स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा।
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

गेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98-23-89-34-39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी अर्चना शिवानी, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार मित्रांनो, मी किरण खोडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. जिथे कुणी पोहोचत नाही तिथे पोहोचतो तो आवाज, तुमचा माझा आणि सर्वांचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आरजेनं तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि आज आहे 10 ऑक्टोबर 2024, आजची तारीख, अर्थात आज आहे वार शनिवार। आणि आपल्या दिवसाला छान सुरुवात झालेली आहेच आहे आणि त्याचबरोबर संस्कृत सुविचारानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात। चच्चू प्रवेशात मुसलहा प्रवेशहा या वचनाचा आज आपण अर्थ जाणून घेणार आहोत। चोचीच्या प्रवेशाच्या तुलनेमध्ये मुसळाचा प्रवेश हा अधिक मोठा आणि धोकादायक असतो आणि हेच या वचनामध्ये उदाहरणासह सांगण्याचा प्रयत्न केलाय। बघा, लहान चुकांकडे आपण दुर्लक्ष करतो पण याच लहान चुका आपण सातत्यानं केल्या तर याचं रूपांतर मोठ्या चुकेमध्ये किंवा मोठ्या संकटामध्ये होऊ शकतं। एखाद्या धान्याच्या कोठारामध्ये समजा पक्षी आपली चोच घालतो पण जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर मोठं नुकसान त्या व्यापाऱ्याचं होऊ शकतं किंवा त्या धान्याच्या कोठारामध्ये होऊ शकतं। नंतर मोठं नुकसान करणारं मुसळ किंवा मोठं संकट येतं। त्याचप्रमाणे लहान चुकांकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो आणि या चुकांनंतर खूप मोठ्या होतात आणि नंतर अनेक मोठमोठी संकटं जी आहेत ती आपल्यासमोर उभं राहतात। दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात आपण या सुविचारानं। अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग।

0: ऐकता आहे स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आरजेर तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर एका सुंदर सुविचारानं आणि चांगल्या विचारानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात. बघा, आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येकाला प्रगती करायची आहे, प्रत्येकाला पुढे जायचं आहे, प्रत्येकाला यश मिळवायचं आहे, संपादन करायचं आहे. पण आयुष्यामध्ये प्रगतीसाठी दुसऱ्याचे गुण आणि स्वतःचे दोष आपण पाहायला हवे. बघा, समोरच्या व्यक्तीचे आपण बऱ्याच वेळा गुण पाहतो, त्या गुणांमुळे किंवा त्याच्या वर्तणुकीमुळे कधीतरी कुठेतरी आपल्याला त्रास होतो किंवा आपला इगो हर्ट होतो. पण आपण स्वतःकडे बघतो का, या सगळ्यामध्ये आपण स्वतः किती चुकत आहोत, किती आपल्याकडे दोष आहेत आणि किती आपल्यामध्ये सदोष आहेत याची कुठेतरी आपण तुलना करत नाही आणि त्यामुळे कुठेतरी आपण मागे पडतो. त्यामुळे यश मिळवायचं असेल, आयुष्यामध्ये जर प्रगती करायची असेल तर दुसऱ्याचे गुण आणि स्वतःचे दोष जे आहेत ते नक्कीच पाहायला हवेत. आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या सुविचारानं. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक, निवेदक आणि सादर करते किरण दहाळे.
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा.
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

0: माझे नाव पोळ अनुष्का संतोष. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: जावा पोरी जायो मैत्र बाबा चुमचुम वाजल पैजण.

आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आरशानं तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. आणि आज आहे 10 ऑक्टोबर 2024 आजची तारीख आणि आज असा दिनविशेष. चीन आणि चीनमध्ये किंग या वंशाचा 1911 शेवट. पनामा कालव्याचा बांधकाम आजच्या दिवशी 1913 पूर्ण. सोव्हिएत युनियननं ऑस्ट्रेलिया बरोबर राजनैतिक संबंध मिळवले. दुसरं महायुद्ध 800 जिप्सी बालकांचा छळ छावणीमध्ये झाला. श्यामची आई या चित्रपटाला राष्ट्रपतींचं 1954 सुवर्णपदक. विद्याधर गोखले यांच्या सुवर्णतुला या नाटकाचा पहिला प्रयोग. जपानमधल्या टोकियोमध्ये 18 ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. फिजिला युके पासून स्वातंत्र्य. पापुआ न्यू गिनी या संयुक्त राष्ट्रामध्ये याचा प्रवेश. आदर्श सेन आनंद भारताचे 29 सरन्यायाधीश. शेख मुझफ्फर शुकोर पहिले मलेशियन अंतराळवीर. फराबुंडो मार्टी नॅशनल लिबरेशन फ्रंट अल साल्वाडोरमध्ये याची स्थापना. विंडस्केल या ठिकाणी ब्रिटनमध्ये सगळ्यात मोठी आग लागली होती. चीन या देशामध्ये किंग वंशांचा शेवट झाला. 10 वर्षाचं युद्ध क्युबामधल्या स्पॅनिश राजवटी विरुद्ध हे युद्ध सुरू झालं होतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. 10 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आहे आणि आजचा दिनविशेष याकडे ओळूयात. राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी यांचा जन्मदिन. निष्ठावान समर्थ भक्त आणि समर्थ वाङ्मयाचे संप्रदायाचे अभ्यासक प्रकाशक शंकर देव यांचा आज जन्मदिवस. मॉरिस मोटर्सचे संस्थापक विल्यम मॉरिस यांचा आज जन्मदिन. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा आज जन्मदिवस. इंग्रजी भाषेतून लेखन करणारे भारतीय लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी यांचा आज जन्मदिवस. कन्नड लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवराम कारंथ यांचा जन्मदिन. हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक डॉक्टर द्वारकादास कोटणीस यांचा जन्म. अभिनेत्री रेखा आज यांचा जन्मदिन. भारतीय मुस्लिम विद्वान सलमान मजरी यांचा आज जन्मदिवस. भारतीय क्रिकेटपटू सदाशिव पाटील आज यांचा जन्मदिन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मार्क आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. 10 ऑक्टोबर 2026 आजची तारीख. अष्टपैलू लेखक मणिपाल नथुबाई यांचा आज स्मृतिदिन. जॅक डॅनियलचे संस्थापक जॅक डॅनियल यांचे 1911 निधन. अभिनेते गुरुदत्त यांचे 1964 निधन. मूकपटांच्या जमान्यातील अभिनेत्री रुबी मायर्स उर्फ सुलोचना यांचे 1983 निधन. युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटो यांचं 2005 निधन. सरस्वतीबाई राणे यांचं शास्त्रीय गायिका 2006 मृत्यू. कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचं 2008 मृत्यू. गझल गायक जगजीत सिंग यांचं 2011 निधन. भारतीय अभिनेत्री आणि गायिका पद्मश्री मनोरमा यांचं 2015 निधन. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर पितृपक्षाला सुद्धा सुरुवात झाली आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पुराण काळापासून पितृपक्ष, ज्याला पितृपंधरवड असं म्हटलं जातं, याला अनादि काळापासून महत्व आहे। काही कारणास्तव पूर्ण श्राद्धविधी करणं शक्य न झाल्यावर अमान्य श्राद्ध करावं, म्हणजेच क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तीळ, तेल, तूप, गुळ, बटाटे, नारळ, विडा, दक्षिणा, शिदा साहित्य एखाद्या खरंतर पुरोहिताला द्यावं। पिंडदान करून श्राद्ध करणे, सगळ्या कुळातील सगळे पितर अन्न आणि उदक यांच्या अपेक्षेनं आपल्या वंशजाजवळ येण्याचा काळ म्हणजे हा पितृपक्षाचा काळ आहे। पितृपक्षाच्या या काळामध्ये पितृलोक पृथ्वी लोकाच्या सगळ्यात जास्त जवळ येतात। पितरांना दिलेलं अन्न, उदक, पाणी, पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचतं, त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबियांना आशीर्वाद देतात। श्राद्धविधी केल्यानं पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला सहाय्य होतं। सर्व पितृ तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी पितृपक्षामध्ये महालयश्राद्ध अवश्य करावं। पितृपक्षामध्ये दानधर्माचं महत्व अनन्य काळापासून आहे आणि याबद्दलही आपण बोलूयात। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुम।
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: कारापणता स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. पितृपक्षाचा हा काळ आहे. पितृपक्षामध्ये पूर्वजांचा सन्मान केला जातो. पूर्वजांचा सन्मान पितृपक्षामध्ये दान करून करूयात. अहिल्यानगरच्या स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये पितृपक्षाच्या या 15 दिवसाच्या पुण्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा दान करू शकता. या पवित्र काळात पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबरपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत असणारा हा पितृपक्षाचा काळ. स्वेच्छेनं तुम्ही स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये 450 लाभार्थ्यांना इथल्या मुलांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य देण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपलं अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता संगीता सानप 90110-01-78 भारत 90110-01-76 आणि ताज शेख 90110-88 सहयोग पाठवल्यावर त्याचा स्क्रीनशॉट किंवा आपला संपर्क क्रमांक पावतीसाठी आम्हाला आवर्जून पाठवावा ही विनंती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: देहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जंग तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झाली आहे. महत्त्वाच्या काही घडामोडींकडे आपण वळणार आहोतच. आणि CJP चं आंदोलन जे आहे ते आज होत आहे 10 ऑक्टोबरला. आणि या आंदोलनापूर्वी दिल्लीमधल्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. काँग्रेस जनता पार्टीच्या दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतलाय. नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकावर 4 ते 2:00 दरम्यान येणाऱ्या सगळ्या मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. CJP ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करताना दिसतंय. आणि या आंदोलनापूर्वीच दिल्लीमध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: आठवडाभर तेच तेच रुटीन, तीच धावपळ आणि तोच कामाचा ताण, यामुळे कंटाळा आलाय का? अहो मग आता टेन्शन सोडा, कारण तुमचा संडे स्पेशल करायला येतोय एक खास शो. नवीन फिल्म्सची उत्सुकता, जुन्या आठवणींना उजाळा, 90s च्या गप्पांपासून ते आजच्या जेन्झीच्या भन्नाट ट्रेंड्स पर्यंत पडद्यामागच्या मजेशीर गोष्टी आणि इव्हनिंग स्नॅक्स सोबत चटपटीत चर्चा घेऊन तुमच्या वीकेंडचा मूड फ्रेश करायला धमाल मस्तीचा फुल पॅकेज घेऊन येतोय नवीन शो संडे वाईब. दर रविवारी सायंकाळी 4 वाजता आपल्या लाडक्या परीसोबत फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जेनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी गोव्यामधल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. रुग्णालयामध्ये आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी गोवा पोलिसांनी BNSS कलम 194 अन्वये अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन करण्यात आलंय. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करताना दिसत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. गोवा पोलिसांनी नाना पाटेकर यांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज.

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आरजीनं तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कामगिरीनिमित्त इस्ट नागरी शौर्य पुरस्काराचे कॅप्टन स्मित मच्छार हे पुरस्कारते ठरले. राष्ट्रपतींनी या संदर्भात घोषणा केली. फ्लाय दुबईच्या विमानामध्ये सहवैमानिकानं जीवघेणा हल्ला केला तरी सुद्धा 180 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांचा इस्रायलच्या प्रतिष्ठित प्रेसिडेन्शियल अवॉर्ड फॉर सिव्हिलियन हिरोईझम या पुरस्कारानं त्यांचा गौरव केला जाणार आहे. इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्झोग यांनी ही घोषणा केली. कॅप्टनच्या असाधारण धैर्यामुळे एक मोठी दुर्घटना घडली, ते बरे झाल्यावर त्यांचा सन्मान केला जाईल असं सांगण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण जी आहे ती काल बघायला मिळाली. सेन्सेक 1045 अंकांनी घसरलाय. 71,593 अंकावर तो बंद झालाय. तर निफ्टी 50 371.25 अंकांनी घसरून 22,231 अंकांवर बंद झालाय. या घसरणीमुळे गुंतवणूकदार इन्व्हेस्टर यांचं 11 कोटींचं नुकसान झालंय. सेन्सेक्सवर सूचीबद्ध असलेल्या 27 कंपन्यांचे शेअर्स घसरलेत तर की 3 कंपन्यांचे शेअर्स वाढलेत. आयटीसी सगळ्यात घसरलेल्या कंपन्यांपैकी एक होती. बाजारामध्ये ही घसरण झालेली आहे त्यामुळे अनेक इन्व्हेस्टर्स जे आहेत गुंतवणूकदार आहेत त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.
3: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं, आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा.
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आर्षण तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, मुंबईमध्ये परतीच्या पावसानंतर तापमानामध्ये सध्या मोठी वाढ बघायला मिळते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापमान वाढीचा हा फटका बघायला मिळतोय. सांताक्रूज वेधशाळेनं 37.6 डिग्री अंश सेल्सिअस मुंबईच्या तापमानाची नोंद केली आहे, तर कुलाब वेधशाळेनुसार 35 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ही वाढती जी काही तापमानाची नोंद आहे ती लक्षात घेता हवामान विभागानं मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. ऑक्टोबर महिन्यातली ही 37 डिग्री अंश सेल्सिअस उच्च तापमानाची नोंद 2015 नंतर दुसऱ्यांदा जी आहे ती नोंदवण्यात आली आहे. मुंबईमध्ये जरी ऑक्टोबरमध्ये तापमान जरी वाढलं असलं तरी सुद्धा राज्यामधल्या इतर भागांमध्ये सुद्धा हे तापमान वाढल्याचं दिसून येत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: नमस्कार, मी शशांक शेंडे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जनु तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्वाच्या काही महाराष्ट्रातल्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत. मराठवाड्यानंतर पालघरमध्ये भूकंपाचे काही धक्के काल जाणवले, त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण काल होतं. पालघर जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 3.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप जाणवलाय. तलासरी, धुंदलवाडी, मोडगाव आणि कासा परिसरामध्ये काही धक्के बसलेत. गेल्या काही दिवसांमध्ये हिंगोलीमध्ये आपल्याला भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नांदेडच्या सीमावर्ती भागामध्ये काही रिश्टर स्केलवर जे आहेत ते 3 ते 4 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जे आहेत ते जाणवले होते आणि त्याची नोंदसुद्धा करण्यात आली होती. केंद्राच्या भूगर्भीय संशोधन संस्थांकडून यावर सध्या सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये सध्या ऑक्टोबर हीटची परिस्थिती आणि उष्णतेचा तडाखा चांगला जाणवतोय. चांगलीच उष्णता वाढली आहे. मुंबई, पालघर, ठाणे असेल, पण अमरावती असेल, त्याचबरोबर मालेगाव असेल, या ठिकाणी सुद्धा उष्णतेची चांगलीच लाट जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. कोकणामध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. मुंबई, रायगड सोबतच उष्णतेची लाट पालघर, ठाण्यामध्ये आहे. दमट हवामान सध्या सगळीकडे जाणवत आहे आणि उष्णतेचा येलो अलर्टही जारी करण्यात आलाय. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस नाही. अनेक भागांमध्ये पारा 39°C पर्यंत जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्वाच्या काही घडामोडींकडे आपण वळणार आहोत. अंबरनाथमध्ये आता उमेद मॉल उभारणार आहे राज्य सरकारकडून. यासाठी 19 कोटी मंजूर करण्यात आले. महिला बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी प्रोत्साहन देण्यासाठी आणि कायमस्वरूपीची एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून ही मंजूर मदत जी आहे ती जाहीर करण्यात आली. अंबरनाथमध्ये उमेद मॉल लवकरच उभारला जाणार आहे, त्यामुळे इथल्या ज्या काही स्थानिक बचत गट आहेत, महिला बचत गट आहेत, त्यांच्या उत्पादकां साठी एक कायमस्वरूपीचं व्यासपीठ उपलब्ध झालंय. हा मॉल उभारण्यासाठी 19,99,60,000 रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली. 5,175 चौरस मीटर क्षेत्रावर या मॉलमध्ये सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि अत्याधुनिक सुविधा असतील. पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. लवकरच अंबरनाथमध्ये उमेद मॉल उभारला गेलेला आपल्याला दिसेल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: आपण ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आरजे अनुतुमच्या सोबत आहे नगरचे अंतरंग। या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। यंदा आपल्याला हिवाळा जाणवतो का नाही, हिवाळा आपल्याला पाहायला मिळतो की नाही, अशी सध्याची वातावरणामधली तापमानामधली परिस्थिती आपल्याला सांगते। म्हणजे उन्हाळ्यामध्ये जशी चाहूल लागते तशीच ऑक्टोबर हीटमध्ये उष्णतेची चाहूल लागली आहे। लवकरच तापमान वाढतं आहे, भूमी लालबुंद होती, अगदी समुद्राचं तापमानसुद्धा वाढलेलं आहे आणि अल निनोचं महासंकट सध्या भारतावर आहे। भारतामध्ये तीव्र उष्णतेचा इशारा जो आहे तो भारतीय हवामान विभाग सातत्यानं देतोय। त्यामुळे यंदा हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडी असेल की नाही, हिवाळा पाहायला मिळतोय की नाही, असा प्रश्न सध्या भारतीय हवामान शास्त्रज्ञांसमोर पडलेला आहे। सध्या भारतामधलं वाढतं उष्णतेचं प्रमाण जे आहे आणि त्याचबरोबर अल निनोचं सध्याचं महासंकट जे आहे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सध्या दिसून येत आहे। वातावरणामध्ये प्रचंड बदल होत आहेत। अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा उन्हाळ्यासारखी परिस्थिती आहे। 38 ते 39 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुम्ही।
3: आठवडाभर तेच तेच रुटीन, तीच धावपळ आणि तोच कामाचा ताण, यामुळे कंटाळा आलाय का? अहो मग आता टेन्शन सोडा, कारण तुमचा संडे स्पेशल करायला येतोय एक खास शो। नवीन फिल्म्सची उत्सुकता, जुन्या आठवणींना उजाळा, 90s गप्पांपासून ते आजच्या जेन्झीच्या भन्नाट ट्रेंड्स पर्यंत पडद्यामागच्या मजेशीर गोष्टी आणि इव्हनिंग स्नॅक्स सोबत चटपटीत चर्चा घेऊन तुमच्या वीकेंडचा मूड फ्रेश करायला धमाल मस्तीचा फुल पॅकेज घेऊन येतोय नवीन शो संडे वाईब्स। दर रविवारी सायंकाळी 4 आपल्या लाडक्या परीसोबत, फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जनू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचं अंतरंग हा कार्यक्रम. महत्वाच्या जागतिक घडामोडींकडे आता आपण वळणार आहोतच. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनानं मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, टाटा आणि विप्रो या भारतीय कंपन्यांसोबत 8 प्रमुख IT कंपन्यांना ग्रीन कार्डशी संबंधित परम कार्यक्रमातून निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. परम या कार्यक्रमातून ही घोषणा करण्यात आली. स्थानिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचं संरक्षण, व्हिसा संबंधित जे गैरप्रकार होत आहेत त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेमध्ये काम करणारे जे भारतीय IT व्यावसायिक आहेत त्यांच्या रोजगार, कायमस्वरूपीची निवासाच्या प्रक्रियेवर परिणाम नक्कीच होऊ शकतो. याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम भारतीय वंशाच्या नवनेथम नावी पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आलाय. नोबेल समितीनं 208 व्यक्ती आणि 79 संस्था अशा 287 उमेदवारांमधून नवनेथम नावी पिल्लई यांची निवड केली आहे. शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला चालना देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेत त्यांना हा त्यासाठी सन्मान मिळाला आहे. या पुरस्कारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंही नॉमिनेशन करण्यात आलं होतं, पण हा भारतीय वंशाच्या नवनेथम नावी पिल्लई यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. पालकांसाठी पुढची महत्त्वाची अपडेट आहे. जे पालक आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्याला शाळेमध्ये सोडवण्यासाठी स्कूल बसेसचा वापर करतात, त्या स्कूल बसची जी काही मंथली फी असेल ती फी देण्याबाबत आता पालकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. स्कूल बसची फी आता UPI पेमेंटच्या माध्यमातून स्वीकारली जाणार नाही. स्कूल बस ओनर असोसिएशननं हा एक मोठा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या 15 ऑक्टोबरपासून स्कूल बसेसची फी ही UPI घेतली जाणार नाही आहे. 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ऑनलाईन व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारले जात आहेत आणि शाळांवर त्यामुळे आर्थिक भार पडतोय असा दावा स्कूल बस ओनर असोसिएशननं SBOA केलेला आहे. त्यामुळे पालकांना आता बस फी भरायची असेल तर चेक किंवा क्रेडिट कार्डचा वापर किंवा कॅश स्वरूपामध्ये ती आता द्यावी लागणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.

सेवेतील कुशल सहाय्यक बनतात, कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकत आहात नगर संतरंग हा कार्यक्रम. ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा म्हणजे 2026 विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार हा लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. येणाऱ्या 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनाच्या निमित्तानं नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे. या पुरस्कारामध्ये गौरव पदक, 30,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ यांचा समावेश आहे. श्रोते हो, आज आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, बऱ्याच अपडेट जाणून घेतल्या, पण आता निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. नवरात्रोत्सवाची तयारी प्रत्येक घरोघरी सध्या दिसते, वेगवेगळ्या शहरांमध्ये दिसते आहे, आणि जी काही सार्वजनिक मंडळं आहेत त्या ठिकाणांमध्ये सुद्धा आपल्याला दिसते आहे. नवरात्र म्हटलं तर गरबा, दांडिया याचं वातावरण जे आहे ते आपसुकच सगळीकडे बघायला मिळतं, आणि एक प्रकारची नवचेतना, शक्तीची आराधना आपण करतो आहोत, त्यामुळे सगळीकडे ऊर्जा आणि पॉझिटिव्ह ऊर्जाच फक्त दिसते, आणि हे ऊर्जेचं वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, मी सोमवारी तुम्हाला भेटायला येते आहे, आणि शारदीय नवरात्रोत्सव उद्यापासून सुरू होतोय, त्यामुळे उद्यापासूनच्या होणाऱ्या या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्या नगरकरांना मी खूप शुभेच्छा देते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: जो है तेरे मेरे दरमियाँ

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठ कुठ जायचं फिरायला रे, कुठ कुठ जायचं फिरायला.
2: मुझे आज भी पसंद है वो रात का आलम, आसमान से बरसती हल्की ओस की बूंदे, हाथ में चाय का प्याला, चारों तरफ सिर्फ सन्नाटा, हल्की धुन में बजता रेडियो और हमारा पसंदीदा गाना.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गाईज, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी सकाळचे 11 वाजलेत आणि आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालाय आणि अगदी नवनवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टींसह अपडेट्ससह आणि माहितीसह मी चर्चा करायला गप्पा मारायला आली आहे तुम्हाला भेटायला। मंडळी आजची सकाळ हा माहोल काहीतरी वेगळाच उत्साह आणि एक पॉझिटिव्हिटी घेऊन आलेला आहे। कारण मंडळी काळ वेळ बदलली, आपण ज्या क्षणाची ज्या दिवसांची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तो दिवस अखेर आता उद्या आलेला आहे। आणि मंडळी उद्यापासून आपल्या सगळ्यांचा आवडीचा सण म्हणजेच नवरात्रोत्सव सुरू होतोय। उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे म्हणजेच घटस्थापना आहे। घरामध्ये मंडळामध्ये मातीचा घट बसणार आहे, धान्य रुजणार आहे आणि आई जगदंबेच्या आगमनानं संपूर्ण परिसर चैतन्यानं उजळून सुद्धा निघणार आहे। मंडळी हा सण फक्त 9 दिवसांच्या उपवासाचा किंवा दांडियाचा नाहीये, तर हा उत्सव आहे एका अथांग ऊर्जेचा, अथांग एका महाशक्तीचा। मंडळी जेव्हा जेव्हा या जगामध्ये संकट आलं, अंधार पसरला, तेव्हा याच स्त्री शक्तीनं दुर्गेचं रूप घेऊन संकटांचा नाश केलाय। आणि आजच्या काळामध्ये सुद्धा आजची स्त्री सुद्धा काही कमी नाहीये। घरातल्या सगळ्यांची काळजी घेणाऱ्या प्रेमळ आईपासून ते अंतराळामध्ये भरारी घेणाऱ्या शास्त्रज्ञांपर्यंत, सीमेवरती रक्षण करणाऱ्या वीरांगणेपासून ते आपलं साम्राज्य उभारणाऱ्या उद्योजकांपर्यंत स्त्रीचं प्रत्येक रूप हे आदिशक्तीचंच एक प्रतीक आहे। सहनशीलता असेल, वात्सल्य असेल, करुणा असेल आणि गरजेच्या वेळी दाखवलेलं रौद्र रूप असेल, मंडळी या सगळ्यांचं सुंदर मिश्रण म्हणजे स्त्री शक्ती आहे। आजची स्त्री ही स्वयंसिद्ध आहे, ती स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करते आणि संपूर्ण जगाला आपल्या कर्तृत्वानं उजाळून देतीये, उजाळून निघतीये ती। मंडळी या येणाऱ्या 9 दिवसांमध्ये भक्तीमध्ये उत्साहामध्ये आपण तर आनंदात रंगून जाणारच आहोत, पण आपल्या घरातल्या आपल्या ज्या आजूबाजूची स्त्री शक्ती आहे, आपल्या ओळखीतले किंवा अनोळखी सुद्धा, प्रत्येक स्त्री शक्तीचा मंडळी स्त्रियांचा आदर करा, सन्मान करा। आणि फक्त या 9 दिवसातच नाही मंडळी, कारण आपला जन्म स्त्री शक्तीपासून झालेला आहे आणि कुठेतरी आपण त्यांचा एक आभार व्यक्त केलं पाहिजे किंवा आपण त्यांना एक रिस्पेक्ट असेल, प्रत्येक घरामध्ये रिस्पेक्ट असेल, कारण स्त्रियांची जास्त काही अपेक्षा सुद्धा नसते, फक्त रिस्पेक्ट मिळावा, आदर मिळावा, चार चौघामध्ये तिला सन्मान मिळावा एवढी अपेक्षा असते आणि एवढा आपण नक्कीच तिच्यासाठी करू शकतो। तर मंडळी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, कारण उद्या तुम्हाला शुभेच्छा द्यायला आपला हा जो शो आहे तो नसणार आहे, कारण उद्या रविवार आहे आणि आपला शो सोमवार ते शनिवार असतो। त्यामुळे मंडळी आजच तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। आपण याच छान कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत एका छान अशा गाण्यासोबत। मंडळी हे गाणं एन्जॉय करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: win.
1: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि आज खास करून आपल्या स्त्रियांसाठी तर महत्वाचा दिवस आहेच आहे, कारण आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन. आणि जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या मंडळी तुम्हा सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आजचा दिवस माझ्यासाठी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण आपण एका खूप महत्वाच्या विषयावरती बोलत आहोत आणि तो म्हणजे मंडळी आपल्या स्वतःचं मानसिक आरोग्य. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्यांची काळजी घेणं, डबा करणं, ऑफिसचं काम वेळेत पूर्ण करणं, मुलांचा अभ्यास घेणं, सासू सासऱ्यांचं पथ्यपाणी करणं, बाप रे बाप. स्त्री म्हणून आपण दररोज इतक्या वेगवेगळ्या भूमिका एकाच वेळी पार पाडतो. आपण सगळ्यांची मनं जपतो, सगळ्यांची काळजी घेतो, पण मला प्रामाणिकपणे सांगायचं तुम्ही की या सगळ्यामध्ये आपण स्वतःच्या मनाची काळजी घ्यायला विसरतोय का? बऱ्याचदा थकवा जाणवतो, विनाकारण चिडचिड होते, कधी अचानक डोळ्यामध्ये पाणी पण येतं, पण किंवा खूप एकटं एकटं सुद्धा वाटायला लागतं. आणि तेव्हा आपण काय करतो? अरे काहीच करत नाही. आपण काम जास्त झाले असं म्हणून त्या भावना ज्या असतात ना आपल्या, तर त्या दाबून टाकतो. पण सखीनो, जर शरीराला ताप आला की आपण विश्रांती घेतो, डॉक्टरांकडे जातो, तसंच आपल्या मनाला सुद्धा विश्रांतीची, मायेची आणि काळजीची गरज असते. मानसिक आरोग्य चांगलं असणं म्हणजेच नेहमी हसत राहणं नाहीये, तर मनावरती दडपण येईल तेव्हा तिथं मन मोकळेपणानं व्यक्त करता येणंय. स्वतःसाठी दिवसभरातून 15 ते 20 मिनिटं काढणंय आणि त्याच सोबत मंडळी कॉफीचा किंवा चहाचं एक छान कप स्वतःसाठी बनवून घेणं, किंवा आवडतं गाणं ऐकणं, शांत बसणे, किंवा एखाद्या जवळच्या मैत्रिणीशी मन मोकळं करणे, आणि हीच तुमच्या मनाची संजीवनी आहे गाईज. जर तुम्हाला कधी थकल्यासारखं झालं, अस्वस्थ किंवा डिप्रेस्ड वाटत असेल ना, तर मन मोकळेपणानं बोला. आणि जर तुम्हाला कोणाशी बोलू वगैरे जर असं काही वाटत असेल तर बिंधास मला फोन करा ना. मी तुम्हाला दिलेलाच आहे एक आपल्या रेडिओचा नंबर, माझा नंबर 90111 23 90. गाईज जर तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम आला, कधी तुम्हाला काही शेअर करावं असं वाटलं, काही बोलावं असं वाटलं, तर बिंधास्तपणे ही आर्ज ऋतू आहेच तुमच्यासोबत, तुमच्याशी गप्पा मारायला, तुमचं मन समजून घ्यायला. त्यामुळे बिंधास्तपणे मन मोकळेपणानं माझ्याशी बोला. तुमच्या काहीही भावना असतील मला नक्की शेअर करा, मी कायम तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो गाईज आपण असाच शो सुरू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर भेटूयात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव.
3: रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
4: महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती, रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
3: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 FM हा ऍप डाऊनलोड करा.
4: आदि माया आदि शक्ती, प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा

0: नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मंडळी, सकाळचे 11:24 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, आज सर्व पितरी अमावस्या आहे आणि त्याची सांगता करून आता आपण एका नव्या आणि चैतन्यमय उंबरठ्यावरती आलो आहोत आणि ते म्हणजे आपलं लाडकं नवरात्र. बघा ना, म्हणजे आपले पितृ हे आपल्या शक्तीचा मूळ स्रोत आहेत आणि हीच शक्ती योग्य मार्गानं वापरण्याचा काळ म्हणजेच नवरात्र. या 9 दिवसांमध्ये आपल्याला केवळ उपवासापुरतं मर्यादित न राहता आपल्या ऊर्जेचा आणि प्राणांचा योग्य सदुपयोग कसा करायचा ना हे शिकायचं. विशेष म्हणजे मंडळी, जेव्हा आपला श्वास आत येतो तेव्हा जणू ईश्वर त्यामध्ये विराजमान असतो आणि श्वास जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपण ईश्वरामध्ये विलीन होऊन जातो. या श्वासाविषयी जागरूक राहून आपल्या शरीरातील 7 शक्ती केंद्रांमध्ये सकारात्मक कंपने निर्माण करायचे तरच मंडळी आपलं हे जे 9 दिवस आहेत ते खऱ्या अर्थानं सार्थक ठरतील आणि त्यासोबत आपलं मन सुद्धा एक सार्थक ठरेल. आता सांगायचा उद्देश हा की या ज्या गोष्टी आहेत ना, तर ह्या एक योग मार्गाच्या गोष्टी आहेत. म्हणजे खोल श्वास घेणं, श्वास सोडणं आणि श्वास थोडा वेळ रोखून धरणं ही एक उत्तम रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची किंवा एक उत्तम आरोग्य राखण्यासाठी हे लिहिले गेलेलं एक हे आहे. आणि त्याच पद्धतीनं मंडळी, एक आपल्या योगासनामध्ये किंवा योग जेव्हा आपण करत असतो तेव्हा कुठेतरी आपला रक्त जो रक्तप्रवाह असतो किंवा हृदयाचे ठोके असतात तर ते अधिक संतुलित व्हायला आणि अधिक आरोग्यदायी आपल्या शरीराला बनवायला मदत करत असतात. त्यामुळं एक हे 9 दिवस जर तुम्ही उपवास करतच आहात तर योग्य पद्धतीनं उपवास करा आणि त्याचसोबत योगासनं सुद्धा करा. हा जे नवरात्र आहे हे तर ते एकदम आरोग्यदायी फलदायी बनवा मंडळी. अशा नवनवीन गोष्टी या 9 दिवसांमध्ये छानपैकी होणारच आहेत आणि अशाच गोष्टींसह आपण रोज भेटणारच आहोत. आणि मंडळी, आपण थोड्याच वेळात एका नवीन टॉपिकसह भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक व्हा.

केज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: ಮೂಲ ನಾ ಶಿಕ್ವ ಮಹತ್ವ ಸಾಂಗಾ ಥೇಂ ಥೇಂ ಪಾಣಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ಘರ ಸಾಠವಣ ಕರ ಜಲ ಸಂವರ್ಧನಾ ಸಾಠಿ ಪಾಉಲ್ ಉಚಲಾ ಆಜಚ ಮಿಳುನ್ ಸಗಳೆ ಶಪಥ ಘೇಯಾ ಪಾಣಿ ವಾಚೌಯಾ ಪಾಣಿ ವಾಚೌಯಾ ಪಾಣಿ ವಾಚೌಯಾ
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा. परिवारासोबत पाण्याची बचत करा. दररोज पाण्याचा वापर नोंदवा. स्वतः जलसंवर्धक बना. इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण अनेक गॅझेट्स बाबत बोलत असतो. आता जसं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चालली आहे, नवनवीन वस्तू येत आहेत, नवनवीन गॅझेट्स येत आहेत, तंत्रज्ञान डेव्हलप होत चाललेलं आहे, पण याच गॅझेटच्या विश्वामध्ये एक भन्नाट आणि नवीन गोष्टीची चर्चा करणार आहोत आपण आज. ते म्हणजे नुकतीच लॉन्च झालेली गुगल फिटबिट एरार. आता हे नेमकं काय तर मंडळी, हा स्क्रीनलेस बोरवेल बँड आहे. आता डिस्प्ले नसलेला हा फिटनेस ट्रॅकर आरोग्याची काळजी घेण्यासाठी अगदी भारी फीचर्स घेऊन आलेला आहे. यामध्ये सर्वात भारी फीचर्स म्हणजे स्मार्ट वेक, जो की तुमच्या हलक्या झोपेच्या टप्प्यामध्ये आणि हार्ट रेटच्या आधारे अचूक वेळी अलार्म देतो. इतकंच नाही तर 24/7 सतत तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवरती आणि वर्कआउटच्या दरम्यान हालचालींच्या तीव्रतेवरती सुद्धा लक्ष ठेवणारा लगेच हार्ट रेट ट्रॅकर सुद्धा यामध्ये. या गॅझेटमध्ये जेमिनीवर आधारित हेल्थ कोझर तुमच्या हालचाली आणि झोपेच्या डेटाच्या आधारे वैयक्तिक सूचना देतो, तसंच साप्ताहिक गोल ठरवून प्रगती सुद्धा दाखवतो. त्यामुळे मंडळी, आपल्या फिटनेसला आणि आरोग्याला एक नवीन दिशा देण्यासाठी हे तंत्रज्ञान नक्कीच फायद्याचं आहे. आता या तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जातो आणि कोण या ह्याला ट्राय करून बघतो आणि त्यांचा कसा रिव्ह्यू आपल्याला मिळतोय हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे. पण मंडळी, जर हे खरंच प्रॉपर यूज झालं आणि जर प्रॉपर आपल्याला त्याची जर मदत मिळाली ना, तर खरंच जे अकाळी येणारे हार्ट अटॅक्स असतील, अकाळी जे येणारे जिमच्या दरम्यान सुद्धा भरपूर वेळा वजन उचलताना डंबेल्स उचलताना आपल्याला हार्ट अटॅक येतात, छाती दुखतं, तर त्यावेळेस कुठेतरी कंट्रोल राहण्याची शक्यता, कारण सातत्यानं या ज्या घटना जिममध्ये वगैरे होत आहेत, तर त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी या गॅझेटचा वापर होऊ शकतो आणि हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे असं सांगितलं जात आहे. आता पाहूयात याचे रिव्ह्यूज, आपण काही दिवसांनी आपल्यासमोर येतीलच तर त्याबाबतीतही आपण बोलणार आहोत. पण खरं जर हे जर सक्सेस झालं आणि ह्याचे जर एक छान छान रिव्ह्यू आपल्याला मिळाले ना, तर आपण त्याचा वापर कशा पद्धतीने करू शकतो आणि कशा पद्धतीने आपण ते परचेस करू शकतो आणि कशा पद्धतीने आपण एक अशा गॅझेटचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करू शकतो हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. असे अपडेट्स मी तुम्हाला देतच राहणार आहे, पण अगदी थोड्याशा आणि एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास, जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

आज देवीची मिरवणूक म्हणून तू वाचलास. मास्तुऱ्या तुला देवी पावली. पण जर उद्या त्या कागदावर सह्या नसतील ना तर.

0: कोण आहे रे ही?
1: बॅट पांड्याची पोरगी
0: सॉलिड आहे.
2: बाबा कोण वाजतोय?
1: अरे हा, हे जरा बघ कोण आहे ते बघ.
2: बाबा घ्याओ.
1: हॅलो,
0: तुझी पोरगी आवडली आपल्याला, लग्न करायचंय तिच्याशी.
1: हे डांबरे कोण बोलताय?
0: पक्क्या
1: कुठनं बघतोय?
0: हे काय तुझ्या समोरून?
2: बाबा थांबा,
1: घरी चल.
2: बाबा मला नाच बघायचा.
1: तुला घरी नाचून दाखवतो. चल
2: बाबा. बाबा
0: मी हिच्याशीच लग्न करणार, तुझी नवीन वहिनी.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय, हॅलो, नमस्कार, गुड आफ्टरनून गाइज। दुपारचे 12 वाजले आहेत आणि आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालाय। मी आहे आरजे ऋतू तुमच्यासोबत। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपण आजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाबाबत मगाशी बोललोच होतो आणि आता त्याच बाबतीतल्या एका महत्वाच्या विषयावरती मला तुम्हाला पुन्हा एकदा बोलायचंय। ते म्हणजे पारख न करता ऐकून घ्या, सल्ला लादू नका। आपल्याला अनेक वेळा असं वाटतं की प्रत्येकाचं असतं की अरे हा या अनुभवातून मी गेले म्हटल्यानंतर एक समोरच्याला मी एक माझा अनुभव सांगते किंवा सांगतो किंवा मी हा सल्ला देते। पण थांबा, जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही तिथेच थांबा। जेव्हा आपल्या जवळची एखादी व्यक्ती मानसिक संकटातून जात असते तेव्हा सगळ्यात आधी स्वतःचं मन शांत करा आणि त्या व्यक्तीला थोडासा वेळ द्या। ती व्यक्ती शांत झाल्यानंतर तिची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करा। आणि मंडळी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचं म्हणणं पारख न करता पूर्णतः ऐकून घ्या। मध्येच थांबवणं, दोष देणं किंवा एवढा विचार करू नकोस किंवा सर्व ठीक होईल असं सुद्धा तुम्ही बोलू नका। फक्त ती जी व्यक्ती बोलतीये तिला बोलू द्या, तिला व्यक्त होऊ द्या। त्याच पद्धतीनं मंडळी, टोमणे मारणं असेल, कडू प्रश्न विचारणं असेल हे पूर्णपणे टाळा, ज्यामुळं ती व्यक्ती आणखी त्रस्त होऊ नये। त्यामुळं कसं आहे मंडळी की आपले जे मंडळी आहेत, आपले जे मित्रमंडळी आहेत, त्यांना कोणताही सल्ला किंवा टोमणे न मारता फक्त त्यांचं मन मोकळं करून ऐकू द्या, ऐकून घ्या आणि त्यांना त्यांचं मन मोकळं करू द्या। मंडळी, अनेक वेळा असं असतं की यार मला नाही माहिती की माझा काय दोष आहे किंवा मी चुकले, मी बरोबर आहे, फक्त मला असं वाटतं तू माझं ऐकून घे, फक्त माझं ऐकून घे, दॅट्स इट। आणि हेच फक्त झालं पाहिजे मंडळी। हां, ज्यावेळेस समोरून व्यक्ती जर सल्ला मागत असेल तर तुम्ही नक्कीच द्या, तुम्ही नक्कीच मार्गदर्शन करा। पण जर एखादी व्यक्ती डिप्रेस असेल, एखाद्या व्यक्तीचं मन शांत नसेल तर त्यांना फक्त अपेक्षा असते ते म्हणजे फक्त आम्हाला संपूर्णतः ऐकून घ्यावं असं। तर मंडळी, नक्कीच तुम्ही सुद्धा आज बघा कोणाला एक कोणाची मानसिक स्थिती कशी आहे काय, थोडंसं तुम्ही एक ऑब्झर्व करा आणि त्या व्यक्तीला नक्कीच समजून घ्या। अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात। कुठेही जाऊ नका, एकत्र राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

आठवडाभर तेच तेच रुटीन, तीच धावपळ आणि तोच कामाचा ताण, यामुळे कंटाळा आलाय का? अहो मग आता टेन्शन सोडा, कारण तुमचा संडे स्पेशल करायला येतोय एक खास शो. नवीन फिल्म्सची उत्सुकता, जुन्या आठवणींना उजाळा, 90s गप्पांपासून ते आजच्या जेन्झीच्या भन्नाट ट्रेंड पर्यंत पडद्या मागच्या मजेशीर गोष्टी आणि इव्हनिंग स्नॅक्स सोबत चटपटीत चर्चा घेऊन तुमच्या वीकेंडचा मूड फ्रेश करायला धमाल मस्तीचा फुल पॅकेज घेऊन येतोय नवीन शो संडे वाईब्स. दर रविवारी सायंकाळी 4 आपल्या लाडक्या परीसोबत फक्त आणि फक्त रेडिओ नगर 9.4 FM वर.

0: रंग तेरी।
1: हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. दुपारचे 12:12 झालेत, आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू आहे आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोजच्या काही छोट्या सवयींमध्ये बदल करून आपण ताण आणि अस्वस्थतेवरती मात करू शकतो. आणि त्यासोबत मंडळी, यासाठी एक 8 सोपे बदल आहे. तर सगळ्यात आधी मनाच्या स्तरावरती 4 बदल करा. पहिलं म्हटलं तर जे तुमच्या हातात आहे त्यावरच लक्ष द्या. परिस्थितीवरती तुमची प्रक्रिया तुमच्या हातातच असते मंडळी. त्याचसोबत जेव्हा राग किंवा उदासीनता वाटेल तेव्हा स्वतःला दोष न देता मित्राप्रमाणे स्वतःला समजून घ्या. नंतर म्हटलं तर मंडळी, भावनांपासून पळण्याऐवजी त्यांना ओळखा की आपण कोणत्या भावनेमध्ये आहोत, आपल्याला काय वाटत आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीबाबत आपण काय फील करत आहोत, हे महत्वाचं आहे. त्यासोबत मंडळी, अस्वस्थतेला न घाबरता तिचा सामना करा. आणि त्याचसोबत आता या झाल्या मनाच्या गोष्टी, शरीराच्या स्तरावरती सुद्धा 4 बदल करणं गरजेचं आहे. रोज सकाळी 30 ते 60 मिनिटांच्या आत 10 ते 15 मिनिट कोवळ्या उन्हामध्ये बसा. त्याचसोबत जर अस्वस्थता वाटली तर फिजिओलॉजिकल साय ही ब्रीदिंग एक्सरसाइज करा. नाकानं 2 श्वास आत घ्या आणि तोंडानं बाहेर सोडा. त्याचसोबत स्क्रीनपासून अंतर ठेवा आणि नजर दूरवरती पसरवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ताण आणि आळस आल्यास ते चेहऱ्यावरती थंड पाण्याचे एक छान छान एक हपके मारा, जेणेकरून आपली झोपही जाते, आपला आळस सुद्धा जातो. मंडळी, हे छोटे बदल नक्की करून बघा. आणि कोणताही बदल एका दिवसात होत नाही मंडळी, हे तुम्हाला कंटिन्युअस ठेवावं लागणार आहे. एक शास्त्राप्रमाणे जर आपण म्हटलं तर 21 दिवस एखादी गोष्ट आपण सतत करत राहिलं तर आपल्याला ती सवय बनून जाते. पण बघा, माझ्यामध्ये तर तुम्ही 8 दिवस जरी ही गोष्ट केली तर तुमचं डेली रुटीन बनून जाईल. तर मंडळी, ह्या गोष्टी नक्की तुम्ही आत्मसात करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आरजी ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी दुपारचे 12:25 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मैत्रिणींनो, माझ्या सखींनो, एक अत्यंत महत्वाच्या आणि बदलत्या विषयावरती आपण थोडंसं बोलूयात आणि तो विषय म्हणजे आपल्या समाजातली बदलती मानसिकता आणि मुलींच्या जन्माचं वाढतं प्रमाण. गेल्या काही वर्षांमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानामुळे आणि जनजागृतीमुळे लोकांच्या विचारांमध्ये खूप मोठा बदल झालाय. पॉलिस इंटरनॅशनल अँड द सेक्स रेशियो या अहवालानुसार दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपत्यात मुलगी होण्याची शक्यता वाढली आहे. विशेष म्हणजे आपल्या देशातील जवळपास 75 जिल्ह्यांमध्ये 1000 मुलांमागे मुलींचं प्रमाण 1000 जास्त नोंदवलं गेलंय. जरी ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी अजूनही पहिल्या अपत्यात मुलगाच हवा असा हट्ट धरला जात असला तरी सुद्धा आता पालकांची मानसिकता बदलत चाललेली आहे आणि मुलींच्या जन्माची इच्छा सुद्धा वाढत चाललेली. केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये मुलींचं प्रमाण खूप सुधारलंय आणि त्याच पद्धतीनं मंडळी राजस्थानमध्ये सुद्धा आता काही गावांमध्ये काही शहरांमध्ये मुलींच्या संख्येचं प्रमाण एक मुलांपेक्षा जास्त आहे. आणि खरंच ही खूप कौतुकाची गोष्ट आहे, बदलाची गोष्ट आहे. आणि मंडळी हा बदल खरोखरच एक सकारात्मक आहे आणि स्त्री शक्तीचा हा वाढता सन्मान असाच पुढे जाणार आहे. आणि मंडळी खरंच नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला एक ही बातमी कळली आहे आणि खरंच एक खूप छान वाटतंय. आणि आपण सुद्धा मंडळी शक्य तितके प्रयत्न मुलींना वाचवण्यासाठी त्यांना घडवण्यासाठी नक्कीच केले पाहिजेत. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आर जे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, दुपारचे 12:43 झालेत आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला आपल्या शो मध्ये. आणि मंडळी, आज आहे शनिवार, उद्या आहे रविवार आणि आता हा वीकेंड आहे. प्रत्येक वेळी मी प्रत्येक वीकेंडला तुम्हाला सांगत असते की हे करा, ते करा, आराम करा, स्वतःसाठी वेळ काढा, फॅमिली टाइम काढा आणि मस्तपैकी मूवी वगैरे बघा. पण मंडळी, आता उद्या आहे घटस्थापना. उद्यापासून नवरात्राला सुरुवात होते आणि मी आता समजू शकते की हा जो तुमचा वीकेंड आहे तो कामामध्ये जाणार आहे, तयारीमध्ये जाणार आहे आणि खूप जास्त तुम्हाला थकायला सुद्धा होणार आहे. कारण कदाचित आज सर्वांच्या घरी धुणं वगैरे आणि त्याचसोबत घर आवरणं असेल, केर कचरा काढणं असेल, साफसफाई असेल, हे सगळं सुरू असणार आहे घरचे सर्व मंडळी मिळून. किंवा तुम्ही महिला मंडळी, तुम्ही सुद्धा ही जी कामं आहेत ही सर्व ही करत असणार आहात आणि त्यामुळे कुठेतरी हा जो तुमचा वीकेंड आहे तो अख्खा कामात जाणार आहे. पण मंडळी, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की एक तुम्ही हे काम वगैरे करत आहात, तुम्ही सर्व साफसफाई वगैरे सर्व करत आहात, पण स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. कारण कसं होतं, सण सुद्धा आले की आनंद तर येतच असतो, आपण एन्जॉय करतोच, नवीन कपडे घेतो, नवीन पदार्थ बनवतो, छानपैकी नैवेद्य बनवतो, वेगवेगळा फराळ असतो आणि त्यासोबत धमाल मस्ती करतोच आपण. पण त्याचसोबत आपण जेव्हा हे सर्व करत असतो तेव्हा आपल्याला कुठेतरी आपलं शरीर थकत असतं, मन थकत असतं, पण आपल्याला या सगळ्या घाई गडबडीमध्ये आपल्याला काही सुधरत नाही.

0: आहे. तुम्हाला सर्वांना मांगल्याचा जाओ, आनंददायी जाओ हीच सदिच्छा आहे. मंडळी, तुम्हाला पुन्हा एकदा नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आपल्या स्नेहालय परिवाराकडून, आपल्या रेडिओच्या संपूर्ण टीमकडून, माझ्याकडून. आणि मंडळी, आपण थोड्याच वेळात भेटत आहोत पुन्हा एकदा आपल्या शोमध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आहे आरजे ऋतु तुमच्या सोबत आणि मंडळी आपला गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू आहे आणि आता वाजले दुपारचे 12:49 आणि मंडळी मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी आपण मगाशी बोललोच होतो की आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे आणि याच निमित्तानं आपल्या स्नेहालय संचलित मानसग्रामचे प्रकल्प समन्वयक रमाकांत दोड्डी सर आपल्या सोबत आहेत. अनेक कार्यक्रम राबवले गेलेले आहेत आणि आज जागतिक मानसिक आरोग्य दिन असल्या कारणाने आपण त्यांच्याशी थोड्याफार गप्पा मारत आहोत. तर नमस्कार सर.
1: थँक्यू मॅम. नमस्कार, मी रमाकांत दोड्डी. आज प्रथमतः मी सर्व आयलंड नगर आणि सर्व भारतातल्या सर्व तमाम जनतांना मी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्प या दिनानिमित्त आणि या सप्ताहानिमित्त वेगवेगळ्या अशा उपक्रम राबवलेल्या आहेत जेणेकरून ज्या समाजामध्ये मानसिक आजाराबद्दल न्यूनगंड आहे ते दूर करावा आणि मानसग्रामाचं काम हे त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचावा हा आपला मूळ उद्देश आहे. तर यामध्ये प्रथमतः आम्ही चित्रकला स्पर्धा ज्याचं माझं मन आणि माझं जग म्हणजे माझ्या मनातलं माझं मनातला जो जग आहे मी कसं पाहतोय तो एक सिंगल म्हणजे एक सिंगल ग्रुपने चित्र रेकॉर्डण्याचा एक स्पर्धा आम्ही भरवलेला आहे आणि एक दोन्ही श्रेणीमध्ये आम्ही त्यांचा एक स्पर्धा घेतलेला म्हणजे दोन व्यक्ती मिळून एक चित्रकला चित्र काढू शकतो त्यामध्ये दोघांचे जे विश्व आहे एकत्र येऊन वगैरे ते कसं रेकॉर्डतात ते आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा

0: नगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम आम्ही राबवण्याचं काम केले. आता यावर्षी या थीमच्यानुसार आम्ही 3 शाळेमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवलेला आहे. त्यात विद्यार्थ्यांमधील वाढता ताणतणाव, परीक्षेची भीती आणि नैराश्यावर मात करण्यासाठी परिसरातील 3 शाळांमध्ये विशेष जनजागृती सत्र घेण्यात आले आणि मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशकांनी विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापन आणि संवादाचे महत्त्व पटवून दिले. आणि यावर्षीचा जो थीम आहे, अनुभवलेल्यांचे ऐका, जे बरे झालेले रुग्ण आहे त्यांचं आत्मकथन आपण आणि जे उपचार घेत आहेत त्यांचं आत्मकथन आपण विशेष आपल्या रेडिओ केंद्राच्या येथे रेकॉर्डिंग करून आपण लोकांना तो अनुभव ऐकवण्याचे काम केले. या वर्षाच्या विशेष थीमवर आधारित मानसिक आजारावर यशस्वीपणे मात करून सामान्य जीवन जगणाऱ्या व्यक्तींचे ऑडिओ आत्मकथन ऐकवण्यात आले. या खराखुरी अनुभवांनी मानसिक आजाराशी लढणाऱ्यांचे मनात आशेचा नवा किरण निर्माण झालेला आहे. आणि यासोबत मानसिक आरोग्य जनजागृती पथनाट्य आपण लाभार्थ्यांनी कर्मचारी मिळून एक पथनाट्य आपण तयार केला, ज्यात शाळांमध्ये आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आपण ते सादर केला. आणि यासोबत वगैरे जिल्हा मानसिक आरोग्य विभाग यांच्यासोबत वगैरे मिळून भव्य रॅलीचे आपण एक आयोजन केले. त्यामध्ये त्यांच्यासोबत वगैरे मिळून आपण अहिल्यानगरच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण एक प्रभात फेरी घेऊन त्या मानसिक आजाराबद्दल आपण जनजागृती करण्यात आले. आणि यासोबतच मानसग्राम प्रकल्प विशेष करून जे बरे झालेले रुग्ण आहे आम्ही साधारण 3 महिने इथे ठेवतो आपण, त्यांना 3 महिने ठेवून त्यांना त्यांच्या घरी आपण कौटुंबिक पुनर्मिलन करतो. त्या अशा 4 रुग्ण जे बरे झालेले होते त्यांना आम्ही पुणे, मुंबई आणि सोलापूर अशा त्यांच्या घरी कौटुंबिक पुनर्मिलन केलेले आहे. आणि यानंतर आम्ही ज्या रस्त्यावर भटकणारे बेघर मनोरुग्ण आहे अशा 8 लोकांना आम्ही या निमित्ताने आम्ही आपल्या पुन्हा त्यांना उपचार मिळावा यासाठी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याकडे दाखल करण्यात आलेले. असे विशेष उपक्रम या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आम्ही करण्याचा एक मानस ठेवलेला होता, तो आम्ही इथे पूर्ण केले.
1: ओके सर, आणि आता त्यासोबत मला एक विचारायचं आहे तुम्हाला की सध्या लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये सुद्धा डिप्रेशनचं प्रमाण वाढताना दिसतंय. सध्या लहान वयोगटातील मुलंसुद्धा अभ्यासाचा ताण असेल किंवा सोशल मीडिया असेल तर त्याच्यामुळं एक लहान वयामध्येच जिथं खेळण्या बागडण्याचं वय आहे तिथंच ते एक मानसिक आजार अशी झुंज देताना दिसतायत किंवा डिप्रेशनमध्ये जाताना दिसतायत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: त्या सर्वांना मी असं सांगण्याचा मानस राखेन की संवाद हा एक मोठा गॅप आता राहतोय आजकालच्या युगामध्ये. कारण जेव्हापासून मोबाईल आले आणि आधुनिक सर्व युगातून वगैरे टेक्नॉलॉजी आलेली आहे तर त्याचा वापर तुम्ही जे करताय, तर माझ्या मनातलं मला काय चाललंय, मला काही बोलायचंय, माझं मन दुखवतंय किंवा मला काहीतरी प्रश्नांना उत्तरं देता येत नाही किंवा शोधता येत नाही, तर माझ्या बाजूला बसलेल्या लोकांना मी शेअर करू नाही शकते. कारण याचं कारण असं झालेलं आहे की आजकाल मोबाईलचा वापर अतिरेक झालेला आहे, त्यामुळे आई असेल, वडील असेल, मित्रमैत्रिणी असेल, पहिले जसे गावागावात घराघरात एकत्रित फॅमिली एकत्रित बसून जेवण करणे, एका कट्ट्यावर आपण संवाद करणे किंवा भेटून कसं काय याची चौकशी करणे, हा तो पूर्णपणे कुठंतरी गेलेला आहे, तो संस्कृती गेलेला आहे. त्यामुळे सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की मुलांमध्ये संवाद आणि जे मनातल्या जे गोष्टी आहेत ते कुठंतरी शेअर करण्याची प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध होत नाही, म्हणून ते मुलांमध्ये किंवा वयस्कर मध्ये महिलांमध्ये हा आपला ताणतणाव आपण हे दिसून येतोय. सर्वात महत्वाचा फॅक्ट मला तेच वाटतोय की मुलांमधले खेळ पण खूप कमी झालेला आहे. आणि घरी आल्यावर जेवण करताना सुद्धा त्यांची मोबाईलची पुरवठा करणे, सोशल मीडियामध्ये रील्स बनवणे, रील्स पाहणे, तर स्क्रोल करून वगैरे 30 सेकंदच्या व्हिडिओमध्ये वगैरे आपण 30 सेकंद पण न पाहता ते काही सेकंदमध्ये वगैरे आपण पुढे सरकत जातो. ते मेंदूला आपल्या बुद्धीला तो सवय लागलेला आहे आणि मुलांमध्ये पण एक विसरण्याची एक आपण लक्षणं बघतोय किंवा आठवण ठेवण्याची त्यांच्याकडे काहीच असं हे नाहीये. आणि कुठलेही गणित असेल किंवा नावं असेल साधा सोप्पा पण एक लक्षात ठेवणं त्यांच्या मेमरीमध्ये असं जमत नाहीये, तो हा मोठा प्रॉब्लेम मला, हा मोठा गॅप मला वाटतोय.
1: नक्कीच नक्कीच. मंडळी, आपण आता पाहतच आहोत की शिक्षण पद्धती बदलली आहे, मोबाईल आले, तंत्रज्ञान आले, आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या मुलांमध्ये एक ती स्पर्धेचं युग तर वाढत आहेच आहे, स्पर्धा तर वाढलीच आहे, पण त्याचसोबत आपल्या कुटुंबाशी संवाद हा अतिशय कमी झालेला आहे. त्यामुळं या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं मला तुम्हाला एकच आवाहन करावं असं वाटतं की आपलं मूल जेव्हा शाळेतून येईल, कॉलेजमधून येईल, तेव्हा एक काही नाही पण ऍटलिस्ट तुझा दिवस कसा गेला किंवा तुला काही सांगायचं असेल तर बिनधास्तपणे मला सांगू शकतोस, अशा पद्धतीने जर आपण त्यांच्याशी मैत्रीपूर्ण जर आपले संबंध ठेवले तर नक्कीच हे जे डिप्रेशनचे प्रकार आहेत तर ते कमी होण्यास मदत होईल. मंडळी, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मंडळी, आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची, पण आपण परवा दिवशीच म्हणजे सोमवारी ठीक सकाळी 11 वाजता आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात भेटत आहोत. मंडळी, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. उद्या आहे नवरात्रोत्सव, उद्या घटस्थापना आहे, तर मस्तपैकी आनंदानं हा सण साजरा करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
2: सुरू आहे श्रोते हो समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान होणं ही त्यांच्यासाठी आनंदाची आणि प्रेरणाची बाब असते। असा सामाजिक कार्याचा गौरव करणारा स्नेहालय संस्थेचा बा बापू विनोबा आणि आदर्श कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला। या सोहळ्यात समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं। चला तर मग या पुरस्कार सोहळ्याचा संपादित वृत्तांत भाग दोन आपण ऐकूया।
3: प्रेक्षक हो, HIV किंवा एड्स हे शब्द आपल्याला शब्दशः दहशतवादी वाटतात, त्याचा उच्चार सुद्धा आपल्याला धडकी भरवतो। या आजारामुळे उपचार सहानुभूती नाकारल्या गेलेल्या व्यक्तींना आधाराचा हात देण्याचा आधार बहुउद्देशीय संस्था जळगावच्या डॉक्टर भारती पाटील यांची आज विनोबा भावे पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे। त्यांचं मानपत्र वाचन डॉक्टर प्रीती भोंबे करतील, त्यातून आपल्या त्यांच्या कार्याचा परिचय होईल।
4: आदर्श शेतकरी रावसाहेब पाटील मांढरे स्मृती पूज्य विनोबा पुरस्कार 2026-27 डॉक्टर भारती पाटील आधार बहुउद्देशीय संस्था जिल्हा जळगाव। माननीय भारतीताई, 3 दशकांपूर्वी HIV आणि एड्स या शब्दांची लोकांच्या मनात प्रचंड दहशत होती। आपला कुठलाही दोष नसताना या रोगाचे बळी ठरलेल्या महिला आणि मुलांना समाजात अमानुष वागणूक मिळते। उपचार सहानुभूती संधी त्यांना नाकारली जात होती। लालबत्ती भागातील महिलांसोबत 1989 पासून काम करणाऱ्या स्नेहालय संस्थेने या बहिष्कृत आणि घृणित समाजासाठी वर्ष 1992 मध्ये उपचार आणि निवासी पुनर्वसनाची पायवाट भारतात प्रथम मळली। वर्ष 1999 पासून जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यात ही पायवाट आपण मळू लागला। देह व्यापारातील बळी महिलांना या आजाराची जाणीव करून देणे, आजार झाल्यावर त्यांना आणि त्यांच्या मुलांना उपचार आणि पुनर्वसनाची व्यवस्था करणे, आईकडून बाळाला HIVचा संसर्ग होऊ नये म्हणून मार्गदर्शन आणि उपचार देणे, ही कामे गेली 25 वर्ष आपण सातत्याने केली। लैंगिक शोषित महिलांना आधार कार्ड, दारिद्र्य रेषेखालील शिधा पत्रिका, महात्मा फुले योजनेच्या आरोग्य सुविधा, विमा योजना इत्यादी आपण मिळवून दिल्यात। सोबतच महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार, बाल विवाह, मानवी तस्करी या विषयांमध्ये आपण लक्षणीय काम केले। त्यासाठी बचत गटांपासून सर्व माध्यमांचा सुयोग्य वापर केला। जळगाव जिल्ह्यातील आपले कार्य आज संपूर्ण देशासाठी पथदर्शी बनले आहे। पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्काराने आपल्याला गौरविताना धन्यता वाटते। शुभेच्छुक स्नेहालय परिवार।
3: धन्यवाद। माननीय डॉक्टर भारती पाटील यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। व्यासपीठावरील मान्यवर माननीय विवेक सावंत, माननीय कडूभाऊ काळे, माननीय जयाताई झोपकंद आणि प्रीतीताई, तसंच
5: धन्यवाद विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि स्नेहालय टीम, विशेषतः गिरीश भाऊ। या पुरस्कारासाठी अतिशय कानाकोपऱ्यात कुठेतरी आम्ही काम करत असतो आणि तुम्ही आमची आठवण केली, आमच्या कामाला सगळ्यांसमोर मांडण्याची जी एक संधी दिली त्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार। मी अगदी थोडक्यातच बोलणार आहे। कालपासून मी स्नेहालय परिसरात आलेली आहे, पण हा प्रवास कालपासूनचा नाही, तर मी जेव्हा माझ्या विद्यार्थी दशेत होती आणि समाजकार्याचं शिक्षण घेत होती त्यावेळी मी स्नेहालयाला आली होती। स्नेहालय अगदी आजच्या पेक्षा अगदी 10% तेव्हा हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल। शिकत असतानाच अनेक प्रश्न दिसत होते आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर तेव्हाच कुठेतरी असं होतं की आपल्याला काहीतरी करायचंय आणि टाटात नोकरी केली, तिथे रेणू आणि विजय सहकारी मिळाले आणि तिघांनी मिळून ठरवलं की आपण नोकरी करण्यापेक्षा काहीतरी करूयात। काहीतरी तर काय, तर सगळ्यात पहिले डोळ्यापुढे आलं की महिला आणि मुलं। मी अमळनेर खानदेशातच जन्मली, 12वीच्या सुट्टीत आई वडिलांनी लग्न केलं, तर एका किशोरवयीन मुलीवर लग्न केल्यावरच्या काय जबाबदाऱ्या असतात त्या स्वतः अनुभवल्या। लग्नानंतर शिकणं, सासर सांभाळणं, माहेर सांभाळणं ही सगळी कसरत करत असताना आई वडील नवरा सगळ्यांनी साथ दिली। पण शिक्षण झाल्यानंतर जेव्हा टाटाची नोकरी केली आणि 50 गावांमध्ये आम्ही फिरत होतो तेव्हा जाणवायचं की बायांचे खूप प्रश्न आहेत। ग्रामसभा घ्यायची होती, पाणी समितीची मीटिंग घ्यायची होती, बायका खानदेशातल्या बायका ग्रामसभा ग्रामपंचायतीची पायरी पण चढायची नाही. त्या म्हणायचे आम्ही येऊच शकत नाही, सरपंच असलेली महिला पण मीटिंगला यायची नाही, तर आम्ही कुठेतरी खाली बसून की तुम्ही ग्रामपंचायतीत येतली तर आम्ही तुमच्या घरी येऊन मीटिंग घेतो. अख्खा दिवस फक्त बाईने मीटिंगला यावं म्हणून घालवला. आणि कळलं मग पाया बोलायला लागला की खूप प्रश्न होते, आरोग्याचे प्रश्न होते, सगळ्यात मोठा प्रश्न होता महिला हिंसेचा, दुसरा प्रश्न होता स्त्री भ्रूण हत्येचा. पॅटाचं काम संपलं, डॉक्टर छायादत्ता यांचं मार्गदर्शन होतं आणि ठरवलं की काहीतरी करायचं. काल जे संध्याकाळी जेवत होती तेव्हा गिरीश भाऊंच्या ऑफिस मध्ये एक वाक्य वाचलं की मी का नाही आणि आत्ताच का नाही. तर कदाचित या प्रश्नाचं उत्तर ते शब्द तेव्हा नसतील, पण मग तेव्हा सुचलं की मी का नाही आणि आत्ताच का नाही. तर आम्ही दोघी तिघी महिलांनी मिळून हा आधारचा प्रवास सुरू झाला. प्रवासात सगळ्यात कौटुंबिक सल्ला आणि मार्गदर्शन केंद्र नावाचं एक केंद्र आम्ही सुरू केलं आणि अनेक बायका विशेषतः त्यांचे पालक यायला लागले. आणि एक हतबल पालक काय असतो, एक हतबल आई काय असते आणि एक हतबल बाप काय असतो ते काउन्सिलिंग सेंटर मध्ये बसल्यावर आपल्याला कळतं. मुलीचं लग्न झालेलं आहे, तिला दोन लेकरं आहेत, नवरा बेजारपणे तिला त्रास देतोय, सासू सासरे मारतायत. अशा परिस्थितीत मी तिला घरी आणून सांभाळू शकत नाही, कोर्टात जाण्याची हिंमत नाही, पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही. तर काम केलं पाहिजे, त्यांना फक्त एक कोणीतरी ऐकून घेणारा, मार्गदर्शन करणारा असा हात हवा होता. आणि आज तो सुरू झालेला 1997 तार 2026 आधार संस्था तेच करते. अनेक महिला कुटुंब त्यांचे आई वडील कितीतरी कौटुंबिक हिंसाचाराने पीडित असलेल्या अशा आपल्या भगिनींना सोबत आणि त्यांचं हिंमत वाढवण्याचं काम करत. 2002-03 चा काळ असेल तेव्हा आम्ही फक्त ऐकत होतो की स्नेहालय वेश्या महिलांसाठी काम सुरू केलेलं आहे, HIV साठी काम सुरू केलेलं आहे. आणि अंमळनेर असा एक परिसर होता की जिथे 150 वर्ष जुनी वस्ती आहे सेक्स वर्कर महिलांची. त्या महिला पण मरत होत्या आणि तरुण मुलं पण मरत होती. परत तेच वाक्य कदाचित डोळ्या पुढे आलं असेल की मी का नाही आणि आत्ताच का नाही. तर आपणच विशेष असताना त्यांच्यासोबत काम सुरू केलं. आपल्याला वाटतं की आपण समाजकार्यकर्ते आहोत आणि आपल्याला जाऊन तिकडे समाजकार्य करायचं आहे. मी परिवर्तनाची पहाट वाचलं आहे, माझा पण तोच अनुभव राहिला. खूप हिमतीने काम सुरू केलं. जेव्हा आम्ही काम सुरू केलं आणि वस्तीत गेलो तर वाटलं की बायका स्वतःहून येतील आणि आपला खूप मोठा उदो करतील की तुम्ही आमचा विचार केला, आमच्यासाठी काम सुरू केलं वगैरे वगैरे. असं काही झालं नाही. कारण मतीन भाऊंचं जे मी आता ऐकलं, आपण काही लोकांना खूप मागे सोडलेलं आहे, आपल्यापासून खूप दूर टाकून आपण पुढे निघत गेलेलो आहोत आणि या मागे टाकलेल्या लोकांना आपल्यावर विश्वास ठेवावा असं वाटत नाही. त्यांनी का विश्वास ठेवावा? कारण त्यांच्या पुढे अविश्वासाची हजारो उदाहरणं त्यांच्या समोर असताना ते आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यांना वाटलं आम्ही पण कोणीतरी पोलीसच आहोत, त्यांचा धंदा बंद करणार आहोत, त्यांच्या मुलांना त्यांच्यापासून दूर, असे असंख्य प्रश्न होते. फक्त तिथल्या वस्तीतल्या महिलेला दीदी तुम कैसे हो, तुम ठीक हो ना, हे वाक्य त्यांनी आमच्याशी बोलायला आणि आम्ही त्यांच्याशी बोलायला 6 महिने गेले. तेव्हा कुठेतरी त्यांनी आम्हाला त्यांच्या घरात प्रवेश दिला, त्यांच्या आयुष्यात प्रवेश द्यायला कदाचित पुढची 5 वर्ष गेली. पण ह्या सगळ्या 30 वर्षाच्या काळात खूप म्हणजे जवळजवळ 1200 सेक्स वर्कर महिला LGBTQ कम्युनिटीसाठी आधार हे त्यांचं घर आहे आणि आम्ही त्यांच्या घरातली सदस्य. ते येतात, त्यांचे प्रश्न, त्यांचं पण आधारने एक काम खूप सुरुवातीपासूनच असं केलं. अर्थात त्याच्यासाठी आदर्श आमच्या आज जयाताई मला इथे बसलेल्या दिसतात आणि 10-15 वर्षापूर्वी मी जयाताईंना भेटली ते आज आम्हाला एकदम मैत्रिणी भेटल्याचा आनंद झाला. की ह्या ज्या महिला होत्या त्याच स्वतः सगळ्यात पहिले की मुलं प्रत्येक ती सेक्स वर्कर असू दे, शिक्षिका असू दे, बँकेत काम करणारी असू दे, नाही तर माझ्यासाठी समाज कार्यकर्ते असू दे, प्रत्येकीला प्रत्येकीसाठी आई हा खूप महत्वाची असते, तिच्यातली आई खूप महत्वाची असते. मग सगळ्यात आधी आम्ही सांगितलं की तुमच्या लेकरांना शिकवावं लागेल, बाई तू हेच करते, तुला जर तुला तुझ्या मुलाचं नीट व्हावं असं वाटत असेल तर तुला मुलांना शिकवावं लागेल. तर एका आठवड्यात आम्ही 70 मुलांच्या शाळेत ऍडमिशन्स घेतल्या. शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना भेटलो, मुख्याध्यापकांना भेटलो, खूप अडचणी होत्या. सगळे इथे बसलेले स्नेहालयाची टीम आम्हाला सगळ्यांना माहिती, ना त्यांच्याकडे कागद असतो ना त्यांचा बाप असतो, कोणीच त्यांचं नसतं. त्यासाठी त्या मुलाचं शाळेत ऍडमिशन घेणं ही खूप कसरत होती. पण अंमळनेर आमची साने गुरुजींची भूमी, त्यांनी आम्हाला साथ दिली आणि सगळी मुलं शाळेत जाऊ लागली. आज सगळी मुलं शिकलेली आहेत, सगळी मुलं त्यांच्या पायावर उभी आहेत. आम्ही ज्या सेक्स वर्कर महिलांबरोबर काम करतो त्या हरदासी समाजातल्या महिला आहेत, म्हणजे पारंपरिक रित्या त्या व्यवसायात येतात. जसं की आजी असेल तर आई, मावशी, म्हणजे मातृत्व परंपरेने सगळ्या महिला येतात. पण ती परंपरा मागच्या 20 वर्षात तुटली. सगळ्या मुलींची लग्न झाली, ज्यांची नाही लग्न करायची इच्छा पण ते आपलं आपलं काम करून
6: म्हणून. तर ही पायवाट तोडायला बरेच कष्ट पुरले. जेव्हा काम सुरू केलं तेव्हा खूप लोकांनी येऊन सांगितलं की हेच काम उरलंय का करायला, हेच समाजकार्य आहे का. तर पण ते करायचं होतं आणि ते आज कुठेतरी दिसतंय. आज आम्हाला बोलायची गरज नाही. आमच्या 10 लीडर्स आहेत अशा की ज्या पूर्ण देशात जाऊन प्रशिक्षण घेतात, त्यांच्या हक्कांविषयी बोलतात, त्यांच्या अधिकारांविषयी बोलतात, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. एक सेक्स वर्कर जरी मी असली तरी मी कुठल्या नियमांमध्ये मी बसली पाहिजे. जर एक बाई जबरदस्तीने आली तर तिला नेपाळ पर्यंत बांगलादेश पर्यंत आम्ही सोडलेलं आहे. चुकून एखादी मुलगी आली, लहान मूल आला तर ते ट्रॅफिकिंग आहे. आणि ते आमच्या महिला पोलिसांना फोन करतात की हे मूल, हे मुलाचं आयुष्य खूप अनमोल आहे आणि ते आपल्याला वाचवायचं आहे. हे सगळं करता करता एचआयव्ही सोबत पण जोडलं गेलो. 16,000 जळगाव आणि धुळे जिल्ह्यातली एचआयव्ही सह जगणारी व्यक्ती आहेत. 16,000 आकडा असला तरी 16,000 प्रत्येकाची एक व्यथा आणि कथा आहे जी जे आपण जगतो, जो ते जगतो, जे तो अनुभवतो त्यालाच माहिती असते. पण आज दोन्ही तिन्ही जिल्ह्यात एचआयव्ही सेक्स वर्कर आणि महिला घरगुती हिंसाचार असं सगळं म्हटलं की आधार हे नाव लोकांना वाटतं. आणि मला वाटतं हीच कामाची पावती की हे सगळं आपण लोकांपर्यंत ते पोहोचवू शकलो. आपण आपल्याला खूप वाटतं. मी एकच 2 मिनिटाची गोष्ट सांगते. मागच्या काही दिवसात मी एक व्हॉट्सअप फॉरवर्ड वाचलं. एक मानव वंशशास्त्रज्ञ मार्गारेट यांनी ते लिहिलं होतं की मानवी संस्कृतीचा उदय कधी झाला. अतिशय सुंदर त्यांचं विवेचन होत की मानवी संस्कृतीचा उदय एक मांडीचं मोडलेलं हाड जेव्हा जोडलेलं आढळलं तर त्या हाडात हाड ज्या दिवशी ते जोडलेलं होतं त्या दिवशी तो मानवी संस्कृतीचा उदय होता. कारण आपल्याला माहिती की अश्वकाळात सगळीच लोक इकडे तिकडे फिरत होती. पण कुठेतरी फिरत असताना त्या माणसाचा हाड मोडला असेल आणि तो त्यावेळी त्या टोळीसाठी काही कामाचा राहिला नसेल, तो बसला असेल. पण त्या टोळीने त्यांची काळजी घेतली, ते त्या व्यक्तीला खाऊपिऊ घातलं आणि त्याचा सांभाळ केला. म्हणजे आपल्यापासून जी कोणी मागे राहिलेली आहे त्यांना सोबत घेऊन जाणं हा विचार जेव्हा माणसाच्या मनात आला तीच खरी मानवी संस्कृतीचा उदय असेल असा धरा. गिरीश बाऊंना सगळे बाबा म्हणतात. तर बा म्हणजे आई. ज्या व्यक्तीत 2 आई सामावलेल्या आहेत अशा ते व्यक्तिमत्व आहे. आणि कदाचित आधारला ती प्रेरणा की महिलांसाठी तर काम करायचंच आहे पण आपण सेक्स वर्कर महिलांबरोबर काम करायला करू शकतो ही प्रेरणा आणि हिंमत अशी जी आली ती अर्थात न्यायालयातूनच आमच्याकडे आलेली. एचआयव्ही सारख्या अतिशय दुर्लक्षित प्रश्नाकडे पण आम्ही त्याच्यामुळेच पाहू शकलो. आज पण खूप प्रश्न आहेत. आज आमच्याकडे 300 मुलं आहेत 18 वर्षाखालची जी एचआयव्ही सह जगत आहेत, ज्यांना आई वडील नाही आहेत किंवा आजी आजोबा कोणीतरी त्यांचा सांभाळ करत आहे. तुमच्यासारख्या दातृत्ववान लोकांच्या समूहातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो, मदत करतो. घरगुती हिंसाचाराचे खूप आयाम बदललेले आहेत. खूप वेगळ्या पद्धतीचं आता हिंसाचार आहेच पण ते स्वरूप बदललेलं आहे. काम आपल्या सगळ्यांना ते राहणारच आहे आणि आयुष्यभर ते करू. मी मतीन बाऊंचं ऐकत होती, शेवंताताईंना ऐकलं आणि सगळे तुम्ही आहात म्हणून सगळ्यांना एकत्रित काम करण्याची ही प्रेरणा मिळते. स्नेहालयचा जेव्हा फोन आला तर खरंच मनापासून आनंद झाला. पुरस्कार ज्यांच्या नावाने मिळतोय आहे, ज्यांच्या पुढे आपण 1000 वेळा नतमस्तक होतो असे विनोबाजी. तर एक सोशल वर्कर म्हणून मला असं वाटतं की भूदान चळवळ हा एक राष्ट्रव्यापी प्रकल्प त्यांनी त्यावेळी सुरू केला आणि तो प्रकल्प कसा असावा, लोकसहभाग कसा असावा, लोकांची मदत कशी घ्यावी. तर एक सोशल सायंटिस्ट म्हणून पण आपण त्या भूदान चळवळीकडे बघितलं तर तो पूर्ण आपल्याला पुस्तकात न सापडणारा पूर्ण समाजकार्याचा सिलेबस तिथून आपल्याला मिळतो. तर विनोबाजींच खूप म्हणजे त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणं हीच खूप मोठी पावती आहे. पुन्हा एकदा स्नेहालय परिवाराचे खूप खूप आभार. आज आधार बरोबर 70 लोक आहेत. काही मंडळी आमची इथे पण आली आहेत. हे सगळं कार्य करण्यासाठी जी टीम लागते ती टीम पण आपल्याला मिळते आणि त्याच्याशिवाय हे सगळं अशक्य आहे.
7: अत्याचाराच्या या घटना
3: आपल्याला अस्वस्थ करतात, पण रोजच्या कामाच्या धावपळी दबडग्यात आपल्याला तिथे तो दबडगा आपल्याला तिथे थांबायला परवानगी देत नाही. मात्र मागील 5 वर्षापासून स्नेह बाल आधार प्रकल्पाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात काम करणाऱ्या कुमारी पूजा संभाजी दहातोंडे यांना आदर्श कर्मचारी पुरस्कारांनी आज गौरवण्यात येत आहे. त्यांच्या मानपत्राचं वाचन डॉक्टर प्रीती भोंबे करतील.
4: सेवाव्रती स्वर्गीय प्राध्यापक गोपालबाई गुजर पुरस्कृत आदर्श कर्मचारी पुरस्कार 2026-27. कुमारी पूजा संभाजी दहातोंडे पूर्णवेळ सेवाव्रती स्नेह बालाधार प्रकल्प. माननीय पूजा, 4 महिन्यांच्या बाळापासून ते 90 वर्षांच्या आजीपर्यंत रोज भारतात लैंगिक अत्याचारांच्या शेकडो घटना असतात. त्यातील अत्यल्प गुन्ह्यांची पोलिसांकडे नोंद होते, परंतु बऱ्याचशा प्रकरणात अत्याचार मूकपणे सहन केले जातात, त्यावर कोणीही आवाज उठवत नाही. विशेषत बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वेगवान वाढ आणि अमानुषता पाहिली की भारत देश आपली शताब्दी ओलांडताना वर्ष 2047 मध्ये कुठे असेल याचा अंदाज सुटण्यास येतो. मागील 5 वर्षांपासून स्नेहालयाच्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात आपण कार्यरत आहात. आपण स्वयंस्फूर्त हस्तक्षेप करीत आहात. आरंभी प्रकल्पातून मानसिक आजारी लोकांच्या प्रश्नांवर महत्वपूर्ण काम केले. त्यानंतर उडान प्रकल्पात काम करीत असताना 50 वर बालविवाह आपण थांबविले. मागील 8 महिन्यात बाल अत्याचारांच्या 25 प्रकरणात आपण प्रभावी हस्तक्षेप केला. अत्याचारित बालकाला मानसिक आणि शारीरिक उपचार देत असतानाच गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी म्हणूनही न्याय यंत्रणेशी आपण समन्वय ठेवला. प्रसंगी पाठपुरावा आणि काम चुकारांवर कारवाई होण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाडसाने तक्रारी देखील केल्या. सामाजिक क्षेत्रात घड्याळ बघून काम करता येत नाही, अर्धवट काम सोडून घरी जाता येत नाही. बडी व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्य समजून तिला भावनिक मानसिक आधार आणि संरक्षण तूच देतेस. तुझ्या कर्तव्याशी तुझी अहोरात्र आणि अविरत बांधिलकी असते. तुझ्या संवेदनशीलतेला आणि कार्यनिष्ठेला स्वर्गीय प्राध्यापक गोपाळभाई गुजर आदर्श सेवाव्रती पुरस्काराने गौरविताना नवी उमेद आणि आशा आम्हाला वाटते. शुभेच्छुक स्नेहालय परिवार.
3: कुमारी पूजा आणि त्याचबरोबर पूजाताईचे आई वडीलही इथे उपस्थित आहेत, त्यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. व्यासपीठावरील मान्यवर माननीय विवेकजी सावंत, कडूभाऊ काळे, जयाताई जोगदंड, प्रीतीताई या सगळ्यांनी पूजाचा सत्कार करावा अशी विनंती करते.
7: गुरुजन वर्ग, खरंच मला अजून पण विश्वास बसत नाहीये की हा अवॉर्ड मला भेटतोय. कारण मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा मला सामाजिक क्षेत्राची खूप आवड होती आणि माझ्या सामाजिक क्षेत्राच्या करिअरमध्ये मला सगळ्यात महत्वपूर्ण साथ ही स्नेहालय परिवाराची. मी वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून प्लेसमेंट करत गेले, वेगवेगळ्या विषयांवर अनुभव घेत गेले. या सगळ्यात महत्वाच्या याच्यावर काम करत असताना मला माझे आई वडील, माझ्या आईची इच्छा होती ती शिकली नाही पण तिच्या मुली शिकाव्या, तर आज कुठेतरी तिला खूप आनंदाचा क्षण आहे. तिच्या ही इच्छा पूर्ण झाली माझ्याकडून, या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे की तू, त्यांनी हा विचार नाही केला की लोक काय म्हणतील, त्यांनी मी आणि माझ्या विचारांना महत्व दिलं, या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि स्नेहालय मध्ये काम करत असताना गिरीश सरांनी खूप सपोर्ट केलेला आहे की स्नेहालय संस्थेच्या याच्यासोबत मला काम करण्याची संधी भेटली. यामध्ये खास करून गिरीश सर, हनीफ सर ज्यांनी विश्वास ठेवून माझ्यावर आज प्रत्येक कामाची जबाबदारी देतात, या सगळ्यांमध्ये बागेश्री मॅम ज्यांनी मला कायदेशीर मार्गदर्शनात खूप सपोर्ट केलेला आहे, माझी पूर्ण स्नेह बालाधार टीम, प्रवीण सर आणि खास करून शाही सर आणि संतोष सर जे नेहमी माझ्या पाठीशी उभा राहून मला सपोर्ट करतात. यामध्ये मी फक्त एक छोटीशी माझी एका केस संदर्भाची स्टोरी सांगणं पसंत करेल. माझ्याकडे एक 5 वर्षाची मुलीची केस आली होती, तर ज्यावेळी आम्हाला कळालं की तिच्यावर अत्याचार झाला त्यावेळी आपण कसं रिॲक्ट व्हावं, म्हणजे ज्यावेळी एखाद्याला कळतं की एखाद्या बालकावर अत्याचार होतोय तर तिथं ती गोष्ट ऐकून खरं तर मन डगमगतं, पण अशा वेळी आपण संयमाने आणि त्या बालकाच्या भविष्यासाठी काम करायचंय, आपल्याला त्याच्यासाठी काम करायचंय, या भूमिकेत आपण जर काम केलं तर खूप त्याच्यासाठी महत्वपूर्ण भूमिका राहते. आमच्याकडे श्रीरामपूर

0: वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. त्यावेळी आम्ही तिच्या 183 जबाबासाठी गेलो. तिथं परिस्थिती अशी होती की तिचा आज 183 जबाब आहे हे मुलीला माहीत नव्हतं. मला तिच्या सोबत काम करताना त्या दिवशी तिला मी भेटले, तिच्या आई वडिलांना भेटलो. इथून मी शाही सर, संतोष सर, असे विकास सर अशा चौघ गेलो होतो. त्यावेळी तिथं परिस्थिती अशी होती की तिला या गोष्टीसाठी तयार कसं करावं, कारण झालेली घटनेचा माझ्यासाठी चॅलेंजिंग ही गोष्ट होती की झालेल्या घटनेचा परिणाम तिच्यावर न होता बालस्नेही वातावरणात सर्व प्रोसेस पूर्ण करून घ्यायची होती. याच्यासाठी आम्ही गेल्यावर पोलीस स्टेशनला व्हिजिट केली, त्यांच्याकडून सर्व माहिती वगैरे कागदपत्रांची पूर्तता करून घेतली, तिच्या आईकडून सगळ्या कागदपत्र व्यवस्थितरित्या न्यायालयात हजर केले. आणि त्यानंतर मुलीसोबत काम करत असताना त्या दिवशीचा माझा अनुभव असा राहिला की तिच्यासोबतची जी अटॅचमेंट होती, तर मला तिच्या एवढं होऊन काम करावं लागलं. दिवसभर आम्ही दोघी जवळपास 2:30 वाजेपर्यंत खेळत होतो असं, म्हणजे तिला वाटलं नाही की ते न्यायालय आहे, इथं लोक कसे येतात काय येत, तिला या गोष्टीची जाणीव करून न देता तू फक्त आपण इथं छोटीशी गोष्ट आहे आपल्याला ती करायची आहे ही गोष्ट तिला जाणीव तिच्या मनात ती भावना ठेवली. आणि आम्ही 3:30 कोर्टात आतमध्ये घेतलं, तर तिचं जबाब झाला. त्यावेळी बाहेर येऊन ती इतकी खुश होती की संध्याकाळी ज्यावेळी मी तिला घरी सोडायला गेले मुलीला, तर तिच्या आई वडिलांकडे न जाता ती माझ्या मागे लागली होती की नाही दीदी मला तुझ्यासोबत यायचं आहे. तर ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची होती की तिचा जो एक विश्वास होता त्या विश्वासावर मी ठाम उभी राहू शकले. आणि त्यानंतर आम्ही बालकल्याण समितीच्या माध्यमातून सर्व गोष्टींची कागदोपत्री प्रोसेस पूर्ण करून त्या मुलीला तिचे सपोर्ट पर्सनचे पत्र घेतले आणि त्या मुलीला मनोधैर्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून जवळपास 1,00,000 रुपयांची मदत मिळवून दिली. आणि ती मुलगी आज ही घटना झाल्यानंतरही ठामपणे उभी आहे, तिच्यासाठी लढती आहे आणि शिक्षणाच्या प्रवाहात आली आहे. माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे आणि तिच्या बाबतची एक सक्सेस स्टोरी आहे. पण या सर्व गोष्टी करत असताना जरी आपण म्हणतो की पडद्या पुढचे कलाकार जरी एक असले तरी पडद्या माग माझी पूर्ण स्नेह बाळ आधार टीम आहे, ज्यामध्ये गिरीश सर, हनी सर, संतोष सर, प्रवीण सर, शाहिद सर, बागेश्री मॅम आणि सीमाताई, कारण यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे. ज्यावेळी एखादी केस हस्तक्षेपला जातो त्यावेळी समोर मुलीसोबत मुलगीच म्हणजे महिला कर्मचारीच असते ही गोष्ट खरी असते, पण बाकीच्या व्यक्तींशी कोऑर्डिनेशन करणं किंवा प्रत्येक गोष्ट हाताळताना ती कशा पद्धतीने हाताळली पाहिजे, तुला कुठं कोणती गोष्टाची पूर्तता, कायदेशीररित्या मार्गदर्शन झालं किंवा केस हस्तक्षेप मुलीच्या समुपदेशनाबाबत म्हणा किंवा यासाठी मला माझ्या टीमने खूप सपोर्ट केलेला आहे. जसं माझ्या आई वडिलांनी मला उभं केलं तसं मला स्नेहालय परिवाराने घडवलं आहे. आणि माझ्या आज जी काही मी आहे तर माझ्या या दोन्ही सक्सेस मागं माझे आई वडील, माझा भाऊ आणि माझी पूर्ण स्नेह बाळ आधार टीम आहे की त्यांच्या विश्वास आणि खंबीर साथीमुळे आज मी इथं आहे. धन्यवाद. थँक्यू.
1: खूप धन्यवाद पूजा. प्रत्येकाची एक वेगळी कहाणी ऐकून आपण शब्दशः किती समस्यांपासून आपण दूर आहोत हे लक्षात येत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय विवेकजी सावंत सर यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
2: बंधुभगिनींनो, प्रथम मी गिरीश भाऊंचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. श्री किरीटी मोरे सरांनी सुद्धा माझा पाठपुरावा करून मी बरोबर इथे येईन याची काळजी घेतली, त्याच्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो. मंचावरचे सर्व आदरणीय मान्यवर आणि आपण सर्वजण आपल्याला प्रथम विनम्र अभिवादन करतो. आज स्नेहालयाला स्नेहांकूर भेट देण्याचा योग आला. या संस्थेविषयी मी गेली 30 वर्ष जाणून आहे. निर्णया प्रसंगी त्या संस्थेविषयी लोकांनी खूप मनापासून आपले विचार मांडलेले आहेत, आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे सगळ्या जगातल्या अनेक देशांपर्यंत या संस्थेचं काम पोहोचलेलं आहे. आज ज्यांना पुरस्कार मिळाले त्या शेवंतताई, त्याचप्रमाणे मतीन भाऊ, त्याचप्रमाणे डॉक्टर भारतीताई आणि पूजा या सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने प्रथम खूप मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी ज्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या ऐकत असताना असं वाटत होत की आपण आता भाषण करण्याची काही गरज नाहीये. अध्यक्षांचं सुद्धा माझ्यासारखं मत असेल, कारण त्या इतकं त्यांच्या कार्याविषयी मनापासून बोलत होत्या आणि त्यामुळे खूप अंतःकरण हेलावून टाकणाऱ्या अशा गोष्टी ते सांगत होते. स्नेहालय ही जी संस्था आहे हिचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं. याचं कारण गांधीजी म्हणायचे की भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य असं आहे की जी कार्यकर्त्यांचं मोहळ आहे असं गांधीजी म्हणायचे. आज प्रत्यक्ष स्नेहालयाने हे जे पुरस्कार देण्याचा कार्यक्रम उपक्रम सुरू केला तेव्हापासून दरवर्षी ते याची प्रचिती आणून देतात की खरंच आजही महाराष्ट्र हा स्वयंस्फूर्त अशा कार्यकर्त्यांचं मोहळ आहे. आणि बरेच वेळा जो मुख्य धारेतला जे माध्यम असतात ते यांची दखल घेत नाही, परंतु स्नेहालय ही संस्था खूप परिश्रमपूर्वक अशा संस्थांचा शोध घेते, अशा व्यक्तींचा शोध घेते, त्यांना इथे आणते आणि त्यांचा सत्कार करून त्यांचा हुरूप वाढवते. त्याच्यामुळे आणि हे काम खूप जिकिरीचं असतं, कारण हल्ली पुरस्कारांना आपापलेले खूप लोक असतात आणि ते अर्ज करत राहतात की आम्हाला पुरस्कार द्या, तुम्हाला पुरस्कार द्या. ते सर्व बाजूला सारून खरी खरी खणखणीत वाजणारी नाणी कुठली ती शोधून काढणं म्हणजे सुंभर लाह्यांमध्ये बत्तासे शोधून काढण्यासारखं आहे. आणि ते शोधून काढून त्याची शहानिशा करून मग त्यांना एवढ्या मोठ्या थोर व्यक्तींच्या नावाने पुरस्कार द्यायची जबाबदारी पण असते. विनोबांनी लवकशेवर एक पुस्तक लिहिले, छोटीशी पुस्तिका लिहिली आणि काही तुम्ही ती वाचली असणार, पण त्याच्यात विनोबांनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली आणि गिरीश भाऊ असोत किंवा त्यांचे इतर सहकारी असोत त्याचप्रमाणे आज ज्यांना पुरस्कार दिले गेले त्या व्यक्ती असोत त्यांच्याविषयी ते विनोबांनी असं म्हटलंय की बरेच लोक आपल्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी संस्था स्थापन करतात पण त्यात स्वतःच मूर्तिरूप होऊन बसतात. मला गिरीश भाऊंकडे बघितलं की नेहमी लक्षात येतं की ते कधी मूर्तिरूप होऊन या संस्थेत बसलेले नाही तर ते स्फूर्तिरूप होऊन बसले. किती मूर्तिरूप होण्यापासून दूर राहावं हे त्यांनी स्वतःच खुर्ची ही व्यासपीठापासून किती दूर ठेवली आहे याच्यावरून तुमच्या लक्षात. त्यामुळे या सगळ्याच व्यक्तींचं हे विशेष आहे. त्यावेळेला मतीन भाऊंवर ते मोठं संकट कोसळलं त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू आले आणि साधना साप्ताहिकांनी त्याची कव्हर स्टोरी केली. म्हणजे माझी आणि विनोद शिरसाटांची त्यावेळेला चर्चा झाली आणि अख्ख्या महाराष्ट्राला हिरावून सोडलं. इतकंच नव्हे तर विनोद शिरसाटांनी नंतर मला असं सांगितलं की साधनेचा तो अंक आल्यानंतर शरद पवारांनी खास त्यांना फोन करून त्या घटनेची नोंद घेतली. त्याच्यामुळे असे कार्यकर्ते असणं की जे आपल्या संस्थेत मूर्तिरूप होत नाही स्फूर्तिरूप होऊन राहतात हे खूप महत्वाचं आहे. त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम असा होतो की त्यांचे अनेक अनुयायी त्यांच्या बरोबर हे काम पुढे नेण्यासाठी उभे राहतात आणि आपले अनेक उत्तराधिकारी ते त्यामुळे तयार करतात. गिरीश भाऊंनी मला असं सांगितलं की ही संस्था 16 स्त्रिया ह्या एकत्र येऊन चालवतात. हे त्यांच्या कामाचं फळ आहे. गांधीजी गेल्यानंतर त्यांचे जे विविध आश्रम होते त्या आश्रमातल्या ज्या व्यक्ती होत्या प्रमुख त्या हळूहळू वृद्ध होत गेले आणि वृद्ध होत गेल्यानंतर त्यांना तसे उत्तराधिकारी मिळालेले नव्हते आणि अशा वेळी त्या सगळ्यांनी असं ठरवलं की हे उत्तराधिकारी कसे मिळवायचे बाबा, तर म्हणून ते सगळे एकत्र आले. पण त्यांनी तुम्ही ज्यांचा उल्लेख केला ते दादा धर्माधिकारींना मार्गदर्शनाला बोलवलं की बाबा आम्ही उत्तराधिकारी कसे मिळवायचे, आमच्या संस्थेचं जे मिशन आहे ते पुढे कसं न्यायचं. तर हे सगळे लोक खूप वृद्ध झालेले होते. अशा वेळी दादा धर्माधिकारींनी त्यांना मार्गदर्शन करताना एक वाक्य सांगितलं. ते वाक्य असं होतं की आपले उत्तराधिकारी हे आपल्या उत्तर क्रियेचे अधिकारी नसून आपल्या उत्तर दायित्वाचे अधिकारी असावे लागतात. त्याच्यामुळे मला म्हणजे शेवंतताई असतील किंवा मतीन भाऊ असतील किंवा डॉक्टर भारती असतील त्या सगळ्यांचं कौतुक याच्यासाठी वाटतं की त्यांनी आपल्या उत्तरदायित्वाचे अधिकारी सुद्धा निर्माण करतात आणि त्याच्यानी संस्थेचं मिशन हे त्याला एक सातत्य प्राप्त होतं. नाहीतर संस्था त्या व्यक्तींबरोबरच नामशेष होताना आपण बघतो. त्याचं कारण त्या व्यक्ती या संस्थेपेक्षा स्वतःला मोठं समजतात. त्या प्रत्येक संस्थेकडे एक स्ट्रॅटेजी असते की परिवर्तन कसं घडवावं. कोणाकडे शिक्षण ही स्ट्रॅटेजी असते, कोणाकडे सेवा ही स्ट्रॅटेजी असते, अनेक असतात. एक धोरण असतं की असं असं केलं असतं समाज परिवर्तनाचं आपलं जे ध्येय आहे ते आपण प्रत्यक्षात आणू शकू असा विचार हा प्रत्येक अशा स्वयंस्फूर्त लोकांकडे असतो. पण पीटर ड्रकर हे जगद्विख्यात असे व्यवस्थापन गुरु होऊन गेले. त्यांनी इतक्या संस्था बघितल्या, इतक्या संस्था बघितल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी एक सूत्र
3: शोधले.
4: त्या धोरणांमध्ये खूप आयडिया जरी असल्या तरी त्या समाजाची जी संस्कृती असते ते धोरण ते सकाळी त्यांच्या नाश्त्याबरोबरच खाऊन टाकतात, जेवायला पण शिल्लक ठेवत नाही. त्याच्यामुळे संस्कृतीवर काम करणं समाजाच्या हे खूप महत्वाचं काम असतं. जोपर्यंत तुम्ही संस्कृती बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला यश येऊ शकत नाही. आणि संस्कृती बदलण्यासाठी तुम्हाला खूप संवाद साधावा लागतो मनापासून. आणि तो संवाद कसा साधायचा ते मतीन भाऊंकडून आपण शिकायला पाहिजे. की गाणं असो गोष्टी असो याच्यातून संवाद कसा साधायचा, किंवा पूजा जे बोलल्या ते सुद्धा संवाद कौशल्य आहे. भारतीताई ते सांगत होत्या संवाद आहे, तर संवाद कसा साधायचा, त्या संवादातून हळूहळू संस्कृती कशी बदलायची. आणि भारतीताईंनी जे सांगितलं तर ते मार्गरेट मीड नावाच्या या म्हणजे मानववंश शास्त्रज्ञ होऊन गेल्या तर त्यांनी ते पुरातत्व अवशेष गोळा करत होत्या त्यावेळी त्यांना ते मार्गरेट मीड यांना ते फाडसाठी जिथे ते जुळलेलं होतं आणि मग त्याच्यावरून त्यांनी त्यांचा संस्कृतीचा सिद्धांत मांडला. पण प्रत्येक संस्कृतीमध्ये काही दोष असतात आणि ते जर काढायचे असतील तर आपल्याला संवादाने सुरुवात करावी लागते. एकदम आपलं धोरण सांगून चालत नाही कारण समाज हा त्याच्या पातळीवर असतो आणि समाज सुधारक खूप पुढे निघून गेलेले असतात ज्याचा त्यांनी उल्लेख केला. ते आपण खूप पुढे निघून गेलो पण समाज खूप मागे राहिला. मग आता जोडायचं कसं तर संवाद कौशल्य हे खूप महत्वाचं. अशी जो विनोबांच्या भूदान यात्रेचा उल्लेख झाला तर भूदान यात्रेमध्ये विनोबांनी केलेली जी भाषण आहे की त्या संवाद कौशल्याचा प्रति म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे विनोबांनी काय केलं तर ज्या ज्या प्रांतात जातील तिकडची संस्कृती समजून घेऊन त्याचा अभ्यास करून तिकडचे संत कोण होते, त्या संतांचं मान्य काय होतं, त्यांचा लोकांवर काय परिणाम होत होता, या सगळ्याचा विचार करून त्यांनी तेवढ्यासाठी त्या भाषा शिकले, त्या भाषांमधलं संतांचं साहित्य शिकले आणि मग त्याच्या साह्याने ते संवाद साधले. म्हणजे अगदी आसामपर्यंत त्यांनी तशा प्रकारचे संवाद साधलेले आहेत. आणि ही गोष्ट सोपी नाही आहे परंतु त्याला शॉर्टकट पण नाही आहे. आणि भारतीताई असंताई असं किंवा मधी भाऊ असं त्याला 21व्या शतकाचा तो झर्मघाट आहे तर त्याला हो देणारा एक खूप महत्वाचा भाग हा आपल्याला सांगणं आवश्यक आहे. आपण सर्वजण कार्यकर्ते आहात, आपण समाजाची दुःख आणि समाजातली जी दारुण परिस्थिती आहे ती जवळून बघता. पण भारत सरकारचा 2017 साली एक अहवाल तर त्या अहवालाचं नाव मोठ आहे म्हणून ते मी घेण्याचं टाळतो. परंतु त्याचं शॉर्ट फॉर्म म्हणजे टायफॅक असं त्याला म्हणतात. त्या अहवालाने हे दर्शन दिलं आहे की आजची धोरणं जर कायम राहिली असं परिवर्तन जर धोरणांमध्ये केलं नाही तर 1935 साली आपल्या देशातली लोकसंख्या साधारणपणे 150 कोटीच्या आसपास असेल, त्यापैकी 55% लोक हे शोषित पीडित वंचित बेघर बेदखल रोगग्रस्त व्याधीग्रस्त दुर्लक्षित असे असणार 55% लोक. म्हणजे आपण जे काम करता त्याची व्याप्ती किती मोठी असणार हे आपल्या लक्षात म्हणजे जवळजवळ 80 कोटीपेक्षा जास्त लोक हे ते केवळ बेरोजगार असतील किंवा त्यांच्या रोजगारांमध्ये आपल्याला गांधी आणि विनोबांच्याच तत्वज्ञानामधून सापडतो, दुसरा त्याला मार्ग नाही. आता मी बरेच तत्वज्ञ वाचले त्यांच्या, परंतु अंत्योदयाची दृष्टी ही रुजवणं ही गांधीची जी संकल्पना होती त्याला पर्याय अलीकडे अंत्योदयाची गरज पडणाऱ्या लोकांची संख्या यापेक्षा स्वातंत्र्यानंतर कमी व्हायची होती ती वाढत चालली. आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्त व्हॉलंटिअरिंग करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज पडते. मला त्या दृष्टीने स्नेहालयाचं खूप कौतुक असं वाटतं की ते अशा प्रकारे इतर संस्थांना संपूर्ण या क्षेत्रातलं ज्ञान हे देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे त्या संस्थांची बळकटी हे निर्माण करतात. कारण शेवटी जशी भावना करायला तशी सिद्धी होते, पण केवळ भावाने ती सिद्धी होत नाही, ही गोष्ट त्याच्यामुळे ज्ञान आवश्यक असते. आता हे जे शतक आहे हे ज्ञानाचं शतक आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक समस्या जी आपण सोडवायला बघतो तर त्याच्या खोलवर त्याच्या त्याच्याबद्दलचं मूलभूत ज्ञान मिळवल्याशिवाय ती समस्या सुटू शकत नाही. आपण त्याच्या लक्षणांचा उपाय करून आपली खूप शक्ती खर्च होते, पण मूलभूत ज्ञान मिळवल्यानंतर आणि ते ज्ञान ज्यावेळेला तुम्ही मुलांना लिटरसी आणि न्युमरसी म्हणजे त्यांना अक्षर ओळख आणि अंकांचं ज्ञान तसं अनेक शाळांमध्ये मुलांना अप्रगत म्हणून शिकाव, तर मग अंतर्ज्ञान आणि अक्षर ज्ञान यांचं बोलवरचं जे आकलन आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मला लक्षात आलं की मॉन्टेसरी बाईंनी 1907 साली इटलीच्या अत्यंत गरीब आणि जिथे फक्त शोषण झालेला समाज राहत होता अशा वस्तीमध्ये एका बालसुधारगृहामध्ये त्या गेल्या आणि त्या आपल्या सायकोलॉजी त्या बालसुधारगृहामध्ये गेल्या आणि त्यांनी त्या फटीतून बघितलं तर त्या बालसुधारगृहाच्या खोलीमध्ये काहीच नव्हतं, फक्त मुलं होती आणि मुलं त्यांना नुकतंच जेवण पाडून गेल्यानंतर ह्या बाईंनी मूलभूत ज्ञानाचा शोध माणसं कशी घेतात आणि त्यांनी जग बदलून कसं जातं ह्या बाईंनी विचार करायला सुरुवात केली. सुधारगृहातल्या मुलांविषयी दया येणं करुणा वाटणं ही तर स्वाभाविक गोष्ट आहे, पण केवळ तिथे थांबून चालत नाही. बाईंनी विचार करायला सुरुवात कारण त्यामुळे त्या फारच करू होत्या बायांना, त्यांनी विचार करायला सुरुवात केली की मुलं हाताने कल्पटत का चिवडतात. बघा तुम्ही कसा प्रश्न आहे, आपण तर दुर्लक्ष करू का, आपण म्हणून खातं साफ करून घ्या मुलांना कर्कटाला आत लावतो. त्यांनी त्या सुधारगृहाच्या सुरक्षा रक्षकाला विचारलं की मुलंच का करतात, तर म्हणे काही नाही तर त्यांना दुसरं काही नसतं तिथे ठेवलेलं असतं त्या अन्न काहीतरी राहतं तर ते कर्कटक चिवडत असतं. ह्या बाईंनी त्याच्यावर संशोधन केलं आणि ते शोधून काढलं की मेंदूचा विकास होण्यासाठी मुलांना हाताने काहीतरी करावं लागतं, जग बदलून टाकणार शो आणि हाताने काहीतरी करूनच मुलं शिकतात नाहीतर मुलं शिकू शकतात. म्हणून त्यांचा मेंदू त्यांना जे काही सापडेल त्याचा हाताने काहीतरी त्याच्याशी करायला भाग पाडतो आणि त्याच्यातून त्यांचा मेंदू त्यांच्या भविष्यकाळासाठी विकसित. ह्या बाईंनी ह्या तत्वाच्या आधारे बालवाडी नावाची गोष्ट काढली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकदा मूलभूत ज्ञान मिळाल्यानंतर परिवर्तन कसं होतं, तर त्या छोट्याशा लोरेंझो वस्तीमधून मुलं तर शिकली वाटच नाही, परंतु 2 वर्षाच्या नंतर तिथे अनेक राष्ट्राध्यक्ष सुद्धा त्या गरीचे मुलं कशी शिकतात हे बघायला घ्यायला सुरुवात. इतकंच नव्हे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की थॉमस एडिसन अमेरिकेचा मोठा संशोधक ज्याच्या नावानं शेकडो पेटंट्स ज्यांनी इलेक्ट्रिक दिव्याचा शोध लावला आणि रात्रीच्या वेळी पृथ्वी तलावर दिवस उभा केला असा माणूस सुद्धा ते बघायला, ते बघितल्यानंतर तो थक्क झाला कारण त्याला त्याच्या शाळेने काढून टाकलं होतं. तर त्याला कळलं की अरे आपण तर हजारी गोष्टी करत होतो आपल्या मुलांमध्ये ज्ञान. विनोबांचं पण फार प्रसिद्ध वाक्य आहे की बोकात डोकं आणि डोक्यात बुकं याच्याने काही ज्ञान मिळालं नाही असं विनोबांना सांगितलं. विनोबांचं सुद्धा त्याचं आकलन होतो आता मी काही विश्राम करायला. एडिसन बघायला एडिसनने बाईंना अमेरिकेला आणि त्याने अमेरिकेला ओळखून सांगितलं की अरे मॉन्टेसरी असोसिएशन ऑफ अमेरिका स्थापन करण्याची गरज आहे याचं कारण अमेरिकेतलं शिक्षण हे या वैज्ञानिक आधारावर नाही आहे, त्याच्यात शिक्षण म्हणजे काय याचं मूलभूत ज्ञान आपल्याला नाही आहे आपल्या सगळ्यांना सांगा. इतकंच नव्हे तर ज्यांनी टेलिफोनचा शोध लावला त्या ग्रॅम बेलनं सांगितलं की तुम्ही या असोसिएशनचे पहिले अध्यक्ष आहात म्हणजे या असोसिएशनचं नाव सगळीकडे जाईल आणि म्हणून अमेरिकेतला जगातलं शिक्षण बदल. आता ते जे ज्ञान होतं त्याच्यातून पुढे गेलं जग मग आख्या अभ्यास आणि उपक्रमांची रेलचेल करणाऱ्या गोष्टी शोधून काढल्या. करवीर तालुक्यामधल्या 100 शाळांमध्ये आम्ही तो प्रयोग करू शिक्षक तयार ते करायला कारण त्यांना वेळ नसतो. आम्ही काय की कम्युनिटीतल्या स्त्रियांना आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला महिन्याला 3,000 रुपये मानधन पण तुम्ही येऊन हे सगळं शिका आणि मग मुलांच्या ऍक्टिव्हिटीज घ्यायला सुरू. तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्याकडे व्हिडिओ आहे घसघसा रडून त्या आया सांगताय की मला वाटलंच नव्हतं की माझ्या मुलाला लिहिता किंवा वाचता येईल. त्याचं कारण करवीर तालुक्यात सुद्धा म्हणजे कोल्हापूर जिल्हा असून सुद्धा तिथे अनेक गाव अशी आहेत की आमच्या या तायात ह्या 3.5-4 किलोमीटर चालून जातात कारण तिथे रस्ता नाही. एक मारुतीचा धनकरवाडा म्हणून गाव आहे तिथे चालत जावं रस्ता नाही पण ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे 2 ते 3 महिन्यात मुलं चमत्कार करून दाखवतील अशा गोष्टी शिकतात. त्याच्यामुळे आपल्या हातात प्रत्येक गोष्टीत ते मूलभूत ज्ञान शोधण्याची गरज. जसं डॉक्टर अभय गंगांनी त्या पर्वताची काळजी घ्यायची तर ती घरातच घेता येणार कारण तिथे गडचिरोलीमध्ये निस्तिकड असं त्याचं ज्ञान काय ते शोधून त्या कम्युनिटीतल्या स्त्रियांना ते दिल्यानंतर ते आरोग्य दूरची त्यांची चळवळ उभी राहील आणि बालमृत्यूचं प्रमाण म्हणता म्हणता म्हणता खाली का तर त्याच्या मागे एक भावना तर होती तर त्याचबरोबर नवीन ज्ञान काय वैज्ञानिक ज्ञान काय त्याच्याबद्दल ते शोधून काढून मग त्याचं उपयोजन करणं त्याचा उपयोग करणं आणि ते समाजामध्ये समाजाची संस्कृती लक्षात घेऊन ते हळूहळू संवादाच्या माध्यमातून पसरवणं आणि त्याच्यातून परिवर्तन घडवू. त्याच्यामुळे परिवर्तन कसं होतं त्याचे 4 टप्पे. पहिली गोष्ट म्हणजे परिवर्तन करणाऱ्यांना पहिली गोष्ट करावी लागते ते म्हणजे इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन सारखं सांगत बसावं खूप सांगतो लागतो. तुम्हाला आठवण असेल तर बघा 2 गुण जिंदगी के ही गोष्ट आपल्याला किती वेळा सांगितली की आठवत आहे 2 गुण जिंदगी के आठवत आहे तुम्हाला हे सर्व कशासाठी होतं पण अक्षरशः सारखं सारखं सारखं सांगितलं गेलं. मग दुसरी गोष्ट काय कारण इन्फॉर्मेशन झाल्यानंतर मग इंटरॅक्शन मग लोक विचारतात बरं मग त्यांनी घ्यायचे मग कधी घ्यायचे जेवण झाल्यावर घ्यायचे का आधी घ्यायचे लोकांमध्ये त्याच्यावर चर्चा सुरू होते कोणी म्हणत आलं त्याच्यानी नपुसकत्व येतं वगैरे वगैरे वगैरे ते चर्चा सुरू होते इंटरॅक्शन ते झालं खूप मोठ्या समाजामध्ये त्याचं घुसळण घडून आणि की मग होते ते म्हणजे ट्रान्झॅक्शन म्हणजे मग लोक आणि मग होतं ते ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन म्हणजे सुरवंटाचं फुलपाखरू पण त्याला ह्या 4 पायऱ्यांमधून जावं लागतं एकाएकी ते होत. त्याच्यामुळे आपल्याला जसं मूलभूत ज्ञान आवश्यक आहे त्याचबरोबर त्याची माहिती समाजाला देणं सारखीच देणं न कंटाळता देणं आणि त्यानंतर होणाऱ्या त्या इंटरॅक्शन आहे त्या संवादातून साधणं आणि मग हळूहळू बदल घडणं ह्या प्रक्रियेतून जावं आणि आज जे पुरस्कार दिले गेले त्यामध्ये प्रत्येक तिघींचं बघत तर ते त्या प्रक्रियेतून गेलेले आहे. त्याच्यासाठी त्यांनी काय काय केलं ते त्यांनी त्यांच्या भाषेत थोडीशी चुरून दाखवली तुम्हाला पण त्याच्यामुळे ज्ञानाला खूप महत्त्व आहे. अखेर शेवटी एक गोष्ट सांगून मी तुमची रजा घेणार आहे आणि ती म्हणजे अर्नोल्ड टरेल्ली नावाचे एक इतिहासकार त्यांनी सगळ्या मानव जातीचा 10,000 वर्षांचा इतिहास अनेक खंडांमधून लिहिला. जवळजवळ 13 खंड आहे. शेवटच्या खंडामध्ये त्यांनी स्वतःलाच असा प्रश्न विचारला इतिहास लिहिला मानवजातीचा पण शेवटी 10,000 वर्ष अशा कुठल्या गोष्टी टिकून आहेत आणि त्यांचा प्रवास हा पुढे वाढतो आहे याची वाढ होते वृद्धी होते अशा कुठल्या गोष्टी आहेत अशी कुठली तत्व मानवजातीच्या आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आपलं सगळं काम चेक केलं आणि शोधून काढलं की 3 अशा गोष्टी आहेत की त्या मानवी इतिहासामध्ये प्रगत होत आहेत. त्या 3 गोष्टी आहेत ज्ञान निर्मिती आणि प्रेम. बाकी सगळ्या गोष्टी तिकडे तिकडे आहेत पण या 3 गोष्टींचा प्रवास हा प्रगतीकडे चालू आहे. त्याच्यामध्ये थोडेफार मागे पुढे होतं नाही असं नाही म्हणजे निर्मितीच्या ऐवजी संवाद होतो ही गोष्ट आपण बघितली. आज सुद्धा गाझामध्ये जे चाललंय ते इतकं महा भयंकर आहे ती अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून इस्रायली सैनिक एका कम्प्युटरवर बसून रिमोट कंट्रोलचं

जे घडत आहे, परंतु तरी सुद्धा ओव्हरऑल जर बघितलं तर त्यांना असं दिसलं की ज्ञान, निर्मिती आणि प्रेम या तीन गोष्टी पुढे चालल्या. सामाजिक कार्य करताना आपल्यासाठी ही खूप गोड बातमी आहे आणि खूप महत्वाची एक आपल्यासाठी एक पाठ सुद्धा आहे, वस्तुपाठ. त्याचा अर्थ काय की आपण जे ज्ञान मुलांना देतो, अंगणवाडी असो किंवा शाळा असो किंवा समाजातून स्त्रियांच्या प्रश्नांविषयी जागृती असो, तर ते ज्ञान हे निर्मितीक्षम असलं पाहिजे आणि प्रेमवर्धक असलं पाहिजे. मग निर्मिती कशी असली पाहिजे? तर निर्मिती ज्ञानधन असली पाहिजे. आपण जे काही म्हणतो करतोय काहीतरी कार्य, ते ज्ञानाच्या दृष्टीने त्याची भूमिका खूप पाहिजे. मूलभूत ज्ञानाचा कळस चालला पाहिजे आपला, केवळ भावना असून चालणार. त्याच्यामुळे ज्ञानधन असलं पाहिजे आणि ती निर्मिती प्रेममुळेच असली पाहिजे. त्याच्यात प्रेमाचा आविष्कार पाहिजे. रोगो सुद्धा तुमच्या पाठीला बसायचो, पण आईने प्रेमाने हात फिरवला की कसा फरक. विनोबांनी सांगितलं की दुधामध्ये साखर घाल असं विनोबांनी गीता प्रवचनांमध्ये सांगितलं. त्याच्यामुळे ते प्रेममय असलं पाहिजे आणि प्रेम कसं असलं पाहिजे, तर प्रेम हे ज्ञानधन असलं पाहिजे आणि प्रेम हे निर्मितीक्षम असलं पाहिजे. प्रेम म्हणजे काय? आपण स्नेहालयामध्ये बसलो आहे, प्रेम म्हणजे नक्की काय? तर प्रेम आणि लाड या दोन गोष्टी भिन्न आहेत. हल्ली लाडका लाडके लाडके फार ऐकू येतो, तर ते ठीक आहे, लाड करावे मुलांचे. अरिस्टॉटल आणि प्लेटो म्हणजे प्लेटो म्हणजे त्यांचे गुरु आणि अरिस्टॉटल शिष्य, त्या दोघांमध्ये वाद झाला. मुलं नक्की कोणाची आणि मुलं कशी वाटतात, तर हे म्हणाले मुलं समाजाची, ते म्हणाले मुलं आई बाबाची. वाद आता ज्यांना आई बाबाच नाही त्यांना समाजाचा आई बाबा हे आत्ताच आपल्या लक्षात येतं तुमच्या कार्यक्रम. पण त्यांनी सांगितलं की लाड करायला पाहिजे मुलांचे, त्यांचं चुंबन घ्यायला पाहिजे, त्यांना आलिंगन द्यायला पाहिजे, त्यांना गोड गोड खाऊ घालायला, सगळं बरोबर. पण लाड म्हणजे प्रेम नाही, प्रेम स्नेह म्हणजे नक्की काय? तर याच्याबरोबर खूप तत्वज्ञानी विचार केलेला आहे. इमॅन्युअल कांट असो, एरिक फ्रॉम असो, खूप जणांनी त्याच्याबद्दल चिंतन केलं. त्या चिंतनाचं जर सार काढायचं ठरलं तर आपल्याला असं म्हणता येतं की प्रेम म्हणजे काय. तर प्रेम म्हणजे ज्या मुलावर प्रेम करायचं आपल्याला, त्या मुलाचं खरं खरं उपजत असं त्याच्यामध्ये काय आहे, पोटेन्शियल काय आहे, तो कशासाठी उपयोगाला, त्याचे गुण काय, त्याचे बलस्थानं काय, त्याचा अभ्यास करणं, ते शोधून काढणं. त्याच्याशी ज्यावेळी तुम्ही खेळायला लागतात त्यावेळी सापडतं एखादा मुलगा बोलण्यात हुशार आहे, एखादा मुलगा हाताने गोष्टी करण्यात हुशार आहे, एखादा निसर्गातल्या सगळ्या गोष्टी नीट करतात, सगळे साप ओळखतो, सगळे प्राण्यांचे आवाज आवाज काढतो, असे निर्णया बुद्धिमत्ता कोणाला रस्त्यात शोधता येतात, कारण कोणा लोकांशी संवाद साधता येतो, तर कोणाला स्वतःमध्ये काय आहे तेच कळायला, असे मेंदूमध्ये आठ केंद्र आहेत बुद्धिमत्तेचे, आठ निर्णय बुद्धिमत्ता आहे. केवळ गणित थोडं करणं किंवा लिहिता वाचता येणं म्हणजे बुद्धिमत्ता आहे, असे निर्णय बुद्धिमत्ता आहे, बौद्धिक बुद्धिमत्ता आहेत माणसं. तर त्याला नक्की कुठल्या बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये प्रकर्षणी आहे ते शोधून काढ, त्याच्यातले त्रुटी काय त्या शोधून काढ. त्रुटी भाषा त्याच्या जीवनावर परिणाम करणार नाही अशा रीतीने सगळी धोरण आणि मग त्याची बलस्थानं जी आहे, त्याचं पोटेन्शियल जे आहे, त्याच्या उपजत क्षमता ज्या आहे, त्यांचा विकास करण्यासाठी स्वतःला झोपून कष्ट करणं, त्याग करणं, त्यासाठी झोपून देणं म्हणजे त्या मुलावर प्रेम करणं. त्याचे लाड करणं म्हणजे प्रेम करणं नाही. त्याच्यामुळे स्नेहालयाचा हा जसा

0: ती निर्मिती बघून स्वतःला आनंद घेत हे सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनाची सार्थकता आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप शांत चित्ताने, खूप चिकाटीने, उदारांतकरणाने, कौशल्याने असणे माझे विचार ऐकून घेतले. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा गिरीश भाऊ, किरीटी पोलीस आणि सर्व स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. ह्या कार्यामध्ये माझी व्यक्तिशा आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची जी जे काही मदत अपेक्षित असेल ते मी मनापासून करायला तयार आहे असं आश्वासन देतो.
1: आजच्या शांत आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचं अध्यक्ष होण्याचा मला सन्मान दिला त्याबद्दल मी स्नेहालय परिवाराचे खूप खूप धन्यवाद व्यक्त. शांत याच्यासाठी मी खूप कार्यक्रमाला जातो पण बरेच जण सगळ्याकडची वस्तू बनवून घेत काढली नाही आणि आवाजाने काढ मला आल्याने काय किती प्रेरणादायी अतिशय सुंदर स्वागत गीत झालं. काय सूत्रसंचलन श्रोते हो इकडे प्रशस्ती पत्रक वाचन खूप सुंदर आठवणी या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आणि सर्वात महत्वाचं ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले सेवाकर्ते असतील, आमचे मतिनिभाव असतील, भारतीय असतील, पूजाते असतील आणि स्नेहालय त्या सर्वांचं काम अत्यंत अप्रतिम आहे. मी त्या माझ्यासारखा अज्ञानी माणूस बोलू शकत नाही पण मी या सर्वांना वंदन करू शकतो. मी सर्वांना वंदन करतो आणि माझे दोन शब्द
2: खूप खूप धन्यवाद. तुमच्या कृतीने सगळ्यांना पालन टाकलं. यानंतर आजच्या कार्यक्रम आभार प्रदर्शन जयाते जोगदंडे यांनी
3: करावं. अभिवादन करीत होता, नमस्कार करीत होता. तुम्ही खूप मोठे माणसे पण ज्यावेळेस तुम्ही असं काय भिंतला दाखवलं तुमच्या जी माणसी असली तर खरंच मी तुम्हाला अभिवादन करते मनापासून. खरंच आज आपण सगळे एकत्र आलेलो आज आपल्याला सगळ्याला जो पुरस्कार मिळालाय ज्यांच्या ज्यांच्या नावाने खूप आदर्श आणि ज्यावेळेस पुरस्कार आणि ज्यावेळेस अशा संस्था आहेत लावणी कारण ज्ञान त्यांना खूप वर्ष झाले आदिवासी लोकांसाठी त्यांचं वय किती झालेलं आहे तरी पण त्या अजून दिल्याने लढतात आणि ज्यावेळेस त्यांचे ते अनुभव सांगत होते तर मला असं वाटायला ज्यावेळेस सांगत होते त्यांचे ज्यावेळेस आपण बघतो वाद बसल्या तर आपल्याला किती भीती वाटत त्यांना खरंच किती धाडस. तर असा सगळा प्रवास त्यांनी सुरुवात केलेला आहे आणि आज त्यांना पुरस्कार मिळाला खूप मोठेपणा वाटत आणि आपल्या मॅडमने भारतीय 15 वर्षापूर्वी भेटलेले होते त्यांनी जे काम सुरुवात आज याच्या ज्यावेळेस त्याला वर्षात काम करायचं असं त्यांनी सांगितलं माझे सासू असले माझे घरचे लोक मला साथ दिला परत येण्यासाठी तर खरंच ज्यावेळेस पाठवे कोणाच्या हात असतील त्यावेळेस माणसाला पुढे पाऊल टाकायला छान अशा असतात तर काय वाटत खरंच तुमचा आभार मानले तर कमी येतं कारण जे होतं असं सांगायला नक्कीच त्याच्या शुभेच्छा आपल्या सोबत असतात. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.

श्रोते मित्र हो नमस्कार. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत आर जे आदी. श्रोते मित्र हो, आज आपण ऐकणार आहोत 90s च्या दशकातील विशेष गीतं, म्हणजेच 90s स्पेशल सॉंग्स. श्रोते मित्र हो, 1995 साली प्रदर्शित झालेले आज या कार्यक्रमातले गीतं जे आहेत हे आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया करण अर्जुन या चित्रपटातलं एक अतिशय लोकप्रिय आणि भावपूर्ण गीत. या चित्रपटात सलमान खान, शाहरुख खान, राखी, काजोल आणि ममता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. राकेश रोशन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि चित्रपटातली गीतं संगीतबद्ध केली होती राकेश रोशन यांचेच बंधू राजेश रोशन यांनी. हे गीत गायलं होतं कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी. या गाण्याचा मुख्य विषय म्हणजे प्रेम, कौटुंबिक नातेसंबंध आणि भावंडांमधील अतूट बंध.

अशी उत्कृष्ट गीतरचना होती इंदिवर यांची. रक्ताच्या नात्यांमध्ये असलेली आपुलकी, एकमेकांप्रती असणारी निष्ठा आणि संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची भावना या गीतातून सुंदरपणे व्यक्त होते. कर्ण अर्जुन या चित्रपटाची कथा दोन भावांभोवती फिरते. अन्यायामुळं मृत्यू झाल्यानंतर हे दोघं पुनर्जन्म घेऊन आपल्या आईकडं परत येतात आणि अन्यायाचा बदला घेतात, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यामुळं या गाण्याला चित्रपटाच्या कथेत विशेष महत्त्व प्राप्त झालंय. दोन भावांमधील प्रेम आणि त्यांच्या आईचं आपल्या मुलांवरील अतूट प्रेम या गाण्यातून प्रभावीपणे दिसून येते. तसं पुनर्जन्मावर आपल्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आलेले आहेत, त्यातल्याच धाटणीचा हा करण अर्जुन चित्रपट, त्यातलं हे गीत. या गीताची चाल मनाला भावणारी असून शब्दांमधील भावनिक ओलावा श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करतो. कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गोडवा गाण्याचं सौंदर्य अधिक वाढवतो. चित्रपटाच्या यशामध्ये या गाण्याचाही महत्त्वाचा वाटा आहे असं मानलं जातं. आजही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये भावंडांच्या नात्याविषयी बोलताना आणि जुन्या हिंदी चित्रपट गीतांची आठवण काढताना या गाण्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. प्रेम, विश्वास आणि नात्यांची ताकद असणारे हे गीत हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अविस्मरणीय गीत म्हणून ओळखलं जातं. तेव्हा ऐकूया करण अर्जुन या चित्रपटातले

वेलकम बॅक श्रोते मित्र हो. 1995 प्रदर्शित राजा या चित्रपटातलं आता आपण गीत ऐकणार आहोत. स्वर आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा, आणि हे गीताचे गीतकार आहेत समीर. संगीतबद्ध केले नदीम श्रवण यांनी, आणि पडद्यावर आहेत माधुरी दीक्षित आणि संजय कपूर. संजय कपूर म्हणजे अनिल कपूर यांचे छोटे बंधू. तसं अनिल कपूर यांना मोठे बंधू आहेत ते बोनी कपूर. बोनी कपूर हे मोठे, अनिल कपूर हे दोन नंबर, आणि संजय कपूर हे त्यांच्यापेक्षा छोटे. बोनी कपूर हे निर्माता दिग्दर्शक आहेत, अनिल कपूर तर एव्हरग्रीन, आणि संजय कपूर यांनी देखील अभिनयामध्ये आपलं नशीब आजमावलं होतं. अखिया मिलाऊ कभी अखिया चुराऊ क्या तूने किया जादू, हे गीत जे आहे राजा या चित्रपटातलं अत्यंत लोकप्रिय आणि रोमॅन्टिक गीत आहे. इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटातील या गाण्याला संगीतकार नदीम श्रवण यांनी संगीत दिले. अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी आपल्या मधुर आवाजात हे गीत गायले. या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रेमाची खट्याळ भावना, नजरेतून व्यक्त होणारे प्रेम आणि प्रियकर प्रेयसीमधील हळुवार संवाद. अखिया मिलाऊ कभी अखिया चुराऊ या ओळींमधून प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या मनातील लज्जा, आकर्षण आणि प्रणय भावना सुंदरपणे व्यक्त होतात. कधी प्रियकराकडे प्रेमाने पाहणे, तर कधी लाजून नजर चुकवणे, अशा प्रेमातील गोड भावनांचे चित्रण या गाण्यात पाहायला मिळतं. माधुरी दीक्षित यांच्या नृत्य कौशल्यामुळं या गाण्याला विशेष लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना आणि नृत्यातील सहजता यामुळे हे गीत अधिक आकर्षक झाले. संजय कपूर यांच्यासोबतची त्यांची जोडीही प्रेक्षकांना आवडली. नदीम श्रवण यांनी मधुर संगीत शैली, अलका याज्ञिक यांच्या सुरेल आवाजातील नजाकत आणि उदित नारायण यांच्या आवाजातील गोडवा यांचा सुंदर मिलाप या गाण्यात अनुभवायला मिळतो. 90s रोमॅन्टिक हिंदी गीतांची आठवण करून देणारं हे गाणं आजही संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरतं. राजा चित्रपटाच्या लोकप्रियतेमध्ये या गाण्याचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रेमातील लज्जा, आकर्षण, खट्याळपणा आणि आनंद यांचं सुंदर दर्शन घडवणारं हे गीत 90s हिंदी चित्रपट संगीतातील एक अविस्मरणीय रोमॅन्टिक गीत म्हणून ओळखलं जातं. तेव्हा आपणही आता या गीताचा श्रवणाचा आनंद घेऊया.

आठवडाभर तेच तेच रुटीन, तीच धावपळ आणि तोच कामाचा ताण, यामुळे कंटाळा आलाय का? अहो मग आता टेन्शन सोडा, कारण तुमचा संडे स्पेशल करायला येतोय एक खास शो, नवीन फिल्म्सची उत्सुकता, जुन्या आठवणींना उजाळा, 90s गप्पांपासून ते आजच्या जेन झीच्या भन्नाट ट्रेंड्स पर्यंत पडद्या मागच्या मजेशीर गोष्टी आणि इव्हनिंग स्नॅक्स सोबत चटपटीत चर्चा घेऊन तुमच्या वीकेंडचा मूड फ्रेश करायला धमाल मस्तीचा फुल पॅकेज घेऊन येतोय नवीन शो संडे वाईज, दर रविवारी सायंकाळी 4 आपल्या लाडक्या परीसोबत, फक्त आणि फक्त रेडिओ नगर 9.4 FM वर.

वेलकम बॅक श्रोते मित्र हो. यानंतर आपण ऐकणार आहोत 1995 मध्येच प्रदर्शित झालेल्या बरसात या हिंदी चित्रपटातील नहीं ये हो नहीं सकता कि तेरी याद ना आए तुझे भूलने से पहले मेरी जान चली जाए. उत्कृष्ट अशी शब्दरचना असलेलं हे एक लोकप्रिय रोमॅन्टिक गीत आहे आणि या चित्रपटात धर्मेंद्र यांचे चिरंजीव म्हणजे सनी देओलपेक्षा लहान बॉबी देओल आणि राजेश खन्ना यांची कन्या ट्विंकल खन्ना यांच्या भूमिका आहेत. बॉबी देओल आणि ट्विंकल खन्ना यांचा हा पहिलाच चित्रपट. त्यांच्या समवेत दिग्गज राज बब्बर यांचीही प्रमुख भूमिका आहे. डॅनी हे देखील आहेत आणि मुकेश खन्ना जे महाभारतामध्ये भीष्मची भूमिका त्यांनी अत्यंत ताकदीनं केली होती ते मुकेश खन्ना पण आहेत. राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटातील या गाण्याला नदीम श्रवण यांनी संगीत दिलं असून कुमार सानू आणि साधना सरगम यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले. गीतकार समीर यांनी या गाण्याचे सुंदर शब्द लिहिलेत. या गाण्याविषयी सांगायचं झाल्यास प्रेमातील विश्वास भावनिक जवळीक आणि आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल मनात असलेली दृढ भावना. नहीं ये हो नहीं सकता या शब्दातून प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या मनातील ठाम विश्वास व्यक्त होतो. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर जाणे अशक्य आहे, त्या व्यक्तीशिवाय जीवन अपूर्ण आहे अशी भावना या गीतातून व्यक्त होते. त्यामुळं हे गाणे प्रेमात असलेल्या तरुणांच्या मनाला विशेष भावलं होतं. या गाण्यात बॉबी देओल आणि ट्विंकल खन्ना यांची जोडी पाहायला मिळते. या दोघांच्या अभिनयातून आणि पडद्यावरील सहज वावरातून प्रेमातील निरागसता आणि आकर्षण सुंदरपणे व्यक्त होते. गाण्याचं चित्रीकरण निसर्गरम्य पार्श्वभूमी आणि कलाकारांच्या भावमुद्रा यामुळं त्यातील रोमॅन्टिक वातावरण अधिक खुलतं. नदीम श्रवण यांची मधुर संगीत शैली हे या गीताचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. कुमार सानू यांच्या आवाजातील भावपूर्णता आणि साधना सरगम यांच्या सुरेल गायकीमुळं गाण्याला एक वेगळीच गोडी प्राप्त झाली. संगीत शब्द आणि आवाज यांचा त्रिवेणी संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो. बरसात चित्रपटातील हे गीत 90च्या दशकातील रोमॅन्टिक हिंदी संगीताची आठवण करून देणारं. प्रेमातील समर्पण विश्वास आणि एकमेकांबद्दल असलेली ओढ यांचं दर्शन घडवणारं हे गाणं आजही जुन्या हिंदी चित्रपटगीतांच्या चाहत्यांना आवडतं. आपल्या मधुर चालीमुळं आणि भावस्पर्शी शब्दांमुळं नहीं ये हो नहीं सकता कि तेरी याद ना आए तुझे भूलने से पहले

दोघींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक. 90च्या दशकातील विशेष गीतं आपण या सेगमेंटमध्ये ऐकत आहोत. आता 1995 प्रदर्शित झालेल्या कुली नंबर 1 या हिंदी चित्रपटातील हुस्न है दीवाना हे एक लोकप्रिय रोमॅन्टिक गीत आहे. या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. विनोदी कथा, धमाल अभिनय, आकर्षक गाणी आणि गोविंदाच्या वैशिष्ट्यपूर्ण नृत्यशैलीमुळं हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटातील गाण्यांना संगीतकार आनंद मिलिंद यांनी संगीत दिलं होतं आणि हुस्न है दीवाना या गाण्याचे गीतकार समीर होते. या गीताच्या गायनातून प्रेम, सौंदर्य आणि आकर्षण यांची भावना व्यक्त होते. या गाण्याच्या चालीत 90च्या दशकातील हिंदी चित्रपट संगीताचा गोडवा आणि ठेका अनुभवायला मिळतो. गाण्याच्या शीर्षकातूनच सौंदर्याच्या प्रेमात पडलेल्या मनाची अवस्था लक्षात येते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला आपल्या प्रिय व्यक्तीचं सौंदर्य, तिचे हावभाव आणि तिचे व्यक्तिमत्व मोहून टाकते. या गाण्यातील रोमॅन्टिक वातावरणामुळं चित्रपटातील नायक नायिकेच्या नात्यातील आकर्षण अधिक खुलून दिसते. गोविंदा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट विनोदी अभिनेता आणि कुशल डान्सर म्हणून ओळखला जातो. त्यांच्या सहज सुंदर नृत्यशैलीमुळं आणि चेहऱ्यावरील खट्याळ हावभावांमुळं चित्रपटातील गाण्यांना विशेष रंगत येते. करिश्मा कपूर आकर्षक व्यक्तिमत्वामुळं आणि नृत्यामुळं या गाण्याचं सादरीकरण अधिक मनोरंजक बनवलंय. कुली नंबर 1 चित्रपटातील संगीत हा त्याच्या लोकप्रियतेचा एक महत्त्वाचा भाग होता. आनंद मिलिंद यांच्या संगीतामध्ये ठेका, मधुर चाल आणि सहज लक्षात राहणाऱ्या स्वररचना यांचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो. त्यामुळे या चित्रपटातली गाणी त्या काळातील संगीतप्रेमींच्या स्मरणात कायम राहिली. एकंदरीत हुस्न है दीवाना हे गाणे 90च्या दशकातले हिंदी चित्रपट संगीताची आठवण करून देणारे गीत आहे. रोमॅन्टिक

0: नमस्कार नगरकर, मी मुग्धा पाटील. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये यानंतर आपण ऐकणार आहोत 1995 प्रदर्शित झालेल्या त्रिमूर्ती या हिंदी चित्रपटातलं दुनिया रे दुनिया व्हेरी गुड व्हेरी गुड दुनिया वाले व्हेरी बॅड व्हेरी बॅड हे एक मनोरंजक आणि लोकप्रिय गीत. या चित्रपटात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि शाहरुख खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुकुल आनंद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. चित्रपटात राखी, गौतमी आणि अंजली जठार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तीन भावांची कथा, भावनिक प्रसंग, कौटुंबिक नातेसंबंध आणि अन्यायाविरुद्धचा संघर्ष यामुळे हा चित्रपट विशेष चर्चेत राहिला होता. या चित्रपटातली संगीताची जबाबदारी संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सांभाळली होती आणि महान गीतकार आनंद बक्षी यांनी चित्रपटातील गाण्यांना शब्द दिले होते. दुनिया रे दुनिया व्हेरी गुड व्हेरी गुड या गाण्यातून जगाकडे पाहण्याचा एक हलका फुलका दृष्टिकोन व्यक्त होतो. गाण्याचे शब्द, संगीताचा ठेका आणि त्यातील उत्साही वातावरण यामुळं हे गीत प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करतं. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे

तील विनोदी ढंग आणि आकर्षक संगीत. व्हेरी गुड व्हेरी गुड या शब्दांच्या पुनरावृत्तीमुळं गाणं सहज लक्षात राहतं. साधे सोपे शब्द, गाण्यातील लयबद्ध संगीतामुळं श्रोत्यांना आनंदाची अनुभूती मिळते. 90च्या दशकातील हिंदी चित्रपटगीतांमध्ये विनोद, नृत्य आणि मनोरंजन यांचा सुंदर मिलाफ आपल्याला अनुभवायला मिळतो. या गीतातही त्यांची झलक आपल्याला दिसते. त्रिमूर्ती चित्रपटात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि शाहरुख खान या तीन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या अभिनेत्यांची उपस्थिती शिवाय मराठमोळे कलाकार मोहन आगाशे, जे खलनायकाची भूमिका यांनी साकारली होती, त्याचबरोबर अंजली जठार आणि प्रिया तेंडुलकर या अभिनेत्री होत्या मराठी, हे एक मोठं आकर्षण आहे. त्यांच्या अभिनयामुळं चित्रपटाला वेगळी ओळख मिळाली आहे. चित्रपटातील गाणी कथानकातील भावनिक आणि मनोरंजक वातावरण अधिक प्रभावी बनवण्याचं काम करतात. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची संगीतशैली ही भारतीय वाद्यांचा वापर, आकर्षक चाली आणि ठसकेबाज लय यासाठी ओळखली जाते. आनंद बक्षी यांच्या सहज सुंदर शब्दरचनेमुळं गाण्यांना सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची ताकद मिळाली. एकंदरीत दुनिया रे दुनिया व्हेरी गुड व्हेरी गुड हे गाणं त्रिमूर्ती चित्रपटाच्या संगीत विश्वातील एक मनोरंजक गीत म्हणून ओळखलं जाते. त्यातील हलका फुलका अंदाज, लयबद्ध संगीत आणि 90च्या दशकातील हिंदी चित्रपट संगीताची वैशिष्ट्य यामुळं जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांसाठी हे गीत आजही त्या काळाची आठवण करून देतं. तेव्हा आता आपण ऐकूया त्रिमूर्ती चित्रपटातलं हे गीत.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: वेलकम बैक। आता आपण ऐकणार आहोत खिलाडियों का खिलाडी या हिंदी चित्रपटातलं हम हसी दे साधे अक्षय अक्षय हे आहेत गीताचे बोल। आणि या गीताच्या बोलमध्ये एका अभिनेत्याचं नाव आहे, ते म्हणजे अक्षय कुमार। हे एक धमाल आणि मनोरंजक गीत आहे। या चित्रपटात अक्षय कुमार, रवीना टंडन आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या प्रमुख भूमिका आहेत। उमेश मेहरा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं। ॲक्शन, रोमांस आणि नाट्यमय प्रसंगांनी भरलेल्या या चित्रपटानं त्या काळात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं। या चित्रपटातलं संगीत अनु मलिक यांनी दिले। चित्रपटातील गाण्यांमध्ये ठसकेबाज संगीत, आकर्षक चाली आणि नृत्याला साजेसा ताल यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो। हम हसी दे साधे अक्षय अक्षय या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील खट्याळपणा, विनोदी अंदाज आणि अक्षय कुमारच्या पडद्यावरील व्यक्तिमत्वाशी जोडलेली गंमत। या गाण्याच्या शीर्षकातूनच नायक स्वतःची ओळख करून देत असल्याचा एक मिश्किल अंदाज दिसून येतो। अक्षय कुमार त्या काळात ॲक्शनपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करत होता। त्याच्या चपळ हालचाली, आकर्षक व्यक्तिमत्व आणि नृत्यातील उत्साह यामुळे अशा प्रकारच्या गाण्यांना विशेष रंगत येत असत। गाण्यातील विनोदी आणि हलकाफुलका स्वभाव प्रेक्षकांचं मनोरंजन करतो। अनु मलिक यांची संगीतशैली ही वेगवेगळ्या प्रकारच्या चाली, ठसकेबाज लय आणि प्रसंगानुरूप संगीतासाठी ओळखली जाते। 90s दशकात हिंदी चित्रपट संगीतांमध्ये पाश्चात्य संगीताचा वापर, आधुनिक वाद्यांचा वापर आणि नृत्य प्रधान गाण्यांची लोकप्रियता वाढत होती। या काळातील चित्रपट गीतांमध्ये मनोरंजनाला विशेष महत्त्व दिलं जात असे। खिलाडियों का खिलाडी हा चित्रपट अक्षय कुमार यांच्या ॲक्शनपटांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट मानला जातो। त्यातील गाणी चित्रपटाच्या मनोरंजक स्वरूपाला पूरक ठरली। एकंदरीत हम हे सीधे साधे अक्षय हे गाणं अक्षय कुमारच्या काळातील लोकप्रिय प्रतिमेची आठवण करून देणारं गीत आहे। त्याच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळातलं हे चित्रपट आणि गीत आहे। त्यातील विनोदी ढंग, उत्साही वातावरण आणि नृत्यप्रधान शैली यामुळं 90s हिंदी चित्रपट संगीताची मजा अनुभवायला मिळते। आणि शिवाय आज ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा जन्मदिन देखील आहे, तेव्हा ऐकूया जुन्या आणि नव्या कलाकारांचं कॉम्बिनेशन असलेलं हे गीत।

वेलकम बॅक. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्र हो, आज अभिनेत्री रेखा यांचा जन्मदिन. रेखा या हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान, सौंदर्यवती आणि अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या अभिनय कौशल्यानं, नृत्यानं, आकर्षक व्यक्तिमत्वानं आणि दमदार संवाद फेकीनं त्यांनी अनेक दशकांपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रभावशाली अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. रेखाजी यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 चेन्नई इथं झाला. त्यांचं पूर्ण नाव भानुरेखा गणेशन असं होय. त्यांचे वडील जेमिनी गणेशन हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते, तर आई पुष्पवल्ली या अभिनेत्री होत्या. त्याच्यामुळं आई वडिलांकडून त्यांना तो वसा मिळालेला आहे, बाळकडू मिळालेला आहे. अभिनय त्यांच्या रक्तातच होता. रेखा यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात दक्षिण भारतीय चित्रपटांमधून केली. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1970 रेखा यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं, मात्र आपल्या मेहनतीनं आणि अभिनयातील प्रगल्भतेनं त्यांनी यशाचं शिखर गाठलं. मुकद्दर का सिकंदर, घर, खूबसूरत, उमराव जान, सिलसिला, उत्सव आणि खून भरी मांग यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. विशेषतः उमराव जान या चित्रपटातील त्यांच्या अभिनयानं त्यांना प्रचंड प्रशंसा मिळवून दिली. या चित्रपटातील नृत्य, हावभाव आणि भावपूर्ण अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. खूबसूरत या चित्रपटातील त्यांच्या विनोदी अभिनयाचेही मोठं कौतुक झाले. गंभीर, भावनिक, विनोदी आणि नृत्यप्रधान अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याची क्षमता त्यांच्या अभिनयात दिसून येते. रेखा यांच्या अभिनयातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांच्या व्यक्तिरेखांमधील विविधता. खून भरी मांग या चित्रपटात त्यांनी सूड घेणाऱ्या स्त्रीची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली. तसंच खिलाडियों का खिलाडी या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेमुळेही त्यांचं विशेष कौतुक केले. रेखा यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळालेत. त्यांना उमराव जान या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय आणि 2010 भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केले. आजही रेखा यांचं नाव घेतलं की त्यांच्या सौंदर्याची, साड्यांमधील देखण्या व्यक्तिमत्वाची आणि अभिनयातील सहजतेची आठवण होते. बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये सुधारणा करून चित्रपटसृष्टीत टिकून राहण्याची त्यांची क्षमता अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रेखा यांचं स्थान आढळ असून त्या भारतीय सिनेमातील एक सदाबहार अभिनेत्री म्हणून कायम स्मरणात आहेत. आज रेखाजी जवळपास 80 आहेत, तेव्हा त्यांना दीर्घ आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि ऐकूया मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं त्यांच्यावर चित्रित झालेलं हे अत्यंत उत्कृष्ट असं गीत.

आठवडाभर तेच तेच रुटीन, तीच धावपळ आणि तोच कामाचा ताण, यामुळे कंटाळा आलाय का? अहो मग आता टेन्शन सोडा, कारण तुमचा संडे स्पेशल करायला येतोय एक खास शो, नवीन फिल्म्सची उत्सुकता, जुन्या आठवणींना उजाळा, 90s गप्पांपासून ते आजच्या जेन्झीच्या भन्नाट ट्रेंड्स पर्यंत, पडद्या मागच्या मजेशीर गोष्टी आणि इव्हनिंग स्नॅक्स सोबत चटपटीत चर्चा घेऊन तुमच्या वीकेंडचा मूड फ्रेश करायला धमाल मस्तीचा फुल पॅकेज घेऊन येतोय नवीन शो संडे वाईज, दर रविवारी सायंकाळी 4 आपल्या लाडक्या परीसोबत, फक्त आणि फक्त रेडिओ नगर 9.4 FM वर.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक श्रोते मित्र हो, आज महान गायक आणि संगीतकार विशेषत गझल क्षेत्रात दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जाणारे जगजीत सिंग यांचा स्मृती दिन आहे। तेव्हा आता आपण ऐकूया 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्थ या हिंदी चित्रपटातील तुम इतना जो मुस्कुरा रहे हो हे अत्यंत भावपूर्ण आणि अर्थपूर्ण गीत आजही हिंदी चित्रपट संगीतातील उत्कृष्ट गझलांमध्ये या गाण्याची गणना केली जाते। या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केलं होतं। शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा आणि स्मिता पाटील यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात मानवी नातेसंबंध, प्रेम, विश्वासघात आणि भावनिक संघर्ष यांचं वास्तववादी चित्रण करण्यात आले। या गीताचे गीतकार कैफी आझमी हे अभिनेत्री शबाना आझमी यांचे वडील। संगीतकार चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गझल गायक आणि स्वतः म्हणजे संगीत जगजीत सिंग आहे। त्यांचं नाव जगजीत सिंगच्या ऐवजी संगीत सिंग असं असायला पाहिजे होतं। जगजीत सिंग यांनीच आपल्या गंभीर, मधुर आणि भावस्पर्शी आवाजात हे गीत गायले। त्यांच्या गायकीतील संयम, शब्दांमधील भावनांना दिलेला योग्य ठहराव आणि संगीताची साधी पण प्रभावी रचना यामुळं या गाण्याला विशेष उंची प्राप्त झाली। या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शब्दांचा खोल अर्थ। एखादी व्यक्ती मनातून दुःखी असतानाही चेहऱ्यावर हसू आणते तेव्हा त्या हास्यामागे दडलेल्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न या गीतातून केलाय। माणसाच्या अंतर्मनातील दुःख, एकटेपणा आणि भावनिक अस्वस्थता याचं अत्यंत संवेदनशील चित्रण या गझलमध्ये आढळतं। त्यामुळं हे गाणं केवळ प्रेमगीत न राहता मानवी मनाचा वेध घेणारी कलाकृती बनते। चित्रपटात या गीताचा वापर कथानकातील भावनिक परिस्थिती अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी करण्यात आलाय। कलाकारांच्या चेहऱ्यावरील भाव आणि गीताचे शब्द यांचा सुंदर मेळ प्रेक्षकांना अंतर्मुख करतो। जगजीत सिंग यांच्या आवाजातील गहिरेपणा आणि कैफी आझमी यांच्या काव्यात्मक शब्दरचनेमुळं या गीताला अजरामर स्थान मिळाले। संगीतामध्ये अनावश्यक गाजावाजा नसून शब्द आणि भावना यांना अधिक महत्त्व दिले। हीच या गझलची खरी ताकद आहे। एकंदरीत तुम इतना जो मुस्कुरा रहे हो ही गझल मानवी भावविश्वाचं दर्शन घडवणारी एक उत्कृष्ट संगीतकृती आहे। दुःख लपवून हसणाऱ्या माणसाच्या मनातील वेदना समजून घेण्याची संवेदनशीलता हे गाणे श्रोत्यांमध्ये निर्माण करते। म्हणूनच अनेक वर्षांनंतरही हे गीत संगीतप्रेमींच्या मनात आढळ स्थान टिकवून आहे। गायक आणि संगीतकार असलेले जगजीत सिंग यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1941 रोजी गंगानगर इथं झाला होता आणि 10 ऑक्टोबर 2011 रोजी जगजीत सिंग यांनी मुंबईमध्ये शेवटचा श्वास घेतला। तेव्हा आज स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून ऐकूया त्यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110071. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक श्रोते मित्र हो, जगजीत सिंग यांचंच आणखी एक गीत आपण ऐकणार आहोत. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या साथ साथ या हिंदी चित्रपटातील तुमको देखा तो ये ख्याल आया अत्यंत लोकप्रिय आणि भावस्पर्शी प्रेमगीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश तलवार यांनी केलं होतं. फारुख शेख आणि दीप्ती नवल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात प्रेम, मैत्री, नातेसंबंध आणि सामान्य माणसाच्या जीवनातील भावनिक संघर्ष यांचं सुंदर चित्रण करण्यात आले. गीताचे गीतकार जावेद अख्तर असून संगीतकार कुलदीप सिंग हे आहेत. यांनी या गाण्याला मधुर संगीत दिले. जगजीत सिंग आणि चित्रा सिंग या प्रसिद्ध दाम्पत्यानं आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले. जगजीत सिंग यांच्या गझल गायकीतील गहिरेपणा आणि चित्रा सिंग यांच्या आवाजातील कोमलता यांचा सुंदर मिलाप या गाण्यात अनुभवायला मिळतो. शब्द बघा, तुमको देखा तो ये खयाल आया, जिंदगी धूप तुम घना साया. या ओळींमधून प्रेमामुळं जीवनात निर्माण होणाऱ्या आनंदाची आणि मानसिक शांततेची भावना व्यक्त होते. कडक उन्हात एखाद्या थंड सावलीचा आधार मिळावा त्याप्रमाणे प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळं जीवनातील दुःख, थकवा आणि अडचणी दूर होतात अशी सुंदर कल्पना या गीतात मांडली आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील साधेपणा आणि भावनांची खोली. मोठ्या वाद्यवृंदांचा गाजावाजा न करता सुरेल संगीत आणि अर्थपूर्ण शब्दांच्या माध्यमातून प्रेमाची अनुभूती श्रोत्यांपर्यंत पोहोचवली जाते. चित्रपटात फारुख शेख आणि दीप्ती नवल यांनी सहज सुंदर अभिनय शैलीतून आपला अभिनय दाखवलाय. या गीतातील रोमॅन्टिक वातावरण अधिक त्यांना खुलवता आलं. जगजीत सिंग यांच्या गझलांनी हिंदी संगीत विश्वात प्रेम, विरह आणि जीवनातील भावनांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. तुमको देखा तो ये ख्याल आया हे देखील त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. एकंदरीत हे गीत केवळ प्रेम व्यक्त करणारे गाणे नसून प्रिय व्यक्तींच्या सहवासामुळं जीवन किती सुंदर आणि अर्थपूर्ण बनते याची जाणीव करून देणारी एक अविस्मरणीय संगीतकृती आहे. आजही प्रेमगीतांच्या चाहत्यांच्या मनात या गाण्याचं विशेष स्थान आहे. तेव्हा आपणही ऐकूया

0: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आता हा आपला शेवटचा टप्पा आहे. श्रोतेमित्र हो, महान अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांचा आज स्मृतिदिन. गुरुदत्त हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून ओळखले जातात. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शन शैलीनं, संवेदनशील अभिनयानं आणि कलात्मक चित्रपटांमुळं त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आढळ स्थान निर्माण केलं. त्यांच्या चित्रपटांमध्ये प्रेम, विरह, सामाजिक विषमता, मानवी संवेदना आणि कलाकारांच्या जीवनातील संघर्ष याचं प्रभावी चित्रण पाहायला मिळतं. तुम्हाला माहिती आहे, गुरुदत्त यांचं पूर्ण नाव वसंतकुमार शिवशंकर पादुकोण असं होतं. त्यांचा जन्म 9 जुलै 1925 रोजी कर्नाटकातील बंगळुरू इथं झालाय. लहानपणापासूनच त्यांना नृत्य, संगीत आणि अभिनयाची आवड होती. त्यांनी उदयशंकर यांच्या नृत्य संस्थेत प्रशिक्षण घेतलं. पुढं चित्रपटसृष्टीत प्रवेश करून त्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली. गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या

जी जो 1951 प्रदर्शित झाला होता, या चित्रपटापासून त्यांच्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर आरपार, मिस्टर अँड मिसेस 55, प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम यासारख्या चित्रपटांनी त्यांची प्रतिभा सिद्ध केली. विशेषत प्यासा हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान कलाकृती मानला जातो. समाजातील दांभिकपणा, कवीच्या मनातील वेदना आणि मानवी मूल्यांची घसरण यांचं चित्रण या चित्रपटात प्रभावीपणे करण्यात आले. कागज के फूल हा त्यांचा आणखी एक महत्त्वपूर्ण चित्रपट. चित्रपटसृष्टीतील चढ उतार, कलाकाराचं एकाकी जीवन आणि यशाच्या मागे दडलेल्या वेदना यांचं दर्शन या चित्रपटातून घडतं. छायाचित्रण, प्रकाशयोजना आणि दृश्य रचनेचा कलात्मक वापर ही गुरुदत्त यांच्या दिग्दर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. अभिनेता म्हणूनही त्यांनी 14वी का चांद, साहिब बीबी और गुलाम आणि प्यासा यासारख्या चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयात सहजता, भावनिक खोली आणि वास्तववाद होता. गुरुदत्त यांचं 10 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत निधन झालं. अल्पायुष्यात त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अमूल्य कलाकृती दिल्या. आजही त्यांचे चित्रपट अभ्यासले जातात आणि त्यांची कलात्मक दृष्टी नव्या पिढीतील चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देते. गुरुदत्त हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर व्यक्तिमत्व म्हणून कायम स्मरणात राहतील. गुरुदत्त यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करूया आणि ऐकूया त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शन केलेल्या प्यासा या चित्रपटातलं एक गीत, ज्याचे गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार ओपी नय्यर आणि गायिका आहेत गीता दत्त. पडद्यावर आहेत स्वतः गुरुदत्त आणि त्या काळातली अभिनेत्री श्यामा.

वेलकम तर श्रोते हो आजचा 90 स्पेशल सॉन्ग्स म्हणजे 90 दशकातील गीत हा सेगमेंट आपल्याला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी मोबाईल क्रमांक आहे 90111 23 90. या मोबाईल नंबरवर आपले अभिप्राय अवश्य कळवा. आजच्या थोड्या गप्पा थोडी गाणी या शोची वेळ आता संपत आली आहे. मी आर जे आदी आपला निरोप घेतोय. आपण मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सांजरंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। कसं काय, सगळे मजेत आहात ना? आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा, समाधानाचा आणि मनाला प्रसन्न करणारा जाओ हीच इच्छा। मंडळी, आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन। या दिवसाच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। मंडळी, आपण आपल्या शरीराची किती काळजी घेतो ना? थोडं बरं वाटलं नाही की लगेच औषध घेतो, डॉक्टरांकडे जातो, पण जेव्हा मन थकतं, विचारांचा गोंधळ होतो, एखादी गोष्ट सतत मनाला टोचत राहते, तेव्हा मात्र आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं शरीराचं आरोग्य महत्वाचं आहे, तसंच मनाचं आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे। नेहमी आनंदी राहणं, प्रत्येक परिस्थितीत हसत राहणं म्हणजेच मानसिकदृष्ट्या निरोगी असणं नाही। कधी दुःख होणं, कधी रडावंसं वाटणं, कधी कोणाशी तरी मन मोकळं करावंसं वाटणं हेही अगदी स्वाभाविक आहे। आणि हो, मनात काही साचलं असेल तर ते विश्वासाच्या माणसाशी बोला। मदत मागायला कधीही संकोच करू नका, कारण आपल्या मनाची काळजी घेणं हा स्वार्थ नाहीये तर स्वतःवर केलेलं प्रेम आहे। चला तर मग आजच्या या खास दिवशी एक छोटासा संकल्प करूया, स्वतःच्या मनाची काळजी घेऊया आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांचंही मन समजून घेण्याचा प्रयत्न करूया। म्हणजे आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन। सगळ्यांना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जर कोणी शांत दिसत असेल, त्याच्या मनात काहीतरी गोंधळ चालू असेल, तर त्याला बोला, बोलतो करा। कदाचित आपल्या एका बोलण्यामुळे, आपल्या एका प्रश्नामुळे त्याचं मन मोकळं होईल। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: आठवडाभर तेच तेच रुटीन, तीच धावपळ आणि तोच कामाचा ताण, यामुळे कंटाळा आलाय का? अहो मग आता टेन्शन सोडा, कारण तुमचा संडे स्पेशल करायला येतोय एक खास शो। नवीन फिल्म्सची उत्सुकता, जुन्या आठवणींना उजाळा, 90s गप्पांपासून ते आजच्या जेन झीच्या भन्नाट ट्रेंड्स पर्यंत पडद्यामागच्या मजेशीर गोष्टी आणि इव्हनिंग स्नॅक्स सोबत चटपटीत चर्चा घेऊन तुमच्या वीकेंडचा मूड फ्रेश करायला धमाल मस्तीचा फुल पॅकेज घेऊन येतोय नवीन शो संडे वाइब्स। दर रविवारी सायंकाळी 4 आपल्या लाडक्या परीसोबत, फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: श्रोतहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपला सांज रंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. म्हणजे आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि याच दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत काही अशा व्यक्तींचा प्रवास ज्यांनी मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना केला, अनेक वेदना सहन केल्या आणि आज त्या त्यातून सावरून नव्यानं आयुष्य जगत आहेत. स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पातील या व्यक्तींनी आज आपल्यासोबत संवाद साधताना त्यांच्या आयुष्यातील व्यथा आणि अनुभव मनमोकळेपणाने सांगितलेत. चला ऐकूया त्यांच्याच शब्दात त्यांची कहाणी.
1: नमस्कार. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा सर्वांना. मी आज माझी एक मानसिक कथा शेअर करण्यासाठी तुमच्यासमोर आलेली आहे. मानसिक आजार झाला हे पहिल्यांदा मला जाणवण्यापेक्षा माझ्या घरच्यांना, विशेषतः माझ्या भावाला ते जाणवलं आणि माझ्या भावानी आणि आईनी मिळून मला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेले. त्याआधी काही वर्षांपूर्वी मला थायरॉईड निदान झालेले. माझ्यातील चिडचिडपणा, राग, भास होणे, गोष्टी उगाच एकमेकांना इंटरलिंक करणे ही सर्व लक्षणे त्यामुळेच असेल असा माझा गैरसमज होता. त्या कारणाने मानसोपचार तज्ज्ञांकडील औषधे काही दिवसच घेतले. दिवसभर त्या गोळ्या औषधांची गुंगी राहत असल्याने मी दिवसभर झोपून राहायचे. त्यामुळे मी घरच्यांना म्हणायचे की तुम्ही मला कोणती औषधे देत आहात, मला नाही खायचे हे. सुरुवातीच्या काळात घरच्यांनी खूप जास्त सपोर्ट केला, पण जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायला लागली तेव्हा घरच्यांनी सुद्धा घरात घेण्यास नकार दिला. बरेच महिने वर्ष घराबाहेर भटकत राहिले. पहिल्यांदा आई पैसे देऊन पाठवायची, ते पैसे सगळे खाण्यात आणि ट्रॅव्हलिंगमध्ये घालवून टाकायची आणि पैसे संपले की परत घरी जायचे. असं एक दोन वेळा झाल्यावर कुटुंबियांना सुद्धा लक्षात आले की तेव्हा पैसे देणे बंद केलं. माझ्याकडे आता लोकांकडे हात पसरण्याशिवाय पर्याय नव्हता. सारखं ट्रेनच्या जनरल डब्याने प्रवास करायची, विना तिकीट कुठपर्यंतही जायची. साऊथ इंडिया म्हणू नका, मराठवाडा म्हणू नका की पश्चिम महाराष्ट्र म्हणू नका, चांगली असताना ट्रॅव्हलिंग करणे हा माझा हॉबी होता. म्हणूनही असेल कदाचित मी अशी भटकली असेल. अशीच भटकत असताना मी पुण्याहून माझ्या गावी जायला निघाले होते. नगरला जेव्हा ट्रेन थांबली रात्री तेव्हा अचानकच नगरला उतरले. रात्रभर नगरच्या स्टेशनवर झोपल्यानंतर सकाळी उठून स्टेशन बाहेर आले. तिथे आपल्याच वेडेपणात बडबड करत फिरत होते. बराच काळ गेला एकाच ठिकाणी भटकत होते. स्थानिकांनी स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पात फोन करून कळवले असेल कदाचित. म्हणून काही वेळाने मानसग्रामची टीम तिथे आली. माझ्याशी संवाद साधण्याचा ते प्रयत्न करत होते, पण मी व्यवस्थित प्रतिसाद देत नसलेलं पाहून ते जबरदस्तीने मला गाडीत घेऊन जाण्यासाठी म्हणून माझ्याजवळ जेव्हा आले तेव्हा मी अक्षरशः माझ्या वेडेपणात अंगावरील कपडे फाडले होते. तो दिवस आठवला तरी आज स्वतःची लाज वाटते. एक उच्च शिक्षित मुलगी असून मी स्वतःला या मानसिक आजारातून कशी काय सावरू शकले नाही. मानसग्राम मधील माझा प्रवास. त्या दिवशी मानसग्राममध्ये मला घेऊन जाताना आतून खूप भीती वाटत होती की हे कुठे घेऊन चाललेत मला, कारण मानसग्राम प्रकल्प गावापासून खूप दूरवर आहे. इथे आल्यानंतर प्रोसेसचा एक भाग म्हणून माझा फोटो काढण्यात आला. तेव्हाही वाटत होते की हे काय करणार आता माझ्या फोटोचा. मी व्यवस्थित फोटोसुद्धा काढू देत नव्हती. साईनच्या वेळेसही तसंच अक्षरशः त्यांना माझा अंगठा घ्यावा लागला. एवढे झाल्यानंतर वॉर्डमध्ये नेऊन सपोर्टिंग स्टाफनी शॅम्पू लावून आंघोळ घातली. कितीतरी दिवसांपासून मी आंघोळ केली नव्हती. त्यानंतर मला जेवण देण्यात आले. तिथेही माझे नखरे की मी जेवणार नाही. एका जेंट्स सपोर्टिंग स्टाफनी मला समजूत घालून जेवायला लावले. त्यानंतर नर्स आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने जी काही औषधे मला चालू करण्यात आली त्यामुळे मी हळूहळू बरी होत गेले. वेळेवर जेवण, रात्रीची व्यवस्थित झोप, डेली ऍक्टिव्हिटी या सगळ्यांचा तो परिणाम असेल. या आजारावर मात करताना सगळ्यात जास्त मदत कशाची मिळाली तर योग्य औषधोपचार, व्यायाम आणि माझ्या भोवतीचं सकारात्मक वातावरण या गोष्टी मला खूप फायदेशीर ठरल्या. एकूणच माझ्यातील झालेले बदल पाहून वरिष्ठांनी मला केअरटेकर म्हणून काम पाहण्यास सुचविले आहे. मला मानसग्राममधील सगळ्यात जास्त गोष्ट ही आवडते की इथे वेगवेगळे उपक्रम होत असतात आणि त्यात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळते. उदाहरणादाखल महिला दिनाचं पथनाट्य असेल, शिवजयंतीचे पथनाट्य असेल, गणेशोत्सवातील डान्स असेल, जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्तचे पथनाट्य असेल. यात आपल्याकडून सराव करून घेण्यासाठी सोशल वर्कर सुद्धा तेवढेच प्रयत्न करतात. या संपूर्ण प्रवासात मला सर्वात जास्त साथ मिळाली ती म्हणजे प्रकल्प समन्वयक, नर्स, सोशल वर्कर स्टाफ, सपोर्टिंग स्टाफ आणि सर्व लाभार्थी यांची. मानसिक आजार होऊ नये म्हणून काय प्रयत्न केले पाहिजेत तर नियमितपणे व्यायाम करणे, आपली संगत चांगली ठेवणे, छंद जोपासणे, चांगले पुस्तक वाचणे या सर्व गोष्टी आपण करू शकतो. मानसिक आरोग्याविषयी समाजाची मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. जसे की रॅली काढणे, पथनाट्य घेणे, टेलिमानस सारखा टोल फ्री क्रमांक सर्वांपर्यंत पोहोचणे, मानसग्राम प्रकल्पासारख्या प्रकल्पाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे इत्यादी. धन्यवाद. तुम्ही पण जर या आजारातून जात असाल किंवा तुमच्या आजूबाजूला जर कोणी मानसिक आजारी रोगी व्यक्ती जर दिसत असेल तर तुम्ही समुपदेशकांचा आणि मानसोपचार तज्ञांचा मदत घ्या.
0: मंडई या व्यक्तींचे अनुभव ऐकताना एक गोष्ट जाणवते, प्रत्येकाच्या संघर्षामागे एक कहाणी असते. म्हणून कोणालाही दोष देण्यापेक्षा त्यांना समजून घेऊया, त्यांना आधार देऊया, कारण मानसिक आरोग्याची समस्या ही कमजोरी नाही आणि योग्य मदत मिळाली तर आयुष्य पुन्हा सुंदर होऊ शकतं. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि स्नेहालय संचलित मानस ग्रामच्या या कार्याला मनापासून खूप शुभेच्छा. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5,000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: श्रोतहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपला सांज रंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि याच दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत काही अशा व्यक्तींचा प्रवास ज्यांनी मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना केला, अनेक वेदना सहन केल्या आणि आज त्या त्यातून सावरून नव्यानं आयुष्य जगत आहेत. स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पातील या व्यक्तींनी आज आपल्यासोबत संवाद साधताना त्यांच्या आयुष्यातील व्यथा आणि अनुभव मनमोकळेपणाने सांगितलेत. चला ऐकूया त्यांच्याच शब्दात त्यांची कहाणी.
1: नमस्कार. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. मी देखील या मानसिक आरोग्याच्या समस्येतून गेले आहे. तो अनुभव आता मी तुम्हाला सांगणार आहे. माझे लग्न झाले आणि एका महिन्यात माझ्या नवऱ्याने मला सोडून दिले. मला नवऱ्याने सोडून दिल्यानंतर मी टेन्शन मध्ये गेले. टेन्शन मध्ये गेल्यावर मी स्वतः मनातली मनात बडबड करायला लागले. बेचैन व्हायचे. मला मानसिक त्रास होऊ लागला. नंतर माझ्या घरच्यांनी मला मानसिक आरोग्याकडे घेऊन गेले आणि मला मानसिक आजाराच्या गोळ्या चालू केल्या. नंतर मला गोळ्याचा खूप त्रास होऊ लागला. रात्रंदिवस झोपून राहायची. मला जेवण करायचे पण समजत नव्हते. मानसिक त्रास वाढत गेला. लोक मला नाव ठेवायला लागले, वीडी म्हणून चिडवायला लागले. तर मला काही वाईट वाटायचे आणि मी आणखीन टेन्शन मध्ये गेले. नंतर बाहेर भटकायची. नंतर मला एका समाज सेवकाने मला मानसग्राम मध्ये आणले. नंतर मला मानसग्राम मध्ये मानसिक आजारावरती गोळ्या चालू केल्या. नंतर मी हळूहळू बरी होत गेले. आता गोळ्या ट्रीटमेंटमुळे मी बरी झाली. मी आता मानसग्राम मध्ये पेशंटची काळजी घेते, त्यांना जेवण वाढते, त्यांची काळजी घेते. आता मी मानसग्राम मध्ये काळजी वाघ म्हणून कार्य करते. तुम्ही देखील या आजारातून जात असला किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणी यातून जात असतील तर माणूस उपचार तज्ञांनी मदत घ्या.
0: मंडई, या व्यक्तींचे अनुभव ऐकताना एक गोष्ट जाणवते. प्रत्येकाच्या संघर्षामागे एक कहाणी असते. म्हणून कोणालाही दोष देण्यापेक्षा त्यांना समजून घेऊया, त्यांना आधार देऊया. कारण मानसिक आरोग्याची समस्या ही कमजोरी नाही आणि योग्य मदत मिळाली तर आयुष्य पुन्हा सुंदर होऊ शकतं. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि स्नेहालय संचलित मानसग्रामच्या या कार्याला मनापासून खूप शुभेच्छा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: श्रोतहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपला सांज रंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि याच दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत काही अशा व्यक्तींचा प्रवास ज्यांनी मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना केला, अनेक वेदना सहन केल्या आणि आज त्या त्यातून सावरून नव्यानं आयुष्य जगत आहेत. स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पातील या व्यक्तींनी आज आपल्यासोबत संवाद साधताना त्यांच्या आयुष्यातील व्यथा आणि अनुभव मनमोकळेपणाने सांगितलेत. चला ऐकूया त्यांच्याच शब्दात त्यांची कहाणी.
1: मी देखील या मानसिक आरोग्यदायाची समयातून गेली आहे. तोच अनुभव मी आता मी तुम्हाला सांगणार आहे. मी आजारातून जात असताना मी आमच्या घर कुटुंबाला एक मुळी अहमदनगर जिल्ह्या तालुक्यातील मध्यसी कुटुंब, आई, वडील, बाबा, बहीण, भाऊ परिवार असताना जन्मतच तिचे कुटुंब शोधत पुण्यस्थळी झाले आहे. तेथे हे सामाजिक असे शिक्षण माझे 8वी पर्यंत 16व्या वर्षात घटलं. घरांची तिने लग्न लावून दिले. पती व्यवसाय फर्निचर होते. दारू पिऊन व्यवसाय असंच चालत राहिला. लेवरवर खराब झाले. त्यामुळे संसार सुखाचा चालू असताना 2 वर्षातील पतीने निधन झाले. त्यामुळे तिला एकटं आपण राहण्यास निधन नंतर झाल्यानंतर खूप कमी वयात मुलींच्या जबाबदाऱ्या येऊन वाढू लागल्या. तर मानसग्राम प्रकल्पातील येऊन मी 2 वर्ष झाले. अवघे 2 वर्षातील पतीने निधन झाल्यानंतर त्यामुळे मी काय करावं मला काही सुचना. त्यानंतर डॉक्टर उपचार घेताना कमी वयात मुलींची जबाबदारी येऊन पडली. पतीने निधन झाल्यानंतर माझे तिचे मोठे अवघात होती. त्यानंतर लहान बाळाला घेऊन माहेरी राहू लागली. माहेरचे लोक हातावर पोट भरत असताना त्यांचा व्यवसाय परिस्थिती निधून ठेवून कॉल करण्या सेंटरमध्ये हाऊसपिकिंग वर काम करताना सुखाची केलेली तिथे एक 3 या वर्षात काम केले. दरम्यान वडील तिला दुसऱ्या लग्नाकरता शोध होत होता. 1.5 वर्षानंतर तिने मला वडिलांनी दुसऱ्या लग्नाची मागणी घातली. शोधत होते. साधारण 3 वर्षातील तिने पेंटिंगचे काम करताना योजन लग्न झाले व दोघे जण सुखाने संसार करू लागले. आई वडिलांना शेजारी राहून लागले. समोर 4 वर्ष जात असताना संसार सुखाचा चालू लागला. दरम्यान तिने परिस्थितीला एक मूल आणि एक मुलगी अशी 2 मुले गोंडस दिले. परंतु त्यानंतर कुटुंबात वाद वाढू लागली. कुटुंबाचे वाद माहेर घरून गेल्यानंतर पहिल्या पतीच्या मुलांच्या जबाबदाऱ्या त्या स्वीकारल्या. आई वडिलांनी ताबडतोब सुरुवातीचा स्वीकार करताना माहेर घरची आधी परिस्थितीने बिकट असल्यामुळे चपाळी हॉटेलमध्ये साफसफाई गेली कशी कामे करू लागली. तिने 3 वर्षात केलेले माहेर घरात राहून असे एकदा तिने भावना दाखवली आणि मानसग्राम प्रकल्पातील योजना डॉक्टर सोनल शिस्टर साळवे यांनी माझी मदत केली. तुम्ही देखील हे आजारातून जात असताना किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणी यातून जात असताना तरी माणूस ज्ञानाची मदत घ्यावी.
0: मंडळी, या व्यक्तींचे अनुभव ऐकताना एक गोष्ट जाणवते. प्रत्येकाच्या संघर्षामागे एक कहाणी असते. म्हणून कोणालाही दोष देण्यापेक्षा त्यांना समजून घेऊया, त्यांना आधार देऊया. कारण मानसिक आरोग्याची समस्या ही कमजोरी नाही आणि योग्य मदत मिळाली तर आयुष्य पुन्हा सुंदर होऊ शकतं. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि स्नेहालय संचलित मानसग्रामच्या या कार्याला मनापासून खूप शुभेच्छा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत. शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि स्नेहालय संचलित मानस ग्रामच्या या कार्याला मनापासून खूप शुभेच्छा. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सहजरंग हा आपला शो सुरू आहे। मंडळी, आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, आजारी पडलो तर डॉक्टरांकडे जातो, औषधं घेतो, पण जेव्हा मन थकतं, विचारांचा गोंधळ होतो, एखादी गोष्ट सतत मनाला त्रास देते, तेव्हा आपण आपल्या मनाची काळजी घेतो का? कधी कधी चेहऱ्यावर हसू असतं, आपण सगळ्यांशी छान बोलत असतो, आपली कामंही करत असतो, पण मनाच्या आत मात्र अनेक गोष्टी सुरू असतात। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक वेळी आपण आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करू शकतोच असं नाही। म्हणूनच मानसिक आरोग्याबद्दल बोलणं, मनातलं ऐकून घेणं आणि गरज पडल्यास समुपदेशनाची मदत घेणं खूप महत्वाचं आहे। आज 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन। या विशेष दिनानिमित्त मानसिक आरोग्य, आपल्या भावना आणि समुपदेशनाचं महत्व समजून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापिका डॉक्टर आशा पालवे मॅडम, ज्यांनी समुपदेशनाचा कोर्स देखील पूर्ण केलाय। चला तर ऐकूयात मानसिक आरोग्याबद्दल मॅडमचे विचार।
2: सर्वांना नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर पालवे आशा, बाबूजावड महाविद्यालय पाथर्डी या ठिकाणी मी एक शिक्षिका आहे। 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून जगभरात साजरा होणार आहे। या जो काही हा जागतिक दिन म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आहे। विचार जर केला तर एक गोष्ट लक्षात येईल की माणसं ही शरीराची काळजी घेतात, शरीराची काळजी घेतात, शरीराला जर एखादा आजार झाला तर औषध उपचार करतात। माणसाला असं वाटतं की शरीर खूप महत्त्वाचं आहे, पण दिवसेंदिवस यापेक्षाही मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं वाटते। कारण असं म्हटलं जाते की निरोगी मन असेल तर शरीर पण निरोगी राहतं। आणि याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या काळात, आत्ताच्या काळामध्ये, वाढत्या डिजिटल युगामध्ये, वाढत्या स्पर्धेच्या युगामध्ये येणारा ताण, येणारे तणाव, येणारं नैराश्य याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे। मला वाटतं एक अहवाल आला होता मध्यंतरी, त्याच्यामध्ये एक असं सांगण्यात आलं होतं की शारीरिक व्याधीपेक्षा सुद्धा हे मानसिक आरोग्याची समस्या ही जगाच्या व्यासपीठावर खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। आणि याला कारण म्हणजे जे स्पर्धात्मक जीवन झालं आहे आपलं ते असायला पाहिजे किंवा आहे असं मला वाटतं। कारण काय आहे ना, मानसिकता हा जर शब्द जर मी उच्चारला, मानसिकता म्हणजे मनाशी संबंधित असलेल्या गोष्टी। माणूस विचार करतं, बऱ्याच वेळा असं म्हटलं जाते की माणूस बुद्धीने विचार करतं, पण बुद्धीने विचार करत असताना त्याला हार्ट म्हणजे मनाचं सुद्धा टचिंग असतं। आणि एक शब्द वापरला जातो की मनाला लागलं रे, असं सहज म्हणतो आपण, मनाला लागलं रे, आपल्याला हाताला लागतं, पायाला लागतं, डोक्याला लागतं, मनाला नेमकं काय लागतं? आणि हे मनाला लागतं रे हीच गोष्ट मानसिक आरोग्यामध्ये खूप महत्त्वाची आहे। कधी कधी माणूस नाराज होतो, मूड स्विंग होतात वेगवेगळ्या पद्धतीने, त्यावेळेस हे का झालं बाबा असं आपण विचारच करत नाही कधी। आणि मग आजच्या काळामध्ये मात्र याचा विचार व्हायला पाहिजे किंवा आपण याचा विचार केलाच पाहिजे, हा मला प्रखरपणे जाणवलेला प्रश्न आहे। आरोग्याच्या बाबतीत पूर्वी काय व्हायचं, मानसिक रुग्ण हा शब्द वापरला जायचा। मानसिक रुग्ण म्हणजे काय, याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं बोललं जायचं। डोक्यावर परिणाम झालाय म्हणजे काय, त्याच्या अगोदर जे काही घडलं त्याच्या आयुष्यात याचा कोणी विचारच करत नव्हतं, डायरेक्ट बोललं जायचं की याच्या डोक्यावर परिणाम झाला। अरे पण याच्या अगोदर त्याची मानसिक स्थिती काय होती, त्याची कौटुंबिक स्थिती काय होती, कुटुंबातल्या वातावरणाचा त्याच्या मनावर काही परिणाम होत होता का, समाजातल्या वर्तनाचा त्याच्यावर काही परिणाम होता होता का, किंवा त्याचं जे काही शैक्षणिक घडामोडी असं त्याच्यामध्ये काही होत होतं का, याचा विचार कोणी करत नाही। वर्तन हे जे काही याच्या अगोदर घडलं, आता हे जे त्याचं बिघडलेलं वर्तन आहे, या बिघडलेल्या वर्तनाला काही अगोदरचे घटक कारणीभूत आहेत का, हा विचार केलाच जात नव्हता। आणि मग काय व्हायचं, रूढी परंपरेनुसार म्हटलं जायचं की अरे काहीतरी बाधा झाली याला, कुणीतरी काहीतरी केलंय याला, म्हणून हा असा वेड्यासारखा वागतो। पण आज तसं नाहीये, हे पूर्वीचं जे म्हणणं होतं त्यावेळेसही मानसिक आजार होत होते, पण तेव्हा देव धर्म जादू टोना अंगारे धुपारे हे सगळं केलं जायचं. खऱ्या अर्थाने आजही ते बऱ्याच प्रमाणात दिसतंय, नाहीसं झालेलंच नाही आहे. पण जर विचार केला तर मानसिक आरोग्य हे जे काही आता जागतिक दिन आपल्याला 10 तारखेला साजरा करायचा आहे ना, त्याचा उद्देश असा आहे की मानसिक आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करणे हा महत्त्वाचा मुद्दा. आणि ही जनजागृती करत असताना मला एखादा आजार झाला आहे आणि हा मानसिक आजार आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा त्यांच्यामध्ये एक जाणीव निर्माण करून द्यायला पाहिजे की त्याच्याविषयीचं ज्ञान पण त्यांना दिलं गेलं पाहिजे. यामध्ये मानसिक आरोग्य बिघडलं की समुपदेशकाची गरज लागते, मग समुपदेशन म्हणजे काय आणि समुपदेशक काय याच्याविषयीची माहिती व्यक्तींना किंवा समाजातल्या घटकांना मिळाली पाहिजे, तरच ते तिथपर्यंत जातील. आणि बऱ्याच वेळा हा जो मानसिक आजार आहे तो जसं आपण बघा, पायाला जर लागलं की लगेच दिसतं, मला जर ठेच लागली तर लगेच दिसतं रक्त निघणार काहीतरी होणार. मानसिक आजाराच्या बाबतीत असं नाही आहे. मानसिक आजार हा थोडा थोडा डीपमध्ये साचत जातो आणि मग असं अचानक त्या व्यक्तीचं बिहेवियर बदलायला लागतं. मग आपण म्हणतो अरे हा असे नव्हता वागत किंवा हा असा नव्हता करत, असं का करतोय, आणि मग आपली तिथून पुढे सुरू होतं. पण त्याच्या अगोदरच छोट्या छोट्या गोष्टीचं निरीक्षण करून जर आपल्याला असं वाटलं की अरे समोरचा बदलतोय, तर त्यावेळेसच आपण या गोष्टीचे उपचार घेतले पाहिजेत. आणि ह्या उपचारासाठी तर जनजागृती महत्त्वाची आहे. अजूनही खऱ्या अर्थाने समाजातले घटक मानसिक आजारासाठी उपचार घेतले जातात हेच अजून मान्य करायला तयार नाही आहे. माणूस शारीरिक आजारासाठी उपचार घेतले जातात हे त्याला मान्य आहे, पण मानसिक आजारासाठीही घ्यावे लागतात. मी विसरत चालली आहे, मग विसरभोळेपणा, मग याच्यावरही आहे ट्रीटमेंट, याच्यावरही उपचार आहेत. हे आपल्याला आपण काय म्हणतो होतं वयामानानुसार असं, पण तसं नाही आहे. आज बघतोय आपण छोटी छोटी मुलंसुद्धा विसरायला लागलेत. पूर्वीच्या काळी जे वयस्कर माणसं 70-60 नंतर विसरभोळेपणा यायचा त्यांना वयानुरूप, पण आता तसं होत नाही आहे. वयाच्या अगोदरच हे सगळं व्हायला लागलंय. 25 वर्षाचे 15-20 वर्षाचे मुलंसुद्धा आज विसरायला लागले. का? ताण, नैराश्य आणि ह्या ज्या काही चिंता म्हणतो ना, मराठीमध्ये एक म्हण आहे, चिंता ही चितेप्रमाणे जाळते, चटके देते. आणि मग हा सगळ्या गोष्टी मानसिकतेमध्येच येतात. खूप ताण घेतल्यामुळे या सगळ्या गोष्टी नैराश्य, मग एक एक स्टेप वाढत जाते आणि ह्या एक एक स्टेप वाढल्या की मानसिक आरोग्याची समस्या ही खूप भेडसायला सुरुवात होते. आणि मग समाजामध्ये या ज्या गोष्टीविषयी जनजागृती करणं गरजेचं आहे आणि हेच आपल्याला या जागतिक जो आहे मानसिक जागतिक आरोग्य दिन म्हणून आपण जो साजरा करणार आहे ना, त्यामधून हेच सांगायचंय, समाजाने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. मला काहीतरी होतंय, किमान मला काहीतरी होतं हे मला तरी कळलं पाहिजे. माझ्याच बरोबरची जे माझ्या कुटुंबातले 4 व्यक्ती आहेत याच्यामध्ये काही बदल दिसतोय का मला, हे तरी मला जाणवलं पाहिजे. आणि मग मला त्यातला मधला बदल जाणवला तर मी तो समुपदेशकापर्यंत गेलं पाहिजे किंवा त्या गोष्टीवर काहीतरी विचार केला पाहिजे, संवाद घडवून आणला पाहिजे, त्याच्यासाठी काही वेगवेगळी औषधं आहे का हाही विचार केला पाहिजे. हे आपण करत नाही आणि हे केलं पाहिजे त्याच्यासाठी असे जे दिन आहेत विशेष महत्त्वाचे म्हणून आपण जे करतो ते साजरे याच्यासाठीच करतो की समाजात. मग हे कोणी करायचं? प्रत्येक स्तरावर याची गरज आहे. कुटुंबामध्ये गरज आहे याची, सामाजिक स्तरावर गरज आहे, राजकीय स्तरावर आहे, आर्थिक उलाढाली, कोणतंही क्षेत्र घ्या आणि कोणताही स्तर घ्या, प्रत्येक स्तरावर या गोष्टीची गरज आहे. कारण मानसिक आजार जो काही सजीव प्राणी आहे ना, त्या सजीव प्राण्यामध्ये असतो हा मानसिक आजार, हा माणसाशी संबंधित आहे. मग ज्या ज्या घटकामध्ये माणूस येतो त्या प्रत्येक घटकाला दिवसेंदिवस समुपदेशनाची, मानसिक आरोग्याच्या काळजी घेण्याचे जे संदेश आहेत किंवा जी काही वेगवेगळी माहिती आहे ती तिथपर्यंत भेटली पाहिजे. मग या सगळ्यामध्ये ज्या भूमिका आहेत, मग तुम्ही वेगवेगळ्या पोस्टरद्वारे जनजागृती करू शकतात, वेगवेगळ्या व्याख्यानातून जनजागृती करू शकतात, वेगवेगळ्या समुपदेशकाच्या मुलाखतीतून जनजागृती करू, सर्वसामान्य माणसापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे की बाबा हा देव भोळेपणा नाही आहे किंवा ही काही करणी कौटल अशा काही गोष्टी नाही आहेत. माणसाच्या शरीरामध्ये जसे बदल होतात तसे माणसाच्या माइंडमध्येही बदल होतात आणि हा माणूस आहे, किती लोड सहन करायचा ही प्रत्येकाची क्षमता असते. आपण बघा, सहज टी व्हीवर एखादी जाहिरात बघतो, एखाद्या बर्नीमध्ये टोमॅटो ठेवला, एक झालं, दोन झालं, तीन झालं, चार झालं आणि खूप प्रचंड म्हणजे पाचपेक्षा जास्त संख्या झाली, बर्नी झाली छोटी आणि आपण जर झाकण लावलं तर ते तिथं ते टोमॅटोचं काय होतं, रस फुटला म्हणजे सगळे टोमॅटो फुटतात. आणि तसं आपलं माइंडस आहे, किती माझी क्षमता, माझ्या मी किती सहन करू शकते. आणि मग ठीक आहे बाबा, माझ्या क्षमतेपेक्षा माझ्यावर जास्त लोड येतोय, तर मग त्या लोडपासून मी कसं, याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, काही आहेत का तंत्र याच्यासाठी, काही अशा गोष्टी आहेत का ज्या केल्यानंतर मला रिलॅक्स फील होऊ शकतं. मग हे कोण सांगतं, हे तुम्हाला एक समुपदेशक सांगू शकतात, मानसिक आरोग्याचा अभ्यास करणारे तज्ज्ञ तुम्हाला सांगू शकतात, वेगवेगळ्या पुस्तकातून तुम्हाला याची माहिती मिळू शकते. आणि हे गरजेचं आहे, जशी तुम्ही शरीराची काळजी घेता ना तशी मनाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि मनाची काळजी घेण्यासाठी आपण तेवढे तत्पर पाहिजेत. आपल्यामध्ये तो एक म्हणजे आपणही आपल्या माइंडला सांगितलं पाहिजे की नाही आहे बाबा असं पाहिजे, म्हणजे नुसत्या झोपेच्या मला झोप येत नाही आहे, माझ्या झोपेचं प्रमाण कमी झालं आहे म्हणून आपण डॉक्टरकडे जातो, झोपेची गोळी घेतो किंवा ते आपल्याला गोळ्या देतात ते खात. पण याच्या आधीही पण बघा ना की अरे मी जास्त विचार करते का, किंवा मला काहीतरी वेगळा फील होतोय का, माझं मनोरंजन होत नाही आहे का, माझा ताण वाढत चाललाय का, मला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट का वाटत नाही आहे, मग मला 5 वर्षापूर्वी तर नव्हतं असं होत, मग आत्ता होतंय का, ही काळजी आपण घेतली पाहिजे. पण आपण ही काळजी घेण्यासाठी जसं आपल्याला वाटतं तसं अख्ख्या समाजातल्या घटकांना हे सगळं वाटलं पाहिजे. आणि याच्यासाठी हा जो जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे ना, यावेळेस या दिनाच्या निमित्ताने तरी मला वाटतं की सगळ्यांनी असं ठरवलं पाहिजे की माझ्या मित्रासाठी, माझ्या फॅमिली मेंबरसाठी, समाजातल्या ठराविक घटकांसाठी आपण काही समुपदेशन नियोजन करू शकतो का, त्याला या गोष्टीतून बाहेर काढू शकतो, हा सगळा विचार केला पाहिजे. म्हणजे जे बाकीचे चुकीचे विचार आहेत ना, जे गैरसमज आहेत, ते गैरसमज मात्र कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपली मानसिकता या आजाराकडे बघण्याची बदलणार नाही तोपर्यंत आपण मानसिक आरोग्याने सक्षम असणारा समाजही घडू शकत नाही. आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणारा समाज जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत देशही सक्षम होऊ शकत नाही. त्यामुळे या मानसिक आरोग्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहणं खूप गरजेचं आहे. गैरसमजाला दूर करा आणि मानसिक आरोग्य हा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे, याच विचाराने वाटचाल करा. आणि हेच खरं तर जागतिक दिन साजरा करण्यामागचा जो हेतू आहे तो हेतू त्यामुळेच साध्य होऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटतंय. माझ्या मनाला जे वाटलं ते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ही जी संधी मला उपलब्ध करून दिली व्यक्त होण्याची, त्याबद्दलही मी या सर्वांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.
1: पण आज आपण मानसिक आरोग्याबद्दल अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. आपल्या वेळेबद्दल आणि इतक्या सुंदर पद्धतीनं हा विषय समजावून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळी, आजच्या या संवादातून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मानसिक त्रास होणं ही कमजोरी नाहीये आणि मदत मागणं म्हणजे आपण कमी पडलोय असंही नाही. कधी कधी आपल्याला फक्त कोणीतरी शांतपणे ऐकून घेणारं हवं असतं, तर कधी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. अशा वेळी विश्वासू व्यक्तीशी बोला आणि गरज वाटल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या. आपण इतरांची काळजी घेताना स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करू नका, स्वतःला थोडा वेळ द्या, आपल्या भावनांना समजून घ्या आणि आपल्या जवळच्या माणसांनाही विचारा, तू ठीक आहेस ना, कारण कधी कधी हा एक छोटासा प्रश्न सुद्धा एखाद्याला मन मोकळं करण्याची संधी देऊ शकतो. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आपण स्वतःच्या आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करूयात. आणि मंडळी, जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त प्रोफेसर डॉक्टर आशा पालवे यांनी खूप छान मार्गदर्शन आपल्याला केले. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपला सांज रंग हा शो सुरू आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि याच दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत काही अशा व्यक्तींचा प्रवास ज्यांनी मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना केला, अनेक वेदना सहन केल्या आणि आज त्या त्यातून सावरून नव्यानं आयुष्य जगत आहेत. स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पातील या व्यक्तींनी आज आपल्यासोबत संवाद साधताना त्यांच्या आयुष्यातील व्यथा आणि अनुभव मनमोकळेपणाने सांगितलेत. चला ऐकूया त्यांच्याच शब्दात त्यांची कहाणी.
1: नमस्कार. लहान असताना स्नेहालय लोकांनी मला शिकवलंय. मी मोठी झाले, माझं लग्न करून दिलं, मला एक बाळ झालं. मला काळजी घेता येत नव्हती, चिडचिड झाले. माझ्यावर विचार झाले, उत्साह सुरू झाले. मी बरी झाले, औषध गोळ्या रोज घेत होते. मी सगळ्यांची काळजी घेते, मी माझ्या बाळाची काळजी घेते. मी पण बरी झाले. धन्यवाद.
0: मंडळी, या व्यक्तींचे अनुभव ऐकताना एक गोष्ट जाणवते, प्रत्येकाच्या संघर्षामागे एक कहाणी असते. म्हणून कोणालाही दोष देण्यापेक्षा त्यांना समजून घेऊया, त्यांना आधार देऊया. कारण मानसिक आरोग्याची समस्या ही कमजोरी नाही आणि योग्य मदत मिळाली तर आयुष्य पुन्हा सुंदर होऊ शकतं. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि स्नेहालय संचलित मानसग्रामच्या या कार्याला मनापासून खूप शुभेच्छा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, मानसिक आरोग्य दिन आज आहे, म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे, जो खूप महत्वाचा आहे. या दिनाच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, मानसिक आरोग्याच्या समस्यांमधून सावरणाऱ्या व्यक्तींची काळजी घेताना प्रेम, संयम आणि योग्य मार्गदर्शन किती महत्वाचं असतं हे जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे. आज आपल्या स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेत आणि मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. चला तर ऐकूया त्यांचे अनुभव आणि त्यांना या सगळ्याबद्दल काय वाटतंय ते.
1: नमस्कार, माझं नाव सोनाली मनदीप साळवी. मी मानसग्राम प्रकल्पात गेल्या 4 वर्षापासून सेवा देते. मी तिथं परिचारिका म्हणून काम करते.
2: नमस्कार, रवीना आत्राम. मी सोशल वर्कर म्हणून काम करते. मी सध्या नवीन जॉईन झाली आहे.
1: मानसग्राम प्रकल्पामध्ये काम करताना मजा पण येते आणि प्रश्न, पेशंटचे प्रश्न सोडवताना, लाभार्थ्यांचे प्रश्न सोडवताना पण थोडस म्हणजे तणाव पण येतो असं म्हणू शकते मी. कारण प्रश्न त्यांचे एकदम लहान मुलांसारखे असतात. त्यांना उत्तरं द्यायचे. सुरुवातीचा प्रश्न असा असतो की मेडिसिन, ज्यावेळेस मी पेशंटला मेडिसिन देते त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं असतं की हिला लाल रंगाची टॅबलेट दिली, हिला निळ्या रंगाची गोळी दिली, मला पण तशीच पाहिजे, हे पण त्यांचे प्रश्न असतात. तसेच ज्यावेळेस मी त्यांचे पल्स बीपी चेक करते, ए दीदी माझा बीपी वाढलाय का ग, मी नॉर्मल आहे ना, हे पण प्रश्न असतात त्यांचे. आणि मग मी त्यांना हसत सांगते, अगं तू बरी आहेस, तू छान आहेस, रोजच्या रोज मेडिसिन घेतली की तू बरी होशील. ज्यावेळेस पेशंट नवीन येतो आमच्याकडे, ज्यावेळेस आम्ही त्याला पिकअप करून घेऊन येतो त्यावेळेस तो खूपच अग्रेसिव्ह असतो. तर त्याला आवरताना, त्याला शांत करताना खूप काही अडचणी येतात. जसं की तो आम्हाला मारण्याचा पण प्रयत्न करतो आणि आमचा पण एक्सेप्टन असतो की ज्या आपण मानसिक आजारावर काम करतो तिथं ह्या गोष्टी येणारच, त्यांचा मार पण खावा लागणार. पण ज्यावेळेस आपण त्यांना ट्रीटमेंट देतो, बरं करतो, त्यावेळेस त्यांना, ज्यावेळेस ते बरे होतात, ज्यावेळेस त्यांची घरी जायची वेळ येते त्यावेळेस त्यांच्या पण डोळे पानवलेले असतात. कारण त्यांना ती आठवण असते की आपण सुरुवातीला यांच्याशी कसे वागलो आणि यांनी आपल्याला कसं प्रेम दिलं.
2: सध्या तर मी नवीन जॉईन झाली आहे, तर मला तर एक्सपिरियन्स नाही म्हणा म्हणजे पिकअपचं किंवा ऍडमिशन प्रोसेसचं, म्हणजे थोडक्यात मला अनुभव आहे. जर एक सोशल वर्कर म्हणून जेव्हा पिकअप करण्यासाठी जातो आम्ही पेशंटला, तर पेशंट सहसा म्हणजे गाडीमध्ये किंवा आमच्या सोबत यायला तयार नसतोय. म्हणजे त्यांचे काही जे प्रश्न असतात किंवा आरडाओरडा, म्हणजे लोकांना म्हणजे गोडा करतात, बा आम्हाला कशाला नेतात, आणि लोकांचे काही प्रश्न असतात, बा तुम्ही कशासाठी, बा मनोरुग्णांना किंवा त्यांना पण माहिती नसतो हा मनोरुग्ण आहे बा म्हणून. तर जो रस्त्यावर भटकणारे म्हणजे बेवारस मनोरुग्ण असतात त्यांना आम्ही पिकअप करतो. किंवा एक स्नेहमित्र म्हणून आम्हाला जे गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये असतो, ते आम्हाला संपर्क साधतात, बा हा हा म्हणजे ABCD असलेला व्यक्ती रस्त्यावर भटकत आहे, तर त्यांना तुम्ही पिकअप करा. जेव्हा पिकअप करून आम्ही स्नेह म्हणजे आमच्या प्रकल्पामध्ये आणतो, तर त्यांची सुरुवातीला आम्ही ऍडमिशन करतो. जे ऍडमिशन प्रोसेस मध्ये असते, एक पोलिसाचं सहमती पत्र असतोय, आणि जेव्हा ऍडमिशन वेळेस त्यांचं जे पत्र असतोय त्या पत्रामध्ये आम्ही त्यांचे एकंदरीत त्यांचं एज, नाव वगैरे आम्ही नोंदणी करून घेतोय. आणि जे म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअप करण्यासाठी नेतोय, जेणेकरून की आम्हाला त्यांचं म्हणजे हेल्थ इश्यू आम्हाला माहिती झालं पाहिजे म्हणून.
1: हो नक्कीच. आणि पेशंटचं ब्लड कलेक्शन करणं हा एक महत्वाचा भाग आहे. कारण ज्यावेळेस आपण पेशंटला हॉस्पिटलमध्ये पाठवतो आणि तिथं ब्लड कलेक्शन करतात, तर त्यावेळेस आजूबाजूचे लोक पण घाबरतात आणि तो रुग्ण पण घाबरलेला असतो. मग त्याच्यामुळं आम्ही सेंटरलाच त्याचं ब्लड घेतो आणि ज्या काही टेस्ट असतात, मग त्याच्यामध्ये HIV असतात, RFT, LFT, खूप साऱ्या टेस्ट असतात. कारण रस्त्यावर ज्यावेळेस मनोरुग्ण भटकतो त्यावेळेस त्यांनी काहीही खाल्लेलं असतं जे त्याच्या शरीरासाठी चांगलं नसतं ते, आणि त्याच्यानंतर जे आपण ब्लड देतो ज्याच्यातून त्यांचं निदान होतं आजाराचं, तर काहींना HIV असतो, TB असतो, कुणाला कावीळ झालेली असती, कुणाच्या लिव्हर फंक्शनला सूज आलेली असती, अशा काही टेस्ट असतात. त्यानंतर आपण त्यांना ट्रीटमेंट देतो आणि त्याच्यानंतर आपण डॉक्टर नीरज करंदीकर सर यांना ज्यावेळेस आम्ही पिकअप करतो त्यावेळेस पेशंटचा एक 30 सेकंदाचा व्हिडिओ आपण डॉक्टरांना पाठवतो. कारण रस्त्यावर भटकणारा हा प्रत्येक व्यक्ती मनोरुग्ण नसतो, हा एक दारोडा पण असू शकतो, भिकारी पण असू शकतो. पण डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन मध्ये ज्यावेळेस तो व्हिडिओ जातो त्यावेळेस ते सांगतात की हा मनोरुग्ण आहे, याला आपल्या सेंटरला घेऊन या. त्याच्यानंतर आपण घेऊन आल्यानंतरच आपण ती प्रोसेस करतो. आणि मग डॉक्टर नीरज करंदीकर सर, डॉक्टर मिस्किन मॅडम हे डॉक्टर्स ठरवतात आणि त्यांचे डायग्नोस करून त्यांना मेडिसिन सुरू करतात आणि आपण त्या पद्धतीने पेशंटला मेडिसिन देण्यास सुरुवात करतो.
2: पेशंटचे पुनर्वसन करताना आम्हाला तर म्हणजे एक प्रोसेस असते आमची, 3 महिन्याची असते. 3 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही त्यांचं म्हणजे संपर्क असतो फॅमिलीचा वगैरे, तर त्यांचं आम्ही विचारपूस करतो पेशंटला. त्याच्यानंतर आम्ही त्यांचे डेली ऍक्टिव्हिटी असतात जसं की स्वतःची ओळख आणि एक पेपर रिडिंग आणि आमची दररोजची प्रार्थना असते. आणि ती म्हणजे कंपल्सरी 3 ऍक्टिव्हिटी आमच्याकडे असतात. एक वातीचा असतो, एक कागदी पेपरचा आणि एक रांगोळीचा असतो की ज्यामध्ये जो पेशंट असतो ज्या म्हणजे

0: की व्यक्तीला म्हणजे भूतकाळातील माहिती नसतं बी, म्हणजे स्वतःचं नाव काय आणि घरी कोण आहे, म्हणजे कुठून आलंय, हे गोष्टी पण म्हणजे पेशंटला माहिती नसतं. तर आम्ही काउन्सिलिंग करू त्यांचं, म्हणजे माहिती काढून घेतो त्यांच्याकडून. काउन्सिलिंग करताना बरेच काळ म्हणजे पेशंट बोलत नाही आमच्याशी, किंवा कधी कधी असतो की म्हणजे मनमोकळं करत नाही. तेव्हा आम्हाला मनमोकळं करताना पेशंटची आमची पण सहनशक्ती इतकी नसते की त्यांचं एकदम कधी कधी खोटं बोलत असतात त्यांनी पेशंट. तर आम्हाला म्हणजे एकदम त्यांना विश्वासात घ्यावं लागते, तेव्हा आम्हाला अडचणी येतात.
1: आणि ज्या वेळेस आपण ऍक्टिव्हिटी घेतो रवीना, त्यावेळेस पेशंटला म्हणजे आठवायला खूपच मदत होते. कारण जे आपलं उमाशंकर बन आहे तिथे ज्या वेळेस पेशंट जातो, खुरपणी करतो, झाडांच्या अवतीभोवतीचं गवत काढतो, तर त्याला ते पण आठवायला मदत होते की आपल्या घरी पण शेती आहे, आपण पण कधीतरी खुरपणी केली होती. ज्या लेडीज रुग्ण असतात त्यांना पण घरकामं जर सांगितली आपण, जसं की किचन साफ करणे, झाडून घेणे, पोछा मारणे, ह्या गोष्टी पण रोजच्या रोज ते रुग्ण करत असतात. आणि त्याच्यानंतर त्यांना आठवतं की अरे बापरे, आपण पण आपल्या घरी एखादीतरी केलेलं आहे. आणि हे सगळं करून त्यांना घर आठवायला मदत होते, गावाचं नाव आठवायला मदत होते, ते राज्य आठवतं. आणि मग आपण सर्च करूनच तिथे जातो. कारण बऱ्याचदा रुग्णाला जेव्हा आम्ही घरी सोडतो त्यावेळेस त्याचं घरी नाव वेगळंच असतं आणि जो आम्हाला सांगतो ते खोटं असतं. खोटं म्हणण्यापेक्षा त्याला ते आठवतच नसतं त्याचं नाव. जे कोणी काही बोललेलं असतं तेच त्याच्या लक्षात असतं आणि तेच ते स्वतःचं नाव ठेवून घेतो आणि तो सांगतो. तर अशा प्रकारे आपण पेशंटला ज्या वेळेस घरी सोडतो त्यावेळेस आपली भूमिका इथंच थांबत नाही, आपलं जे कार्य आहे ते इथंच थांबत नाही. आपण पेशंटला घरी सोडल्यानंतर प्रत्येक महिन्याला त्याचा फॉलोअप घेतो, रुग्णांच्या नातेवाईकांना विचारतो की आता हा पेशंट कसा आहे, बरा आहे का, तो तुमच्या सोबत कामात मदत करतो का, तो रोजच्या रोज तुम्ही त्याला मेडिसिन देतात का. तर हे सांगत असताना नातेवाईकांचा पण रिस्पॉन्स चांगला असतो की हो आता तो काम करतो, तो चांगला राहतो, आम्ही त्याला मेडिसिन देतो. आणि आपण आपल्या संस्था ही पेशंटला फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन प्रत्येक महिन्याला पोस्टाने पाठवत असते. आणि मग पेशंट महाराष्ट्रातला असो की महाराष्ट्राच्या बाहेरातला असो, आपण त्याला प्रत्येक महिन्याला फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन देतो.
2: थँक्यू. तर मंडळी, मानस ग्राम मधील कर्मचाऱ्यांनी सांगितलेले अनुभव आणि मानसिक आरोग्याविषयीची माहिती नक्कीच आपल्यासाठी मोलाची आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी मदत घेणं आणि आपल्या माणसांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, मनाची काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे जितकी आपण शरीराची काळजी घेतो. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आज आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात आणि आज आपल्यासोबत खूप छान छान पाहुणे होते, मला तर खूप आवडले. त्यांनी त्यांच्या कथा सांगितल्या, त्यांचे अनुभव सांगितलेत, जे खूप महत्वाचे होते. कारण आपण मानसिक आरोग्य डगमगलं किंवा कोणी जर आपल्याला म्हटलं की कदाचित तुझं मानसिक आरोग्य बिघडतंय तर आपण घाबरतो. पण या व्यक्तींनी यातून मार्ग काढला. हे जे व्यक्ती होते ते लढले आणि आज ते जिंकलेले आहेत. खरंच छान वाटतं यांची ही कथा, व्यथा, कहाणी ऐकून. तुम्हाला कसे वाटले यांचे अनुभव नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. सोमवारी संध्याकाळी 4 वाजता पुन्हा भेटूयात सांज रंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

पितृपक्षाच्या या पवित्र काळात आपल्या पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2026 दरम्यान स्वेच्छेने दान करून आपण स्नेहालयातील 450 लाभार्थ्यांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य घेण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपले अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. यासाठी संपर्क क्रमांक आहेत संगीता सानप 90110201 78, भारत 90110201 76, ताज शेख 90110288. पितृपक्षात दान करू, पूर्वजांचा सन्मान करू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, खूप मनापासून स्वागत। आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत आपल्या अहिल्यानगरचे रयत समाचारचे सर्वे सर्वा भैरवनाथ वाकळे सर, आणि आज आपण त्यांच्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। आणि संवादाचं अजून एक मुख्य कारण आहे ते म्हणजे दिंडी वे ऑफ लाईफ या मराठी निरीक्षणात्मक लघुपटाची अधिकृत निवड 3 ठिकाणी झालेली आहे, ती म्हणजे 2 भारतामध्ये आणि 1 भारताबाहेर दुसऱ्या देशामध्ये झालेली आहे। वारीतली चालणारी माणसं असतील, त्यांची चालण्याची लय, पद्धत, सामूहिकता, समता, जीवनपद्धती यांचं सुंदर निरीक्षण या दिंडी वे ऑफ लाईफमध्ये आपल्याला बघायला मिळतं। आणि या सिनेमाचे चित्रपटाचे निर्माते भैरवनाथ वाकळे सर आज आपल्यासोबत आहेत। सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद, थँक्यू।
2: सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा सुखाचा असा म्हटला जातो, तुम्ही मूळचे कुठले आहात, तुमचं बालपण कुठे गेलं?
3: आपण आता रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसलेलो आहोत, आणि रेडिओ नगरचा स्टुडिओ हा शिना नदीच्या मळथडीला आहे। म्हणजे शिना नदी जी उगम पावती जेऊरमधून आणि ती पिंपळगाव वडगाव करत अशी नगर शहराच्या बाजून जाते, तर सावडी नागापूर हा जो नदीकडेचा भाग आहे त्याला मळथडी म्हणतात। तर मी आहे मूळचा सावडीचा, आणि नदीच्या वरती बोलेगावला आमची जमीन होती, त्याच्यामुळे रेडिओ नगर जशी शिना नदीच्या कडेला आहे का, तसा मी शिना नदीच्या कडेचाच आहे।
2: नक्कीच, म्हणजे तुम्ही
3: नगरचे।
2: सर, तुम्हाला आजही तुमच्या बालपणीचे दिवस आठवतात का, कसे होते?
3: बालपणी मज्जा होती मॅडम, कारण आपल्याकडे पूर्वी शिना नदी होती। माझं वाक्य ऐकलं तुम्ही, शिना नदी होती, आता नाहीये। म्हणजे आपण काही ठिकाणी पाहिलं तर ती गटर एवढी आहे की आपण उडी मारून पलीकडे जाऊ शकतो। तर बालपणीचे दिवस मजेचे होते, कारण जुन्या काळी बातम्यांचे सोर्स मोठे नव्हते। म्हणजे आम्हाला टीव्ही कधीतरी पाहायला मिळायचे शनिवार रविवार, रेडिओवरचे कार्यक्रम रेग्युलर असायचे, कारण आजोबा शेती करायचे, तर संध्याकाळी आमची माती आमची माणसं आणि लोकसंगीत असे जे कार्यक्रम असायचे ते रेग्युलर असायचे। आणि लहानपण आमचं सगळं ह्या शिना नदीच्या कडेला मोहळ जे असतं मध ते खाण्यात गेलं। सुट्ट्या असल्या की आम्ही दांडे मारून, म्हणजे इथं जी रेसिडेन्शियल हायस्कूल आहे तर सावडी, तर ह्या कडेला आम्ही रस्त्याच्या कडेला मोळच ठेवत नव्हतो, म्हणजे प्रचंड मोळ आम्ही मध खाल्लेलं आहे लहानपणी।
2: नक्कीच नक्कीच, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा सुद्धा मोठा असतो। आजही तुम्हाला शाळेचे दिवस आठवतात का, शाळेचे शिक्षक आजही स्मरणात आहेत का किंवा कॉन्टॅक्टमध्ये आहेत?
3: येस येस येस, सावडीची जी शाळा आहे 17 नंबर शाळा जिचा नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले शाळा, इथं पहिली ते 7वी माझं शिक्षण झालं। तिथं तांदळे सर, पूर्णाळे सर हे सगळे शिक्षक होते, दाभी गायकवाड सर होते म्हणजे ज्यांनी आम्हाला शिकवलं, आणि एक झिरपे सर म्हणून एक आम्हाला मुख्याध्यापक होते। तर त्यांची एक स्टाईल अशी होती की विद्यार्थी त्रास देत असेल की त्याचं डोकं पकडायचं, खाली वाकवायचं आणि पाठीत मोठा गुद्दा घालायचा, आणि म्हणून मुलांनी त्यांना गेंडा मास्तर हे नाव ठेवलं होतं। ही मज्जा होती लहानपणीची। त्याच्यानंतर 8वी 9वी 10वी हे रेसिडेन्शियल हायस्कूलला म्हणजे आपले शेजारच आहे तिथं शिक्षण झालं। त्याच्यानंतर नगर कॉलेजला मग मी शिकलो, आणि आता CSRT मध्ये पत्रकारितेचा जो कोर्स आहे पुणे विद्यापीठचा डिग्री कोर्स, तो 3 वर्षाचा कोर्स करतोय।
2: नक्कीच नक्कीच, 10वी नंतर पुढे काय करायचं हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा टप्पा येतो, किंवा 10वी नंतर एक टर्निंग पॉईंट असं म्हटलं जातं। 10वीपर्यंत आपण शाळेचं आयुष्य छान जगत असतो, पण आता कॉलेजला जाणार, कुठल्या फॅकल्टीत प्रवेश घ्यायचा हे कसं ठरवलं, किंवा घरात तसं वातावरण होतं का, जसं आता पाहायला मिळतं मुलांमध्ये की मुलांचं आता आधीच ठरलेलं असतं, किंवा पालक सुद्धा आता सुजाण आहेत, आधीच अभ्यास करत असतात, पण तुमच्याही बाबतीमध्ये असं होतं का?
3: नाही, मुळात असं होतं की आम्ही शेतकरी घरातली मुलं होतो, आणि आम्ही घरात 8 भावंड होतो, त्यातला मी 7वा होता। तर पूर्वीच्या परिस्थिती चांगल्या नव्हत्या कोणाच्याच, म्हणजे जनरली कोणत्याच माणसांच्या परिस्थिती चांगल्या नव्हत्या, आणि शिक्षणाची पद्धत अशी होती की घरी पाहुणे आले आणि पाहुण्यांनी विचारलं तू किती वेळा रे, तर आई वडील विचारायचे तू सांग रे कितीला आहे, म्हणजे आई वडिलांना सुद्धा माहीत नसायचं मूल कितीला जात आहे। आज जसं आपण इंग्लिश शाळेच्या बाहेर पाहतो जेवढे विद्यार्थी असतात तेवढेच पालक असतात उभे, परंतु जुन्या काळी पालकांना माहीत नसायचं हा कितीला शिकायला जातो। अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिकलो, त्यावेळेचं सगळा जो भार होता शिक्षणात तो शिक्षकांवर होता, म्हणजे आई वडील मुलाच्या कानाला धरून सरांकडे न्यायचे आणि म्हणा सर याला मारा आणि नीट करा, आणि आज तशी सिच्युएशन नाही. म्हणजे शिक्षक जोरात बोलले तरी पालक भांडायला जातात. तर आम्ही त्या काळामध्ये शिक्षण झालं 10वीपर्यंत रेसिडेन्शियल हायस्कूलला, आणि चित्रकला चांगली होती, कलेची आवड होती. आम्ही चोरून पिक्चर बघायला जायचो. तर ह्या अशा सगळ्या गमती होत्या, त्याच्यात जडणघडण त्याच्यामध्ये झाली.
2: नक्कीच. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अर्थार्जनासाठी नक्कीच घरच्यांची अपेक्षा असते की मुलांना काहीतरी करावं, अशी तुमच्याही घरच्यांची इच्छा होती का, किंवा तुम्ही त्यासाठी कसे प्रयत्न केले?
3: ज्यावेळेस नगर कॉलेजला ऍडमिशन घेतलं 11वीला, त्यावेळेस पासून लक्षात असं यायला लागलं की आपल्याजवळ पैसे असायला पाहिजे. मग जेऊर जे आहे औरंगाबाद रोडला, तिथं ढाबा सुरू केला, आणि तिथं ढाबा प्लस कॉलेज असं शिक्षण केलं. ढाबा करत असताना, म्हणजे तुम्हाला काय वाटतं मला नाही माहिती, परंतु ढाब्यावरती मुलांनी जाणं हे चांगलं नव्हतं. तो काळ तसा होता, आत्ताचा पण काळ तसा. परंतु माझ्या ढाब्यावरती त्या काळामध्ये 300-400 पुस्तकाचं कलेक्शन होतं. तर जेऊरमधले मुलं पुस्तकं वाचायला यायची माझ्याकडे. म्हणजे पुस्तकं असणारा ढाबा होता त्या काळात. आपण नाशिकचं पाहिलं असं ना, आजींचं पुस्तकांचं हॉटेल. पण माझा 25-30 वर्षापूर्वी ढाब्यावर पुस्तकं असायची. अशी ती सिच्युएशन. म्हणजे वाचनाचा नाद होता पूर्वीपासून.
2: नक्कीच नक्कीच. आणि त्यानंतर ढाबा सुरू असताना त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा प्रयत्न सुरू होते का तुमचे?
3: ढाबा सुरू असताना ढाबा आणि शिक्षण ह्याच्यामध्ये माझा SY मध्ये खंड पडला. त्याच्यानंतर मी परत नगरला आलो. इथं गाड्या धुण्याचा जो प्रेशर पंप असतो, वॉशर पंप, तो सुरू केला. त्याच्यानंतर टमटम जी होती, मिनिटोर आपण ज्याला म्हणतो, ती स्टँड ते नागापूर, ज्या 2-4 रुपये तिकीट होती त्या काळात, ती चालवली. आणि नंतर समजत गेलं आपण बदल करीत गेलं पाहिजे, मग चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत गेलो पुढं.
2: नक्कीच. पत्रकारितेमध्ये कसे आलात, किंवा हे सुद्धा आधीपासून स्वप्न होतं किंवा इच्छा होती?
3: हा हा हा. तर असं झालं की मी ज्यावेळेस जेऊरला होतो ढाब्यावर, आणि मला तसं 7वीपासून पुस्तकांचा नाद होता. मळ्यामध्ये जुन्या काळी ज्यावेळेस किराणा यायचा, तर ते पेपर मळ्याच्या पुढे यायचे किराणा. आणि आजी काय करायची, ते पेपर उघडून ठेवायची, आणि दोरा जो असायचा पेपरचा, तर दोरा गुंडाळून ठेवायची. मी ते पेपर वाचायचो, ते जे पेपरचे आलेले तुकडे, त्याची कात्रणाची वय माझ्याकडे आत्ताही बरं का, त्या काळात मी ते त्यातल्या निवडक ज्या बातम्या निवडक जे होतं ते काढून ठेवायचो. ज्यावेळेस मी जेऊरचं सुरू केलं ढाबा, त्यावेळेस मला अमृत जे नाशिकवरून प्रसिद्ध होतं मासिक, ते वाचायचो. आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचं मार्मिक नावाचं एक साप्ताहिक होतं, हे दोन वाचलेलं मी प्रचंड दोन्ही. त्याच्यामुळं मला वाचनाचा नाद चांगला होता. आणि आपण रसिक वाचक जो पेपरवाला काय देतो यांनी कसं दिलं पाहिजे त्याचं ती सवय लागली. त्यातून पत्रकारितेकडे गेलो, कारण मी चांगला वाचक होतो. त्याच्यामुळे काय लिहिलं पाहिजे, लोकांना काय पाहिजे, हे मला आपोआप समजत गेलं. त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा मार्मिक आणि अमृत या मासिकांचा आहे.
2: नक्कीच नक्कीच. रयत समाचारची सुरुवात कशी झाली मग?
3: हे सुरू करत असताना लक्षात असं आलं की मधल्या काळामध्ये, म्हणजे आपण म्हणतो की पेपरचं जे फ्रंट पेज आहे हे 100% संपादकीयच असतं. म्हणजे वृत्तपत्रामध्ये जे लिहिणारे असते त्यांचं, आणि त्याच्यावर हक्क असतो वाचकाचा पहिल्या पानाचा. परंतु नंतरच्या काळामध्ये ते पहिलं पान मॅनेजमेंट जे असतं जाहिरातदार, आणि त्यांनी ते खाऊन टाकलं. म्हणजे पहिल्या पानावर बातमी अजिबात येत नाही. आता जर आपण जनरल सगळे पेपर पाहिले तर पहिल्या पानावर मोठी जाहिरात असते, तिला कॉर्पोरेटने जॅकेट असं नाव दिलेलं आहे. म्हणजे आत्ताची जी पत्रकारिता ही जॅकेटमध्ये गुंडाळली गेली. त्याच्यावर वरती फक्त एक ओळीची हेडलाईन असते. मग नंतर लक्षात आलं की बऱ्याचदा वर्तमानपत्रामध्ये जो माणूस प्रभावशाली माणूस आहे गावातील, किंवा जो खर्च करू शकतो, त्याच्या बातम्या छापल्या जातात. म्हणजे समजा उदाहरणार्थ जे मोठे पेपर आहेत, आपण उदाहरणार्थ आपण ठरवू राहुरीमधून जे काही घडतं, समजा रावरी गावातून, ते कोणाचं छापलं जातं, जो मोठा माणूस आहे त्याचं. मग जनरल असा मोठा वर्ग आहे की ज्याचं अजिबात पेपरला छापलं जात नाही. मग लक्षात असं आलं की आपण त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणून ती जी रयत आहे, शिवाजी महाराजांची जी रयत होती सामान्य, तर त्यांच्यासाठी आपण काम करायचं. म्हणून रयत समाचारची आम्ही सुरुवात केली.
2: नक्कीच. ही सुरुवात करत असताना सुरुवातीला काही अडचणी आल्या का, किंवा नगरमध्ये इतर वृत्तपत्र सुद्धा होती कॉम्पिटिशनला स्पर्धेसाठी सुद्धा होती, मग त्यासाठी काही चॅलेंजेस आले?
3: नाही ना आली, कारण ते जे मोठे पेपर होते सगळे ते आमचे कॉम्पिटिटर्स नव्हते. कारण त्यांच्याकडे मोठा जाहिरातदार वर्ग होता, श्रीमंतवांस होते, मोठे पुढारी होते, आणि मोठे भांडवलदार होते त्यांच्यासोबत, म्हणजे जाहिराती बिरती. आणि आम्ही कॉमन लोकांसाठी काम करत होतो. म्हणजे आम्ही हा धंदा तोट्यात करतोय. म्हणजे आपण व्यावसायिक दृष्टीने जर पाहिलं, आम्हाला जाहिरातदार नाही, आणि आम्ही कोणाच्या ह्याच्यावर हे नाही की कोणतरी काहीतरी देईन मग आपण चालू. परंतु हे व्रत म्हणून आपण चालवलं पाहिजे, आणि त्या रयतेसाठी काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही रयत समाचारचं पोर्टल चालवतो, युट्यूब चॅनल चालवतो, आणि वृत्तपत्र करतो.
2: नक्कीच. मीडिया या फील्डमध्ये किंवा पत्रकारितेमध्ये जर बघायला गेलं तर काळानुरूप बरेचसे बदल होत गेले. जसं तुम्ही सांगितलं की सुरुवातीला तुम्ही जी कात्रणं जी असायची ती वहीमध्ये चिटकवायचात आणि वाचनाची आवड पण तुम्हाला होती. पूर्वी वृत्तपत्राची वाट पाहणारे वाचक वर्ग जे आहे ते जास्त होते, तुलनेनं आता कमी आहेत, पण आजही अनेक घरी वृत्तपत्र येतं. पण आता प्रत्येकाला बातमी अगदी इन्स्टंट हवी असते एका स्क्रोलमध्ये, तर ई पेपरची कन्सेप्ट पण आली. तर या दोन्हीमधला फरक तुम्हाला कसा वाटतो, कुठली पत्रकारिता योग्य वाटते?
3: आता तुम्हाला सांगतो ना, आता आणि जुन्या काळातला फरक. जुन्या काळामध्ये तुम्ही जसं सांगितलं बघ, पेपरची लोक वाट पाहायचे, म्हणजे आपण ज्याला डाटा म्हणतो माहिती होतं, तर त्या काळात माहितीचे स्त्रोत कमी होते. आता माहितीचे स्त्रोत प्रचंड आहेत. म्हणजे आपण मागं गुगल नाव घ्यायचो, परंतु आता AI आलेला आहे, ChatGPT आलंय, म्हणजे आपण 50-60 चॅटबोट्स आहेत, ते तुम्हाला अपडेट लगेच माहिती देतात. नुकसान असं झालेलं आहे की माहितीचा प्रचंड मोठा साठा आहे, परंतु ज्ञान नाही. म्हणजे आपण तुम्हाला आयडिया असेल, ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आज प्रचंड माहिती मिळते पण ते ज्ञान नाही. जुन्या काळी माहिती कमी होती पण ते ज्ञान होतं. माहिती आणि ज्ञान मधला फरक असा आहे की समजा तुम्हाला एखाद्या वाहनाची माहिती असणं, म्हणजे गाडीचा ऍक्सिलरेटर कुठं आहे, ब्रेक कुठं आहे, क्लच कसं दाबायचं, ते वेगळं आणि प्रत्यक्षात गाडी चालवता येईन हे ज्ञान. तसं आता प्रचंड माहिती आहे परंतु ज्ञान नाही, हा मोठा तोटा आहे.
2: नक्कीच नक्कीच. पत्रकारिता या क्षेत्रामधले तुमचे गुरु कोण?
3: पत्रकारिता क्षेत्रात माझे गुरु दोघच आहेत, एक अमृत मासिक आणि एक मार्मिक. हे दोन, कारण हे वाचल्यामुळं समजलं की लोकाला काय दिलं पाहिजे.
2: नक्कीच नक्कीच. आता आपण दिंडीकडे येऊयात. दिंडी वे ऑफ लाईफ ह्याची सुरुवात, कन्सेप्ट आणि हे करावं, शॉर्ट फिल्मकडे वळावं, हे कधी सुचलं?
3: जी भास्कर पांडुरंग एज्युकेशन सोसायटी आहे, ही नगर जिल्ह्यातली पहिली शिक्षण संस्था आहे. म्हणजे पुणे विद्यापीठाचा जन्मही झाला नव्हता तेव्हा भास्कर पांडुरंग एज्युकेशन सोसायटी होती. म्हणजे ती एवढी सिनियर आहे. म्हणजे ती पूर्वी होती मुंबई विद्यापीठाला जोडलेली आणि पुणे विद्यापीठाची स्थापना नंतर झाली. इथं जे शिक्षणाचा प्रवाह सुरू झाला याच्यामध्ये नगरमध्ये त्यांची CSRD ही संस्था आहे, उपसंस्था, तिथं पत्रकारितेचा कोर्स सुरू झाला. आणि तो कोर्स करत असताना पहिले 2 वर्ष आम्हाला भूषण देशमुख सर होते, जे आपल्या सोबत होते, आपले सहकारी होते, त्यांनी शिकवलं. होलम सर होते, लंके सर होते, शिंदे सर होते, अशा अशोक निंबाळकर सर होते, ह्या सगळ्यांनी शिकवलं. आणि पुढचा जो टप्पा होता म्हणजे कोणतं व्हिडिओ प्रोडक्शन, तर त्याच्यामध्ये आम्हाला तोरणे मॅडम होत्या, दुसरे निहाल घोडके सर आहेत, हे होते. तर यांनी ज्यावेळेस आम्हाला प्रोडक्शनवर ज्यावेळेस येतो आम्ही, व्हिडिओ प्रोडक्शन, त्यावेळेस त्यांनी आमचे अभ्यास घेतले वेगवेगळे की चित्रपटाचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि त्याचा वापर कसा झाला पाहिजे. तर ह्या टप्प्यामध्ये अभ्यास करताना लक्षात असं आलं की रुटीन जे प्रोजेक्ट होतात कॉलेजचे ते होतात असे की तुम्हाला एखादी स्टोरी, एखादी गोष्ट घ्यायची असते, त्याच्यावर स्टोरी असते, त्याच्यावर स्क्रिप्ट करायची, त्याच्यावर हिरो हिरोईन शोधायचे, त्याच्यावरून गाणं टाकायचं, म्युझिक करायचे, हा झाला रुटीन भाग झाला. म्हणजे आपण शॉर्ट फिल्म पाहिलं तर जनरली अशा सगळ्या प्रवाहातून ते जात असतात. हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपण सगळे करते तसं आपल्याला नाही करायचं, तर आपल्याला वेगळं, याच्यातून आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करायचं. तर मग मी अभ्यास असा केला की जगभरामध्ये आर्ट फिल्म त्याच्यामध्ये काय प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये निरीक्षणात्मक जो प्रकार आहे, म्हणजे निरीक्षणात्मक फिल्म ज्या आहेत, म्हणजे ऑब्झर्वेशनल फिल्म म्हणतात त्याला, तर त्याचा मी अभ्यास केला. आणि ते तसं पाहिलं तर जगात कमी माणसं काम करतात, कारण ते थोडं किचकट आहे प्रोसेस करायला आणि समजून घ्यायला. तर मग माझं असं ठरलं की आपल्याला त्याच्यामध्ये काम करायचं. हे काम करत असताना अभ्यास केला आणि ते काय असतं सगळं बघ ते समजून घ्यायचं. हे करत असताना वारीचे दिवस होते, दिंड्यांचे दिवस होते. जसे आपण पाहतो त्या 15-20 दिवसात नगरमधून खूप दिंड्या जातात, 100-100 दिंड्या जातात. मग मी काय केलं, ठरवून तो प्लॅनिंग केला, अगस्ती महाराजांची जी दिंडी आहे तिच्यावर काम करायचं ठरवलं. आणि त्या दिंडीवर हा जो 3.8 मिनिटाचा जो निरीक्षण प्रधान चित्रपट आहे तो केला त्याच्यावर. ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे असं आहे की हा 1 टेक आहे, म्हणजे 1 टेक शॉट आहे त्याच्यामध्ये तो हा चित्रपट केलेला आहे.
2: नक्कीच. आणि हे खूप मोठं चॅलेंज असावं, किंवा सहसा सिनेमा बनवत असताना मग तो कुठल्याही स्वरूपाचा असो तो 1 टेक होणं हे डिरेक्टरला अपेक्षित असतं, पण बऱ्याच वेळा ते होत नाही. तर हे कसं केलं मॅनेज?
3: नाही, मुळात आम्हाला हे वर्गातच शिकवलं ना. म्हणजे तुम्ही कोणी पण अनेक टेक घेणं, अनेक कट घेणं, किंवा याचे कॅमेऱ्याच्या अँगल वेगवेगळं घेणं, ह्याच्यापेक्षा अवघड काम असतं 1 टेकमध्ये सगळं केलं. आणि त्याच्यामुळे ते चॅलेंज म्हणून आम्ही काम केलेलं आहे. कारण आपल्याला त्या फील्डमध्ये काम करायचं. नगरमध्ये पूर्वीपासून म्हणजे तुम्हाला माहिती की नाही मला नाही माहिती, श्याम शिंदे सर आपले प्रकाश धोत्रे आहेत, ही टीम ज्या वेळेस तरुणपणात होती त्यावेळेस त्यांनी नगरमधला एक पहिला चित्रपट केला होता, तो व्हिडिओच्या कॅमेऱ्यावर केला होता. म्हणजे जेजुरी सासवड पुणे नगर ह्या भागात म्हणजे तो पहिला नगरचा व्हिडिओपट होता. म्हणजे आपल्याला इतिहास नगरचा माहिती आहे की नाही मला नाही माहिती, तो त्यातला होता. आणि नगरमध्ये आता खूप मुलं लई जण प्रयत्न करतात. आपल्याला अनुष्का मोशन फिल्म आहे, हे एक मोठ्या प्रमाणात चांगले पिक्चर तयार करतात. त्यांनी बरेच मोठमोठे पिक्चर केलेत, त्यांना आता एक मोठं बक्षीस काहीतरी मिळाले. तर इथं काम करत असताना आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करायचं आहे, म्हणून मी निरीक्षण प्रधान चित्रपट हा भाग स्वीकारलेला आहे आणि तो आव्हान म्हणून स्वीकारला आहे.
2: नक्कीच. या सगळ्यामध्ये कोणाकोणाची मदत तुम्हाला झाली?
3: याच्यामध्ये आमची बरीच मोठी टीम आहे मॅडम. म्हणजे आमचे CSRTचे पठारे सर आहेत, वाघमारे सर आहेत, म्हणजे सॅम्युअल वाघमारे सर येतं, दुसरे निहाल गोडके सर येतं, त्यांनी तर आम्हाला हे बेस पासून सगळं शिकवलं. दुसऱ्या आमच्या तोरणे मॅडम म्हणून आहेत, त्या आता IMS आहेत, त्या पण आमच्याकडे होत्या. ह्या सगळ्यांनी टेक्निकली भाग शिकवला. आणि जे माझं वाचन झालं सगळं पूर्वीचं किंवा मी जो विचार करतो चळवळींचा जो हा सगळा बेस आहे त्याच्यातून मग विषयांचा अंदाज येतो काय केलं पाहिजे. आणि याला जोड आहे माझी महानगरपालिकेत मी विरोधी पक्षनेता होतो, तिथं जे कामकाज केलं तर मला तिथं चिकित्सेची सवय लागली. कारण मी विरोधी पक्षनेता होतो, प्रश्न आला तर त्याचं तुम्हाला शस्त्रक्रिया करायची असती तर त्याचा मला इथं जास्त फायदा होतो. कारण प्रश्नाची शस्त्रक्रिया करून तो तुम्हाला पुढे मांडायचा आहे, त्याचा फायदा होतो त्याचा.
2: नक्कीच नक्कीच. वारी दिंडी वारकरी जीवनाकडे आपण केवळ धार्मिक परंपरा न पाहता एक वेगळा दृष्टिकोन समोर मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय, तर काय दिसतं यामध्ये?
3: हा, आता तुम्हाला बेसिक सांगतो ना, याचं नाव आहे वारी, वे ऑफ द लाईफ. म्हणजे वारी हा जीवन मार्ग आहे. तो कसा आहे ते सांगतो. माझे वडील हे कैकाडी महाराजांचे शिष्य होते. नगरमधून कैकाडी महाराजांची दिंडी जात असते याच्यात आषाढी वारीमध्ये. आणि लहानपणीपासून मी वडिलांसोबत भजन कीर्तन करतो. मी पखवाज वाजवतो, टाळ वाजवतो, विणा वाजवतो. त्याच्यासोबत माझे वडील हे कलगीतुऱ्या जो शायरीचा प्रकार आहे लोककलेचा त्याचे शायर होते, म्हणजे शायर होते. मी त्यांच्यासोबत लहानपणीपासून कलगीतुऱ्याचे गाणे म्हटलेलो आहे. आणि मी शेतकरी घरातून आलेलो आहे. आता तुम्हाला शेतकरी घरातलं उदाहरण सांगतो. शेतकरी कुटुंबातली माणसं आषाढीपूर्वी म्हणजे वर्षभर चिकाटीने शेतीतले काम करतात, रोजचे व्यवहार करतात, कुणालाही छळत नाही, कुणाचे रागद्वेष करत नाहीत. म्हणजे वारकऱ्याला जे अपेक्षित आहे ते तसं वागतात. आणि त्यांच्या डोक्यात असतं की आता आषाढी वारीला जायचं. म्हणजे आपण पिढ्यानपिढ्या तुम्ही पाहिलं असेल बरेच कुटुंब आहेत त्यांची आषाढी वारी ठरलेली आहे. म्हणजे पंजोबा करत होते, आजोबा करत होते, वडील करत होते, आता मुलगा करतो, नातू म्हणतो आता मला जायचं, अशी ही पिढीपारची परंपरा आहे. तर हा वे ऑफ लाईफ आहे. म्हणजे वारीला जाताना त्याच्यापूर्वी मला चांगलं राहायचंय, समाज चांगला करायचा. म्हणजे ती जी मंडळी तर ती म्हणजे वे ऑफ लाईफ आहे. हे जाताना तसे जातात, तिथून आल्यानंतर परत ते 12 महिने तसेच वागतात. म्हणून हे वे ऑफ लाईफ. आता बाजू दुसरी, हे झालं हिंदू धर्मातलं वारकरी धर्माचा भाग. इतर धर्मात काय? इतर धर्मात तशा प्रथा आहेत. जसं इस्लाममध्ये हजला जातात तर ह्या सगळ्या धर्मांमध्ये काय सांगितलं आहे, तुम्ही देवाला जाताना आधी चांगल्या पैसे जमा करा, कोणाचे छळ तळतळाट कोणाचे लुबाडलेले घेऊ नका आणि तसं देवाला जा. तसंच सगळ्या धर्मांमध्ये आहे. म्हणजे तुम्ही रोजचं आयुष्य जगताना चांगलं जगावं म्हणून हे वे ऑफ लाईफ आहे तो जो काळ.
2: नक्कीच. वारीमध्ये आपण पाहतो की माणसांची चालण्याची पद्धत, लय, सामूहिकता, समता या सगळ्या गोष्टी, या सगळ्या बाजू आपण पाहतो. यातून कसा दृष्टिकोन जो आहे तो या फिल्ममधून समोर.
3: हा, यातून आता तुम्हाला सांगतो ना, पूर्वीच्या काळी स्त्रियांना धार्मिक स्वातंत्र्य नव्हतं. आपण सगळ्यांना आपला इतिहास माहिती आहे भारताचा. म्हणजे आजही आपण भारतात बऱ्याच मंदिरांमध्ये जातो, त्याच मंदिरांमध्ये पाटी असते. तर दोन पाट्या असतात. एक पाटी असते खिसे कापून पासून सावधान, हे सगळ्या मंदिरांमध्ये. दुसरी पाटी असते स्त्रियांना मंदिरात प्रवेश नाही. भरे तो गर्भगृहात नाही, आत्ममंदिरात जातामध्ये. म्हणजे जर आपण पाहिलं, आपण मानवी हक्काचं जरी पाहिलं तरी प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीचा हा समान अधिकार आहे. स्त्रियांनाही तो धार्मिकतेचा अधिकार आहे, अध्यात्माचा अधिकार आहे, मुक्ती मिळवण्याचा अधिकार आहे, देवाचं नाव घेण्याचा अधिकार आहे. तर हा वारकरी धर्म ते सांगतो की स्त्री पुरुष जात धर्म लिंग वंश हे सगळं सोडून तुम्हाला एकत्रित अध्यात्माकडे जायचंय आणि ते परमेश्वराकडे जायचंय. तर हा वे ऑफ लाईफ आहे. दिंडीतून आम्ही जे ज्या वारे वे ऑफ लाईफ मधून दाखवलं तुम्ही त्यामध्ये तुम्हाला तीन प्रकारच्या महिला दिसतात. एक महिला दिंडीत रथाच्या पाठीमागे चाललेल्या आहेत का, जे आता मी चालले पंढरपूरला, म्हणजे मला अध्यात्माचा आनंद मिळतोय. दुसरी महिला आहे तिथं चौकात उभी असलेली ट्रॅफिक पोलीस, ती त्या दिंडीला लोकाला म्हणजे सांगून चांगला मार्ग करून देते, म्हणजे आपल्याकडे म्हण आहे कामात राम, तर ती कामात तिचा देव शोध येते. कमी मला जायला नाही मिळालं तरी मी यांना चांगला रस्ता करून दे. तिसरी तुम्ही जर नीट पाहिलं तर काही वेळानंतर त्या गर्दीतून एक मैला पुढे येते आणि त्या रथाच्या पायापर्यंत परत मागं जाते. म्हणजे हे कोण आहे बो, मला पंढरपूरला जायला नाही मिळालं पर तुम्ही आता इथून पायापर्यंत मागते. अशा त्या सगळ्या आहेत. त्याच्यानंतर शेवटात जर तुम्ही जर पाहिलं तर त्या गर्दीतून काही मैला अशा आहेत का जे बिचारांना जायलाच मिळालं नाही. मुळात याच्यामध्ये ह्या 5-6 प्रकारच्या मैला आहेत.
4: नक्कीच खूप कमी वेळामध्ये हे सगळं मांडणं हे सोपं होतं का?
3: हे सोपं नसतं. मुळात तुम्ही 1 तास जा, 2 तास जा, जर चित्रपटकार ठरलं तुम्हाला सगळे मुद्दे तुम्हाला घेता येतात आणि प्रेक्षकाला तुम्हाला 1 तास 2 तास बसून ठेवावं लागतं तेव्हा त्याला तो आशय कळतो. परंतु शॉर्ट फिल्मचं वैशिष्ट्य जे आहे की तुम्हाला कमीत कमी वेळात म्हणजे 10 मिनिटात 5 मिनिटात म्हणजे जगभरामध्ये 1 मिनिटाच्या सुद्धा शॉर्ट फिल्म आहेत बरं का, म्हणजे तुम्हाला कमी वेळात जास्त आशय द्यायचा असतो. आणि आत्ताचं काळ तर स्पीड आहे एकदम, लोकांना वेळच नाही वेळ द्यायला.
4: नक्कीच 3 मिनिटं 8 सेकंदाचा हा लघुपट आहे आणि एवढं मोठं जीवन विचार मांडण्याचं हे जे चॅलेंज तुम्ही ॲक्सेप्ट केलं, ज्याला आता पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत, सन्मान मिळालेले आहेत, आणि विशेष म्हणजे हा शॉर्ट फिल्म जो आहे तो मोबाईलवर शूट करण्यात आलेला,
3: मोबाईलवर शूट केला,
4: तर मग हे शूट करण्यामागे मोबाईलमध्येच असं काही कारण होतं का किंवा मोबाईलमध्येच का?
3: हा आता त्याचं कारण तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला हे प्रवास सांगतो. झोपडे कॅन्टीनला म्हणजे ज्यावेळेस आम्हाला ठरलं बघ हे आपल्याला काम करायचं याच्यावर, झोपडे कॅन्टीनला आमचं ऑफिस आहे, झोपडे कॅन्टीनला ऑफिसमध्ये बसलो होतो. बाहेर जशा रेग्युलर दिंड्या जातात का तसा दिंडीचा आवाज आला, मी म्हणलं आपण ह्या दिंडीच्या आपल्याला शूटिंग करायचे. ते ठरलं, तिथून उठलो, रस्त्यावर गेलं, दिंडीचं निरीक्षण केलं, आपल्याला कशी दिंडी घेतली पाहिजे ती पाहिली. आणि पुढे जाऊन मी याच्यामध्ये जाऊन थांबलो आधी, आपला जो पत्रकार चौक आहे तिथून पाहिली कशी घ्यायची, मला काही समाधान झालं नाही. मग म्हटलं आपण आणखी पुढे जाऊन पाहू. मग तारकपूर जे एस टी स्टँड आहे त्याच्या समोर उभं राहिलं, दिंडीचे फुटेज घेतले चांगले आणि तिथं लक्षात आलं का आपण वेगळ्या पद्धतीने अजूक करू शकतो. मग मी DSP चौकात गेलो. DSP चौकामध्ये पोलीस बसतात त्याच्या समोर पहा उजव्या बाजूला एक चौक आहे मध्ये, चौकात बसलो, खाली कॅमेरा लावला, पूर्ण दिंडी घेतली, परंतु माझं मन काही म्हणा ना काही चांगली झाली. मग म्हटलं आता आपल्याला परत पुढे जायचं. मग तिथून उठलो मी गेलो कोटला स्टँडला, म्हणजे कोटला स्टँडच्या बाजूला उभा राहिलो. मला असं वाटलं की दिंडी औरंगाबाद रोडने येणार आणि अशीच पुढं कोटला स्टँडने सोलापूर रोडकडे जाईल, तो कॉर्नरला घेऊ. परंतु त्यामध्ये टेक्निकली अडचण अशी आली की पलीकडे मिलिटरीचा एरिया होता आणि आपल्याला हे काळजी घ्यायची असती का मिलिटरीचा काहीच भाग तुमच्या ह्याच्यामध्ये आला नाही पाहिजे, म्हणजे पत्रकार म्हणून पण नाही आलं पाहिजे, तुमच्या चित्रपटात पण आला नाही पाहिजे, कारण ते देशाचं गुपित आहे. मग मी तिथं पण जरा मी कन्फ्युज झालो. मग मी आपण पुढे जाऊ, मी परत डिवायडरच्या सेंटरला जाऊन उभा राहिलो. तिथून पाहिलं तर परत अडचण तीच यायची, उजव्या बाजूला मिलिटरीचा एरिया सगळा यायचा त्याच्यामध्ये. मी जरा नर्वस झालो, मी म्हणलो अरे हे काय आज काही जमणार नाही, पण आपल्याला तर काम करायचं. मी मग काय केलं, मी थेट तिथून निघालो, उड्डाणपुलावर गेलो. उड्डाणपुलावर तिथून उड्डाणपुलाचा जो आपला स्टेट बँकेचा चौक आहे तिथं स्टेट बँकेच्या चौकात गेलो आणि भिंगारचा जो रस्ता आहे, मग मला असं लक्षात आलं का मी इथून घेतल्यावर मिलिटरी एरिया येणार नाही आणि मला मग ते चांगलं काम मिळेल. मग मी काय केलं, त्या उड्डाणपुलावरून त्याच्यावरून ती दिंडीची शूटिंग घेतलेली. तसा तो ड्रोन शॉट वाढतो, परंतु ड्रोन वापरलेला नाही,
4: तर
3: हा त्याच्यावरून समोरून ती घेतली आणि मला एकदम समाधानकारक ती मिळालेलं आहे. त्याचं कारण असं की अगस्ती देवस्थानची जी दिंडी आहे ती शिस्तबद्ध दिंडी म्हणून प्रसिद्ध आहे. ते महाराज चांगल्या पद्धतीने तिथल्या लोकांवर काम करतात.
4: नक्कीच नक्कीच खूप मोठ्या साधनाचा सामग्रीचा वापर करण्यापेक्षा एक छोटी वस्तू ज्याचा आपण टेक्निकल वापर करून पण खूप चांगलं निरीक्षण कॅप्चर करू शकतो का, याबद्दल काय सांग?
3: हा आता गमती सांगतो मॅडम तुम्हाला. आपल्याकडं असं आहे की पिक्चर काढायचं झालं किंवा शॉर्ट फिल्म काढायचं झाली तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो पैशांचा, कारण आत्ताचा काळ वाईट आहे, बेरोजगारी मोठी आहे आणि आपल्या त्या सगळ्या हौशासाठी पैसे काढून ठेवणं अवघड असतं, किंवा मग मोठे इन्स्ट्रुमेंट घेणं त्यासाठी. एक तर तुम्हाला कॅमेरा जर विकत घ्यायचा झाला तो 3-1 लाखाचा कॅमेरा आहे, म्हणजे ह्या कामांसाठी शूटिंगसाठी ते महागडे आहे. तुम्हाला लाईट महागड्या घ्याव्या लागणार आहेत. तर आपल्याकडं ह्याच्यामध्ये 0 बजेट फिल्म नावाची एक संकल्पना आहे की तुम्ही 0 पैशामध्ये चांगलं काम करू शकता, फक्त तुमची दृष्टी पाहिजे, तुम्हाला ते समजलं पाहिजे. तर हा जो आपण दिंडी वे ऑफ लाईफ केलेला आहे हा 0 बजेट फिल्म आहे, याला खर्च 0 पैसे आलेला आहे. फक्त आपल्याकडं काय आहे, आपल्याकडं चांगला विचार आहे, चांगलं मांडायची पद्धत आहे. म्हणजे शेतकऱ्यामध्ये एक मन आहे, तुम्हाला पिकता येतं पण विकता येत नाही, तर तसं चांगलं तुम्हाला पिकवता पण आलं पाहिजे, चांगलं विकता पण आलं पाहिजे. म्हणून ह्या फिल्मला बाहेर सिलेक्शन झाले आहेत बऱ्याच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये आणि पुण्यामध्ये हिला अवॉर्ड मिळालेला आहे.
4: नक्कीच. या सिनेमासाठी व्हॉइस ओव्हर जो आहे तो आपल्या नगरच्याच एका व्यक्तीने म्हणजे किरण डहाळे सर दिलेला आहे, तर आवाज सीन आणि बॅकग्राऊंड हे कसं एकत्र केलं?
3: हा हा हा. तर ती गंमत अशी आहे की शूटिंग घेतली आणि जे पोस्ट प्रोडक्शन असतं त्यामध्ये लक्षात असं आलं की दिंडीला आपल्याला आम्हा घरी धन शब्दांची जरूरत नाही, तुकाराम महाराजांचा अभंग आहे तो द्यायचा. म्हणजे हे वेळ फ्लाईप असं आहे की आमच्याकडे काही जरी नसलं तरी आमच्याकडे शब्द धन आहे, आम्ही ते चांगल्या प्रकारे देऊ शकतो, वाटू शकतो, हे करू शकतो. मग मी किरण सर जे आहेत नगरनगरी युट्यूब चॅनलचे म्हणलं सर असाच, ते म्हणले अरे एक मिनिटात, त्यांनी मला तो अभंग त्यांच्या व्हॉइसमध्ये करून द्याल, ते म्हणले हे आपण जोडून आपल्याला सोबत करायचं म्हणून. आणि मग ते किरण सरांच्या आवाजामध्ये संत तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे, तो दिंडीला जोडूनच आहे तो.
4: नक्कीच. या शॉर्ट फिल्मला जसं तुम्ही सांगितलं की तीन महत्वाचे सन्मान मिळालेले आहेत आणि पुण्यामध्ये अवॉर्ड सुद्धा या सिनेमासाठी मिळाला आहे, तर हा क्षण तुमच्यासाठी कसा होता?
3: मॅडम ही एकदम आनंदाची गोष्ट होती. त्याचं कारण असं होतं की लघुपट बनवणं, पिक्चर बनवणं हे काही शेतकऱ्यांचं काम नाही, हे वेगळा वर्ग जो इलिट क्लास ज्याला म्हणतो आपण त्यांचं ते माध्यम होतं. आणि आता असं वाटतं की काळ बदललेला आहे, माणूस सगळीकडे सारखा आहे, तर सगळ्यांनी कॉन्फिडन्सनी हे सगळे काम केलं पाहिजे. म्हणजे बाबा मी गरीब घरातला आहे, मी शेतकरी आहे, मी बाबा त्या क्लास मधला नाही, तर इथं क्लास बेस काय नाही बरं का. तुमच्याकडे आर्ट असेल, तुमच्याकडे लोकल जर सांगायला गोष्ट असेल तर प्रत्येक माणूस बरं मी याच्या पुढचं सांगेल. तुमच्या हातात मोबाईल आहे तर तुम्ही चित्रपट चांगला बनवू शकता, तुमच्याकडे आयडिया आहे तुम्ही ते करू शकता.
4: नक्कीच. एक चांगल्या गोष्टीची निर्मिती अजून पुढचा चांगला रस्ता दाखवत असते.
3: हो,
4: तर नक्कीच यश मिळालं आहे, चांगली निर्मिती झाली आहे. पुढच्या काही संकल्पना किंवा काही अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत का?
3: हा, आता तुम्हाला माझं सांगतो ना, चित्रपट माध्यम हे कशाला वापरायचं तर मनोरंजनाचं साधन आहे का, आता आहे, परंतु त्यातून जर समाज बदलत असेल तर त्या दिशेने काम करायचं. आपण जुन्या काळात जर आपल्या चित्रपट सृष्टीचा जर आपण अभ्यास केला तर मागच्या काळामध्ये सावकारी विरोधी, म्हणजे तुम्हाला अमिताभ बच्चनचं उदाहरण सांगतो, अमिताभ बच्चन हा अँग्री यंग मॅन म्हणून पुढे आलेला आहे, म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढणारा माणूस. आणि तुम्ही बिमल रॉय यांचे जर पिक्चर पाहिले, सावकारी विरोधी होते, दो बिघा जमीन, असं. म्हणजे चित्रपट हे समाज बदलाचं माध्यम आहे, तर त्या दिशेने आम्हाला काम करायचं, ते आम्ही टूल म्हणून ते वापरणार आहे. समाज बदलत दिशेने स्त्री पुरुष समता जाती धर्मविरोधी समाज उभा राहावा म्हणून आम्ही ते सर्व वापरणार आहोत.
4: नक्कीच नक्कीच. आणि येत्या 10 ऑक्टोबरला या विषया संदर्भामध्ये, या लघुपटा संदर्भामध्ये परिसंवाद जो आहे तो आपल्या नगरमध्येच आयोजित करण्यात आला, तर तो कुठे आहे?
3: रहमत सुलतान हॉल आहे सर्जपुरामध्ये, तिथे चित्रपट समाज परिवर्तनाचे माध्यम या विषयावरती संदीप गिरे सर आहेत, न्यू आर्ट्स कॉलेजचे कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे ते, आणि दुसरे अभिजित कांबळे आहेत बीबीसी मराठी दिल्लीचे, हे दोघ जण येणार आहेत. आणि आपण विद्यार्थी आणि ज्यांना चित्रपट निर्मिती, चित्रपट ह्या विषयात रस आहे त्यांच्यासाठी तो परिसंवाद ठेवलेला आहे, तर तो 10 तारखेला आहे.
4: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही सर स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि हा तुमचा दिंडीचा प्रवास जो आहे तो नक्कीच या आधीच लघुपटाच्या माध्यमातून पोहोचलेला आहेच, पण या निमित्तानं आज अनेक नगरकरांशी संवाद साधता येतोय, श्रोत्यांपर्यंत पोहोचता येतोय, कसं वाटतंय?
3: ही आनंदाची गोष्ट आहे मॅडम, कारण मी तुम्हाला परत तेच सांगतो ना, म्हणजे नगरकरांचा माझा परिचय एकदम पक्का आहे जुना, कारण आम्ही इतिहासावर काम करतो, महापालिकेत विरोधी पक्ष नेत होतो, परंतु हे माध्यम ह्या सगळ्या नागरिक समस्या सोडवण्यासाठी, इथले प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी वापरा असा माझा आग्रह आहे ना. म्हणजे चित्रपट निर्मिती हे काय कोणाच्या, म्हणजे मराठी सांगतो, हे काय कोणाच्या बापाचं नाही, तर जो माणसाच्या हातात मोबाईल आहे, ज्याच्या छातीत हृदय आहे, डोक्यात मेंदू आहे, त्या माणसाने नक्की वापरलं पाहिजे.
4: नक्कीच नक्कीच. आज सर तुम्ही रेडिओ सेंटरमध्ये आला आहात, रेडिओची आणि तुमची काही आठवण आहे का?
3: लई आहेत मॅडम आठवणी. म्हणजे एक आठवण अशी आहे की आमचे बाबा होते किरुपाराजी वाकडे, हे शेती करताना संध्याकाळी रेडिओ वापरायचे, आणि मला लहानपणी अशी सवय होती की रेडिओ आणला की ते खोलून पाहायचा, त्याच्यावरून मी आजोबांचा लईच मार खाल्लेला आहे. खरं तर रेडिओ मी आणला का उघडायचोच काही झालं तरी, आणि उघडून पाहायचो कसा येतो. त्याच्यामुळे मला त्या तांब्याच्या तारी, ती शिश्याची कांडी, ते माईक सगळे मला आता पण आहे तसं दिसतंय.
4: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही रेडिओ या माध्यमात आला आहात, त्यामुळे तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कुठलं गीत या निमित्तानं आज तुम्हाला इथे ऐकायचं असं
3: आता का? एक भारी गीत आहे मॅडम, मला तिचे गायक एक्झॅक्ट नाही सांगते ना, परंतु ते असं आहे, नमू छुपा के जिओ न सर झुका के जिओ, गमो का दौर भी आहे तो मुस्करा के जिओ, हे गाणं आपण श्रोत्यांना नक्की ऐकावलं पाहिजे.
4: नक्कीच. हेच गाणं का किंवा या गाण्यामध्ये काही आठवण आहे का?
3: हा ना, हे गाणं कॉन्फिडन्स देतं. म्हणजे आताचा काळ असं आहे की आपण पाहिलं सुसाईडचं प्रमाण मोठे, विद्यार्थ्यांपासून तर शेतकऱ्यांपासून तर उद्योजकापासून तर व्यापाऱ्यापर्यंत, लोकांनी ह्या प्रश्नांवर मात केली पाहिजे. आयुष्य हे आनंदात जगायची गोष्ट आहे, रडत जगायची गोष्टच नाही. त्यासाठी हे गाणं
4: नक्कीच हे खूप प्रेरणा देणारं, एनर्जी देणारं, आणि तुम्ही जसं सांगितलं की कॉन्फिडन्स देणारं गाणं जे आहे ते नक्कीच सर मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, खूप मनापासून आभार सर तुमचे.
3: थँक्यू, धन्यवाद.
2: श्रोते हो, दिंडी वे ऑफ लाईफ या निरीक्षणात्मक लघुपटाची राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे. या लघुपटाचे दिग्दर्शक डिरेक्टर भैरवनाथ वाकळे यांची मुलाखत आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये ऐकली. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे सज्जन।

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आठवडाभर तेच तेच रुटीन, तीच धावपळ आणि तोच कामाचा ताण, यामुळे कंटाळा आलाय का? अहो मग आता टेन्शन सोडा, कारण तुमचा संडे स्पेशल करायला येतोय एक खास शो. नवीन फिल्म्सची उत्सुकता, जुन्या आठवणींना उजाळा, 90s गप्पांपासून ते आजच्या जेन झीच्या भन्नाट ट्रेंड्स पर्यंत पडद्या मागच्या मजेशीर गोष्टी आणि इव्हनिंग स्नॅक्स सोबत चटपटीत चर्चा घेऊन तुमच्या वीकेंडचा मूड फ्रेश करायला धमाल मस्तीचा फुल पॅकेज घेऊन येतोय नवीन शो संडे वाईब्स. दर रविवारी सायंकाळी 4 आपल्या लाडक्या परीसोबत फक्त आणि फक्त रेडिओ नगर 9.4 FM वर.

मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मंडई दिलबंद गाणी हा आपला शो सुरू झाला आहे आणि आजच्या शोचा विषय आहे संवाद फेकीचा बेजोड सम्राट धडक बेधडक नाना. नगरकर हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाई मुळे यांनी.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मित्रांनो, प्रसिद्ध विचारवंत टॉलस्टॉयचा एक सुविचार आहे की माणसाचं मूल्यमापन करताना तो म्हणतो की सम पीपल्स आर बॉर्न ग्रेट, सम अचीव्ह ग्रेटनेस, अँड सम हॅव ग्रेटनेस थ्रस्ट अपॉन देम. म्हणजे काहींच्या रक्ताचे जेनेटिक्सच असे असतात की ते जन्मताच गुणांनी आणि विचारांनी थोर असतात, तर काही लोक आयुष्यामध्ये तपश्चर्या आणि कर्माच्या माध्यमातून तो थोरपणा प्रयत्नपूर्वक मिळवतात, तर काही लोक काहीच पात्रतेचे नसतानाही विशिष्ट घराण्यामध्ये जन्म घेतल्यामुळं किंवा तत्सम काही गोष्टींच्या प्रभावाखाली त्यांच्यावरती मोठेपणा हा लादलेला असतो आणि लोक त्यांना नेते मानतात. हे आजचं कलियुग, याचा आपण आज अनेक बाबतीत अनुभव घेतोच आहे, नाही का? तसं नाना पाटेकर हा एक कलंदर कलावंत, रक्तातच विद्रोह आणि कलाशक्ती घेऊन जन्माला आलेला. कुठल्याही कलाकाराच्या कुंडलीमध्ये संघर्ष, बदनामी, अवहेलना हे पापग्रह लपून बसलेले असतातच, तसे नानाच्याही कुंडलीत होतेच. 1978 पहिला गमन चित्रपट लोकांच्या लक्षातही राहिला नव्हता, त्याच्यातला नाना, अशी बेदखल छोटीशी भूमिका होती. परंतु निराशेच्या डोहात न जाता तब्बल 8 वर्ष वाट पाहून, तपश्चर्या करून अंकुश चित्रपटाद्वारे सगळीकडे दखल घ्यायला भाग पाडणारा नाना. मित्रांनो, मी अगोदर म्हटल्याप्रमाणे सम पीपल्स आर बॉर्न ग्रेट, तसं कुठलंही आकर्षक शरीरयष्टी, चेहरा, आकर्षक झकपक व्यक्तिमत्व वगैरे वगैरे, या ज्या गोष्टी एका चित्रपट अभिनेत्याला आज अतिशय गरजेच्या समजल्या जातात, मग त्याला इतर काही दुसरं काही आलं नाही तरी चालेल, अशा क्षेत्रामध्ये सिक्स पॅक शरीरयष्टी किंवा दिसण्याच्या बाबत कुठेच व्याख्येमध्ये बसत नसलेल्या नानानं निव्वळ संवाद कौशल्य, शब्दफेक, आवाजावरची हुकूमत आणि मुद्रा अभिनय, आक्रमक पण संयमी बॉडी लँग्वेज या भांडवलाच्या आधारावर भल्या भल्यांची सुट्टी करणं कसं शक्य होऊ शकतं हे याचं जिवंत उदाहरण घालून असावं.
2: एक हवालदार जिसकी 3 जवान बेटियां होती है शादी के लायक 1800 रुपए में क्या कर सकता है? क्राइम को रोकने के लिए उसके हाथ में क्या थमाते हैं? एक डंडा, AK-47 का वो सामना कैसे करेगा? सुबह जब वो ड्यूटी पर निकलता है घर से तो उसे यकीन नहीं होता कि शाम को वापस आएगा घर पे. वो ड्यूटी पर मर गया तो क्या कॉम्पेंसेशन देते हैं उसको, उसकी फैमिली को? 20,000, 25,000, 30,000. यश वो भी जीना चाहता है.
3: हाँ तो अपना घर भरने के लिए घुस खाएगा, बेईमानी करेगा, ईमान बेचेगा. साला फोर्स ज्वाइन करते हुए मालूम नहीं था कितनी तनख्वाह मिलती है.
4: जंगल का कानून है ये, गुंडों से बचना है तो पुलिस के पास जाओ, पुलिस से बचना है तो गुंडों के पास जाओ, दोनों से बचना है तो पॉलिटिशियन के पास जाओ, क्योंकि इनकी लगाम उसके हाथों में जब जैसे मौका हो वैसे हाथ हिला देता है.
2: तूने तो तीनों से दुश्मनी मोल ले ली है, एक भी घर खुला नहीं छोड़ा है.
3: अरे कौन से घर की बात कर रहा है तू? साले मेरे घर में मुझे मुर्दा बनाना चाहते है. कौन से घर की बात कर रहा है तू? गुंडों के या मेरे करप्ट कलीग्स के या ये पॉलिटिशियन के जो साले दिन दहाड़े खून पीते और डकार तक नहीं लेते?
2: तो सरता है यहाँ पर पैर पर कुल्हाड़ी मारकर दौड़ने के सपने देखता है. मार मार.
3: हाँ मैं मर जाऊंगा तो तेरा क्या जाएगा? तुझे ढोने वाला एक कंधा कम हो जाएगा और क्या होगा? लाखों मरता एक और. साला दुनियादारी के नाम पे मुझे बेईमानी सिखाता है, लॉयर बनता है. साला कानून पढ़ा है कि नकल करके पास हुआ? जा जाके पढ़ CPC सेक्शन नंबर 299 and 300, पढ़ जाके. राइट्स ऑफ प्राइवेट डिफेंस एक्सेप्शन नंबर 2 सेक्शन नंबर 300. मेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता. जा
2: तेरे उसूलों की
3: मैं जाना नहीं तो तुझे भी मार डालूंगा.
2: हाँ हाँ मार डाल, लेकिन पहले जाके साइन कर. टाइम नहीं है मेरे पास.
1: आज जड अंतकरणा नाही नानाला श्रद्धांजली वाहताना एक गोष्ट प्रकर्षाने आवर्जून अधोरेखित करून सांगावशी वाटते की नानाची लोकप्रियता त्याला प्रतिभावंत लेखकाकडून मिळालेल्या उत्कृष्ट संहिता लेखनातल्या शब्दांच्या जोरावर मिळाली खरी, कारण सामान्य माणसं रोजीरोटीच्या दुष्टचक्रामध्ये चाकोरीबद्ध अगदी घाण्याच्या बैलाप्रमाणे फिरणारी आजची माणसं त्यांच्या मनामध्ये सध्याच्या अराजकता माजलेल्या खिळखिळ्या अशा समाजव्यवस्थेबाबत कुकरच्या शिट्टीप्रमाणे दाबलेल्या दुबळ्या सामान्य माणसाचा हा जो संताप आहे ना, जेव्हा नानाच्या तोंडातून अंगार होऊन प्रतिक्रियाच्या रूपात प्रत्यक्ष पडद्यावर ऐकायला मिळायचा, त्यामुळं सामान्य माणसाला जणू माझ्याच तोंडचे शब्द तो बोलतोय की काय असा भास व्हायचा. आणि तो बिचारा दीन दुबळा रसिक बिचारा आभासी पडद्यामुळं खोटं खोटं का होईना सुखावून जायचा. ती नानाची कमाई होती. नानाचे सर्व डायलॉग काही दिवस आता सगळीकडं ऐकायला येतील आपल्याला, आणि काळाच्या ओघात पुन्हा त्याच तिकिटावर तोच खेळ हतबलपणे आपल्याला पाहावे लागतील. हे पण मित्रांनो तेवढंच खरं आहे. म्हणून आजच्या या विशेष कार्यक्रमामधून एक उपलब्धी व्हावी असं मनापासून वाटतं. ती अशी की नानांचे हे वेगवेगळ्या चित्रपटांमधले डायलॉग नुसते गंमत म्हणून किंवा वा वा छान छान असं म्हणून ऐकण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामधून व्यक्त झालेली भावना, वास्तवतेला चिरून जाणारा लेखकाने मांडलेला दुधारी विचार या पिढीनं जर या माध्यमातून प्रत्यक्ष अवलंबला नाही तर काही उपयोग नाही. अनुकरण जर करायचं झालं तर त्या विचारांचं आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचं झालं तर ठीक, नाहीतर आजकाल चित्रपटामध्ये ते हिरोच्या गॉगल लावायची स्टाईल, केस भादरण्याची स्टाईल, कपडे घालून अंग कसं उघडं टाकायचं त्याची छपरी स्टाईल, हातात वेगवेगळ्या रंगाचे कडे ब्रॅसलेट घालण्याची स्टाईल, अशा सडक छाप टपोरी गोष्टींचं अनुकरण केलं जातं. आणि असंच जर होणार असेल तर आभासी पडद्यावरचे नानासारख्या संवेदनशील कलाकाराचे हे सगळे चांगले प्रयत्नसुद्धा शेवटी या बाजारी आभासी दुनियेमध्ये हरवून जातील. सध्या देशभरामध्ये बिघडत चाललेली परिस्थिती, लोकांची अस्थिर अशी विचारधारा केवळ त्यामुळं स्फोटक होत चाललेली आहे. कारण पोलीस प्रशासन न्यायव्यवस्था सत्तेचं राजकारण समाजकारण या सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात सडल्या आहेत आणि किडल्या आहेत की त्यामुळं नानाचे हे डायलॉग फक्त मनोरंजन म्हणून ऐकलं जाऊ नये.
5: आपको किसने इन्फॉर्म किया?
6: वो गरीब है लेकिन खरीदा नहीं जा सकता.
5: कौन है वो? नाम क्या है?
6: नहीं बताऊंगा.
5: तो ये इन्फॉर्मेशन आपको ट्रांसफर कर देनी चाहिए थी. ना ये केस आपका है ना वो एरिया आपकी ज्यूरिसडिक्शन में आता है.
6: वो हर एरिया मेरी ज्यूरिसडिक्शन में आता है जहां क्राइम हो रहा है. मेरे एरिया के बाहर एक गुंडा एक औरत से बलात्कार कर रहा है तो मैं इसलिए चुप रहूं क्योंकि वो एरिया मेरा नहीं है.
7: मिस्टर लोहार, पुलिस वालों को अगर कुछ अधिकार दिए गए हैं तो साथ में नियम के कुछ बंधन भी. तुमने उन अधिकारों का गलत इस्तेमाल किया है. फिर वो लोग तो सरेंडर करने वाले थे, फिर भी तुमने उन पर गोली चलाई. शूट टू किल, दैट अमाउंट्स टू मर्डर.
6: उन गुंडों ने मेरे दो हवलदारों को मारा, वो मर्डर नहीं है. मर्डर करने वालों को मैंने मारा तो मर्डर हो गया.
7: आजकल एक और बाजी पाई जाती है, आदर्शबाजी, नशा है एक तरह.
5: मिस्टर यशवंत लोहार, जब तक आप अपना रवैया नहीं बदलते, खुद को नहीं बदलते, तब तक मैं आपको
6: न मैं बदलूंगा ना तो मेरा रवैया बदलेगा. अगर आपको बदलना है तो वो शपथ बदलिए जो कमीशन के वक्त दी जाती है. भारतीय संविधान के प्रति निष्ठावान रहूंगा, भारतीय गणतंत्र की रक्षा के लिए प्रयत्नशील रहूंगा, धर्म भाषा जात पात के नाम पर लोगों में वैमनस्य फैलने नहीं दूंगा. संविधान ने मुझे जो अधिकार दिए हैं उसका इस्तेमाल निष्पक्ष होकर ईमानदारी से करूंगा. बजाय इसके भारत मेरा देश है, बेईमानी मेरा जन्मसिद्ध अधिकार है, सभी भ्रष्टाचारी मेरे भाई बहन हैं, भारत के सभी गुंडे लुटेरे बलात्कारी हत्यारे मेरे रिश्तेदार हैं, उनकी सेवा उनकी समृद्धि मेरा परम धर्म है, जिंदगी भर मैं उनके प्रति निष्ठावान रहूंगा. इट शुड बी लाइक दिस, यू नो, इट शुड बी लाइक दिस, डोंट यू थिंक?
5: मिस्टर यशवंत लोहार, यू आर सस्पेंडेड टिल फर्दर नोटिस.
1: समाजात घडलेल्या आणि घडणाऱ्या अस्वस्थ करणाऱ्या घटनांमधून आजपर्यंत तसं पाहायला गेलं तर अनेकदा चित्रपट निर्मितीचे असे विषय जे कधी समाजसुधारक तर कधी स्फोटक तर कधी डोळ्यात अंजन घालणारे असे विषय हाताळले गेलेले आहेत. पडद्यावर घडणारे काही प्रसंग प्रत्यक्षामध्ये घडण्यासाठी थोडे अशक्य जरी असले तरी असं व्हावं असं सामान्य जनतेला नेहमी वाटत असतं. ते प्रत्यक्षात कधी घडत नाहीत म्हणून निदान ते पडद्यावर घडताना तरी थोडंसं समाधान मिळतं. देशप्रेम वगैरे शब्द तर आता नाही का, फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पुरतेच मर्यादित राहिले आहेत. नानाचे काही डायलॉग त्यामुळं जास्तीत जास्त लोकांच्या हृदयावर राज्य करून गेले. सत्ता ही माणसाला आंधळी शक्ती तरी देते किंवा डोळस शंढपणा तरी देते.
8: आ गए मेरी मौत का तमाशा देखने, अब मुझे लटका देंगे, जुबान ऐसी बार आएगी, आंखें बार आएगी, थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर ये मेरा भाई मुझे नीचे उतार देगा, फिर आप चर्चा करते घर चले जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. तुम्हारी ये नामर्दानगी, बुजदिली एक दिन इस देश की मौत का तमाशा इसी खामोशी से देखेगी. कुछ नहीं कहना मुझे तुम्हें, कुछ नहीं, तुम्हारी जिंदगी में कोई फर्क पड़ने वाला नहीं. अंधेरे में रहने की आदत पड़ी है तुमको, गुलामी करने की आदत पड़ी है. पहले राजा महाराजाओं की गुलामी की, फिर अंग्रेजों की, अब चंद गद्दार नेताओं की और गुंडों की. धर्म के नाम पर ये तुम्हें बहकाते हैं, तुम एक दूसरे के गले काट रहे हो. काटो, काटो. ऊपर वाला भी ऊपर से देखता होगा तो उसे शर्म आती होगी, सोचता होगा मैंने सबसे खूबसूरत चीज बनाई थी, इंसान. इंसान नीचे देखा तो सब कीड़े बन गए. कीड़े कीड़े रेंगते रहो, रेंगते रहो, सड़ते रहो और मरो. आए और गए, खेल खत्म. क्यों जिए मालूम नहीं, क्यों मरे मालूम नहीं. कलम वाली भाई क्रांति लाना चाहती थी, कलम के जोर पर काले वर्तमान को खत्म करना चाहती थी. कौन समझा उसकी बात को. सब साले मुर्दे जिंदा लाशें, किसे जगाती वो. मैं जाग गया, कुछ अच्छा काम करके जा रहा हूं, सुकून है. लेकिन ध्यान में रखना, तुम्हारी ये खामोशी कल तुम्हारे बच्चों के लिए रोना बन जाएगी. ये कानून वाले वर्दी वाले नेता, इन्होंने अपना ईमान बेच दिया. एक दूसरे को जलाते वक्त तुम्हारा ईमान कहां गया था, भाड़ में. ये पिस्सू जैसा हमारा पड़ोसी मुल्क आने वाले कल में शायद अपने आप को दुनिया के नक्शे पर देख नहीं पाएगा. एक बात भूल रहा है, उनके घर में जो रोटी बनती है ना, उसका आटा भी विदेशी चक्की से पीस के आता है. साले अपने खुद के देश में सुई नहीं बना सकते और हमारे देश को तोड़ने का सपना देखते हैं. वो ये सपना देख सकते हैं क्योंकि उन्हें मालूम है ये मुर्दों का देश है. वतन के लिए किसी को कोई हमदर्दी नहीं है. इसे तोड़ना बिल्कुल आसान है. मैं हिंदू, मैं मुसलमान, मैं सिख, मैं फलाना, मैं ढिमका.
1: नानाचं यश म्हणजे समकालीन परिस्थितीवरचं त्याचं बेधडक असं वक्तव्य. कधी देशातल्या अस्थिर परिस्थितीचं भीषण वास्तव त्यांनी मांडलं. याबाबत एक शायर म्हणतो की लष्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. इस दौर के फरियादी जाए तो जाए कहां आखिर, ये कानून भी तुम्हारा है, दरबार भी तुम्हारा है. मित्रांनो, तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात एकच आशेचा किरण राहिला होता, तो म्हणजे न्यायालय. पण सध्या तर न्यायव्यवस्थेकडून क्वचितच न्याय मिळताना दिसतो, नाही का. म्हणून बॉलिवूडने सुद्धा त्याला अंधा कानून असं समर्पक नाव दिलं असावं. जेव्हा न्यायव्यवस्था सुद्धा विश्वास ठेवण्यालायक राहत नाही ना, तेव्हा तुमचं आमचं जगणं निश्चितच अतिशय अस्थिर आणि धोकादायक अशा पातळीवर येऊन पोहोचतं. पण मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधणार. आम्ही पांढरपेशी हतबल घरात पलंगावर बसल्या बसल्या बायकोनं केलेलं बेचव असे पोहेचे घास कसे बसे घशाखाली उतरवताना फक्त आंतरराष्ट्रीय गप्पा मारत असतो. अशावेळी पडद्यावरून का होईना नाना मदतीला येतो.
9: सर, पिछले 43 वर्षों में हमने देश की सीमा पर सिर्फ 3 लड़ाइयां लड़ी और इन 3 लड़ाइयों में वक्त लगा था 3 महीने, सिर्फ 3 महीने. बाकी के 42 साल और 9 महीनों को हम पीस टाइम कहते रहे, शांतिकाल. क्या इसे हम शांतिकाल कह सकते हैं सर? हमें आर्मी में सिखाया जाता है सीमा को दुश्मन से बचाना, देश के लिए मर जाना. हमारे कुछ कर्तव्य है, मैंने उन्हीं का पालन किया है. मरने की कोई जायज वजह तो होनी चाहिए, हमारे लिए वजह है देश. लेकिन देश का मतलब क्या है? सड़कें, इमारतें, खेत खलियान, नदियां, पहाड़, बस इतना है. और लोग, वो कहां है, किसे बचाए हम? सीमा पर तो हमें मालूम है गोली किस पर चलानी, यहां जिधर भी देखो दुश्मन ही दुश्मन है और दुश्मन फिर दुश्मन है। फर्क सिर्फ इतना है, एक सीमा के उस पार, एक सीमा के इस पार। और इस पार का दुश्मन कहीं ज्यादा खतरनाक है सर, जो देश को दीमक की तरह चाटता जा रहा है, खोखला बनाता जा रहा है। फिर इस दुश्मन से लड़ना हमारा कर्तव्य नहीं है, हमारा हक नहीं है। और हक के लिए लड़ना कभी गलत नहीं हो सकता। मैंने कोई गलत काम नहीं किया, मैं फौजी हूं। सोल्जर नेवर क्विट स्टिल इज डेड, यह हमारा मूल मंत्र है। अगर लड़ाई के मैदान बदल जाते हैं उसमें मैं क्या कर सकता हूं? मैं समझता हूं आर्मी ट्रेनिंग हर एक के लिए कंपलसरी होनी चाहिए, कम से कम जिंदगी का एक साल देश के लिए देना चाहिए, देना होगा। मुफ्त में मिली हुई आजादी की वजह से देश को बहुत सस्ता समझ रहे आज के लोग।
10: मेजर चौहान के दिमाग पर समाज की बुराइयों ने गहरा असर डाला है, जिससे वो अपनी भूमिका भूल गए और दूसरों की जिम्मेदारियां अपनी समझकर समाज को सुधारने की गलती की। ये काम हमारे नेताओं और शासकीय डिपार्टमेंट का है, ना कि आर्मी का। कोर्ट का फैसला है, जब तक मेजर चौहान के दिमाग से बाहरी बुरे असरात बिल्कुल धुल नहीं जाते, मेजर चौहान को सेक्रेटरीज की देखरेख में रहना होगा। इस दौरान इनकी सैलरी और सीनियरिटी पर कोई असर नहीं पड़ेगा।
9: कहते हैं मेरी दिमागी हालत ठीक नहीं, फांसी दिया होता। Am I insane, sir?
11: Come on, चाओ। क्यों फिक्र करते हो? अब तो सब ठीक हो गया।
1: देशातले युवक सध्या ज्या पद्धतीने भरकटलेले आहेत ना, त्यांना इतर प्रगत आधुनिक देशांसारखं शिस्तबद्ध देशप्रेमाचे धडे देणारं आर्मी ट्रेनिंग खरोखरच त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये अनिवार्य करणं गरजेचं आहे, असा विचार नानाच्या डायलॉगमधून प्रकर्षाने एका चित्रपटामध्ये जाणवला। वास्तविक अशा चित्रपटांमधून दिलेले गेलेले जे संदेश असतात ते मनोरंजनापुरते न मर्यादित राहता संबंधित यंत्रणेनं सुद्धा त्यातून काहीतरी दखल घेतली, त्याचा जर धडा घेतला तर मला वाटतं चित्रपटांचा हेतु साध्य होईल।
12: अदालत से इस केस के बारे में कुछ कहने की इजाजत चाहता हूं।
13: इजाजत है।
12: थैंक यू सर। योर ऑनर, इंसाफ के इस मंदिर में आपको न्याय करते हुए कई साल हुए होंगे और इन सालों में आपके सामने रेप और मर्डर्स के अनगिनत केसेस भी आए होंगे। क्या उन अनगिनत केसों में आपके सामने कोई ऐसा केस आया है जहां कत्ल और बलात्कार करने वाले ने जिसके ऊपर बलात्कार किया है उसे खुद अस्पताल पहुंचाया हो?
14: यह तो अभी तक सुना नहीं कभी। सही कह रहा है, पिछला कुछ गड़बड़ जरूर है।
13: ऑर्डर ऑर्डर। इंस्पेक्टर वागले, मुझसे सवाल करने की बजाय आप इस केस में रोशनी डालिए।
12: वही कोशिश कर रहा हूं सर। अदालत सरकारी वकील की जिन दलीलों को मद्देनजर रखते हुए इन लड़कों की जमानत नामंजूर कर रही है, मैं उन्हीं दलीलों के बारे में कुछ कहने की इजाजत चाहूंगा।
13: इजाजत है।
12: सरकारी वकील का कहना यह है कि अनीता चौधरी की लाश के पास संजय चौहान का पर्स मिला। हो सकता है बेहोश राधा टंडेल को उठाते वक्त वो पर्स वहां गिर गया हो। अब इनका कहना यह है कि राधा टंडेल ने इन लड़कों के खिलाफ बयान दिया है। यह भी तो हो सकता है कि वो बयान उसे किसी के दबाव में आकर दिया हो। जिस डॉक्टर ने बलात्कार की रिपोर्ट बनाई वो भी खरीदा गया हो।
13: आपकी इन दलीलों से अदालत अपना फैसला नहीं बदल सकती।
12: ये फैसला आप जबरदस्ती इन पर लाद रहे हो।
13: इंस्पेक्टर बागले, अगर मैं चाहूं तो अदालत की तौहीन के जुर्म में मैं तुम्हें अभी टर्मिनेट कर सकता हूं।
12: कोई परवाह नहीं है मुझे इस बात की। मेरा तो विश्वास उठ गया इस कानून से। कौन सा कानून, कैसा कानून? ये कानून तो चंद मुजरिमों की रखेल बन बैठा है। इसलिए लोग अदालत का दरवाजा खटखटाने के बजाय गुंडों की चौखट चूमते हैं।
13: टेक हिम आउट ऑफ द कोर्ट।
12: अगर जिंदगी में किसी से रिश्वत ना ली हो तो ही मुझे हाथ लगाना। इन्हें गिने भुक्कड़ लोगों की वजह से यह अदालत शतरंज की बिसात बन गई है, जहां कोई भी आकर कानून से खेल सकता है। लेकिन इन खिलाड़ियों को अगर मैंने सच्चा कानून नहीं सिखाया तो मेरा नाम भी शिवाजीराव वागले नहीं।
1: समाज कारण आणि राजकारण यामधला फरक सुद्धा सूक्ष्म पद्धतीने न समजल्यामुळे सध्याच्या देश हाकणाऱ्या गाव पातळीपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या तंबाखू छाप कारभाऱ्यांची अवस्था तर एकमेकांशी द्वेष करणाऱ्या सासूसुनांपेक्षाही खालच्या पातळीवर पोहोचलेली आज आपण पाहतो आहोत। याला चांगले अपवाद आहेतच कदाचित। चांगल्याला चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती कोणामध्येच राहिलेली दिसत नाही, उलट चांगल्यामध्ये वाईट काय काय शोधता येतं आणि ते शोधलेलं वाईट मोठं करून कसं सांगता येईल याची जीवघेणी चढाओढ माणसाचं खाजगी आयुष्यात संपुष्टात आणते जणू काय आजकाल, नाही का? स्वतःच्या घरात सोडून जो तो दुसऱ्याच्या जीवनात डोकं लावताना दिसतोय, त्याबाबत नानांचे हे डायलॉग अशा गावाच्या भानगडी करत फिरणाऱ्या सडक छाप निरुद्योगी लोकांच्या तोंडावर चपराक मारून जातात. एक शायर म्हणतो की सूरज अभी डूबा नहीं, जरासी शाम तो होने दो, मैं खुद लौट जाऊंगा, मुझे जरा नाकाम तो होने दो, मुझे बदनाम करने के बहाने क्यों ढूंढता है रे जमाने, अरे मैं खुद बदनाम हो जाऊंगा, जरा मेरा नाम तो होने दो. जग रहाटीप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं वर्चस्व आणि महत्त्व एखाद्या क्षेत्रामध्ये वाढत चाललं ना, म्हणजे त्याला तेवढेच दुश्मन पैदा होतात. ते नानाच्या बाबतीतही झालं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही उलथापालथ घडलेली असेलही कदाचित, ती सगळ्यांच्याच आयुष्यात घडते. किसकी छुप जाती है किसकी छप जाती है, ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची एक कहानी असेल कदाचित, ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य होतं. त्याविषयी बोलण्याचाच काय, परंतु विचार करण्याचा अधिकार इतर कोणालाही नाही. पण त्यांचं वैवाहिक जीवन आणि त्यांचे इतरांशी असलेले संबंध याविषयी नानांच्या अंगात असलेले जे अप्रतिम गुण होते ते गुण झाकून त्याविषयी बदनामी करण्याचे कुटील असे प्रयत्नसुद्धा काही लोकांकडून केले गेले. पण नानाने नाना तसा बेधडक आणि अतिशय कठोर बोलणारा माणूस. नानाने या डायलॉगमधून अशा सडक्या गाव कारभाऱ्यांना सडेतोड असं उत्तर दिलं असावं कदाचित.
15: तुम कुछ भी बोलो और मुझे कुछ ना लगे, मजाक उडाते रहोगे, मेरी अपनी एक स्पेस है ना, मैं भी ह्यूमन बीइंग हूं ना, मुझे भी कुछ लगता है ना. अब मुझे रिश्ते से डर लगता है, उसका मैं क्या करूं. डर इस बात का नहीं कि आने वाली लड़की मुझे सुख देगी नहीं देगी, डर इस बात का है कि मैं उसे सुख दे पाऊंगा कि नहीं. साशंक हूं मैं उसके लिए. अब मैं हूं ऐसा, उसका क्या करूं, उसका मजाक उड़ाओगे. इट्स नॉट राइट इजंट इट. मेरा अपना एक इलाका है, वहां मत आओ यार. हर जगह अपना नाक वहां डालोगे, ये क्या है ये क्या है, मत करो यार. तुमने दो शादियां की, पहली बीवी क्यों भागी दूसरी क्यों भागी, ये कैसे हुआ, वो पूछा कभी नहीं पूछा. तेरा एक अपना है दर्द का बोझ है ना कोना, उस कोने में जाने का मुझे अधिकार नहीं है. आई कैन अंडरस्टैंड दैट बिकॉज यू आर माई फ्रेंड, आई मस्ट अंडरस्टैंड दैट. नहीं है नहीं बनता रिश्ता, उसको क्या करूं मैं यार. इतना सफर मैं अकेले तय किया, अब थोड़े चंद कुछ कदम बाकी है, उसमें क्या है, उसका मजाक उड़ाओगे. मेरे कान में एक मधुरा नाम की एक आवाज है, उस आवाज को मैंने एक आकार दिया है, धुंधला है, उसकी प्रतिमा मुझे नजर नहीं आती, लेकिन वो है. अब उसको ऐसे खुरेद के निकालोगे निकालोगे, निकाल दिया, चलो अब ये दूसरी है, जाओ इसको मिल के आओ, इसको मिल के आओ, इसको ऐसे कैसे चलेगा यार. निकालोगे तो दर्द होगा ना, खून निकलेगा, वो दर्द बांट सकोगे. चल भाई लो ये 100 ग्राम तुम ले लो, 100 ग्राम तुम ले लो, 100 ग्राम तुम ले लो, ऐसा होगा क्या, नहीं होता है ना ऐसे. वो मेरा अपना दर्द है भाई, वो मेरा अपना ही रहेगा, ऐसा नहीं होता भाई, ऐसा नहीं होता. साला कितनी बार ऐसे हुआ, आई वॉन्टेड टू क्राई फ्रंट ऑफ यू, तेरे कंधे पे रोना चाहता था साले, लेकिन मैं नहीं रोया क्योंकि मुझे लगा तू मजाक उड़ाएगा. अकेले में भी मैं नहीं रोता, आई डोंट बिलीव इन इट, क्योंकि डर लगता है मुझे, साला कोई कहीं से देख लेगा, मैं नहीं रहूंगा. सी दिस इज व्हाट आई एम, मैं कमजोर हूं. कैन यू अंडरस्टैंड, बी माय फ्रेंड, कम ऑन.
1: आपल्या न्यायालयात चालणारे खटले प्रत्यक्षात कसे चालतात ते बहुसंख्य लोकांना माहीत आहे, नाही का? पण पडद्यावर ते ज्या पद्धतीने सादर केले जातात ते प्रत्यक्षात पण तसेच चालावेत असं सामान्यांना मनापासून वाटत असतं. सामान्यांना चित्रपटामधले हे माध्यम का आवडतं माहीत आहे? एक हिरो एका ठोशात 4-4 जणांना लोळवतो आणि प्रत्यक्षात ते अशक्य असतं. आपण तर घरातल्या एखाद्या छोट्या मुलाला देखील नीट दरडावू शकत नाही. मग आपल्याला ते भावतं की अरे एक हिरो चार जणांना लोळवू शकतो. असं हे चित्रपट माध्यम खूप प्रभावी ठरतं. मग अशा न्यायालयातल्या ज्या खटल्यांचं रूप दाखवलं जातं प्रत्यक्ष पडद्यावर, तर प्रत्यक्षात पण तसंच चालावं असं सामान्यांना मनापासून वाटत असतं. वकील किंवा पोलीस हे प्रशासन न्यायाधीशासमोर शक्यतो नमतीच भूमिका घेत असताना आपण नेहमी पाहतो, पण नानाने ती परंपरा पण मोडीत काढली.
16: बहुत हो गई हमदर्दी, मंत्री साहब ये भाषण बंद कर दीजिए. कुछ ही दिनों के बाद आप ही के डिपार्टमेंट के लोग जमीन का घर खाली करवाने जाएंगे ना, तब मैं पूछूंगा आपको हमदर्दी के बारे में.
17: बागले, कंट्रोल योरसेल्फ.
16: जब तक हमारे डिपार्टमेंट के गद्दार और खादी के कपड़े के पीछे छिपे हुए दरिंदा जिंदा रहेंगे ना, ये चिताएं ऐसी ही जलती रहेगी एक के बाद एक. कुछ चंद सिक्के मिलेंगे भाभी को सरकार की तरफ से भविष्य के लिए.
17: बागले, स्टॉप इट.
18: बोलने दो इसे. ठीक ही तो कह रहा है, लेकिन मैं वचन देता हूं कि डीआईजी रुद्र प्रताप की कुर्बानी व्यर्थ नहीं जाएगी. मैंने दिल्ली में केंद्र सरकार से बात कर ली है. इनकी हत्या की तुरंत ही न्यायिक जांच होगी.
16: आज तक कौन सी कमेटी ने सही जांच करके मुजरिम को सजा दी है? यह आपकी कमेटी समिति की जांच की फाइलें होती है ना, ये ढुलमुल सरकार बदलते ही गुम हो जाती है.
19: न्यायिक जांच करेगी दिल्ली, अंधी और वैरी दिल्ली.
16: ये दिल्ली बस मुंह है इसलिए पटर पटर करती रहती है. ये करना है, ये होना चाहिए, हमें दिखाना है. बस दिल को तसल्ली देने के लिए अच्छा लफ्ज है दिल्ली.
17: इंस्पेक्टर वागले, मैं तुम्हें सस्पेंड करता हूँ.
16: बस सस्पेंड होते होते मैं थक गया हूँ, निकाल दो मुझे नौकरी से. सच्चे पुलिस की या तो मौत होती है या तो सस्पेंड किया जाता है. इस वर्दी ने मेरे हाथ काटे वरना एक एक गले चीर देता मैं.
1: मागच्या काही दिवसात मित्रांनो, डीजे बंदी आणि त्याच्यासारखे अनेक समाजाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवणारे बंदी असलेले कान फाडू आवाजाचे प्रदूषित प्रकार याविषयी आपण बरीच उलट सुलट अशी चर्चा ऐकली. रात्री 12-12 वाजता रस्त्यावर वाढदिवस साजरा करायची घाणेरडी प्रथा या बिंडोक पिढीने सुरू केली हे आपण पाहतोच आहोत. एका चित्रपटामध्ये रात्री बेरात्री मोठे लाऊडस्पीकर लावून फटाके उडवून वाढदिवस साजरे करणाऱ्या त्याच्या शेजाऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या कानात गोळीबार करणारा नाना सगळ्यांना भावला, कारण प्रत्येकाला ते रात्रीचे कर्णकर्कश आवाज ऐकल्यानंतर खरं म्हणजे तसंच करावंसं वाटतं, पण प्रत्यक्षात करू शकत नाही ना. अशाच वेगवेगळ्या प्रसंगाची दुखणारी समाजाची नस नानाने पकडलेली त्याच्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती.
20: क्यों भाई इतना शोर क्यों मचा रहे हो? किस बात के लिए खुश हो इतने? अगर खुश हो तो खुश रहो, ढिंडोरा क्यों पीट रहे हो?
21: अरे साहब, मैंने आपको इनवाइट भी किया था कि आज मेरी वाइफ का बर्थडे है.
20: तो कौन सा तीर मारा? ऐसा कौन सा एहसान किया दुनिया पर पैदा होकर? और तुम्हारा क्या कॉन्ट्रीब्यूशन है इसमें? आवाज कर रहे हैं, परेशान कर रहे हैं, लोगों की नींद हराम कर रहे हैं. Come on, party's over. Go to sleep now.
22: Please.
20: Go to sleep. Behave like a grown-up child.
22: Please, Kanchali.
20: Don't disturb again. Thank you. Good night.
1: या सगळ्या गोष्टींचा पलीकडे जर आपण विचार केला ना मित्रांनो, तर प्रत्येक माणसाचं स्वतःचं असं खाजगी भावविश्व असतं, स्वतःची विचार प्रणाली असते, स्वतःची खाजगी स्पेस असते. वागण्या बोलण्याच्या बाबतीत काही आपणच गुंफलेल्या काही नात्यागोत्यांच्या जंजाळामध्ये लिखित किंवा अलिखित नियमांचा तुरुंग, अदृश्य असा तुरुंग आपण स्वतःभोवती निर्माण केलेला असतो. पण माणसाला स्वतःमध्ये डोकावून पाहायला वेळच नाही ना. त्या स्क्रीनमध्ये आणि स्क्रीनच्या माध्यमातून इतरांमध्ये डोकावून पाहायला आपल्यापाशी भरपूर वेळ आहे. अशा वेळी पूर्वीच्या काळांची नाटकं ज्यामध्ये सलग 5-5 मिनिटाची स्वगत होती, आजच्या पिढीला तर स्वगत या शब्दाचा अर्थही कदाचित समजायचा नाही, हेच मोठं दुर्दैव आहे. स्वगत म्हणजे 2-2 पानांचे संवाद, त्याच्या भाव आशयासह तोंडपाठ करणं आणि प्रत्येक वेळी रंगमंचावर तितक्याच प्रभावीपणे सादर करणं हे येरा गाभाळ्याचं काम नसतं मित्रांनो. काही संवेदनशील आणि बुद्धिजीवी रसिक अशा संवाद लेखनाच्या लेखकाचे आणि सादर करणाऱ्या प्रतिभावंत अशा नानांसारख्या कलाकाराचं मूल्य समजू शकतात. हा स्वतःशी स्वतः केलेला संवाद शेवटी या नटसम्राटाने त्याच्या खास शैलीमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगून आयुष्याचं उघडं नागडं कटू असं सत्य विश्लेषित केलं आहे.
0: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहास लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चारडोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्याने कुणाच्या पायावर डोका आदळायचं रे? कुणाच्या?
3: बाबा बाबा बरा आहेस ना तू?
0: तुम्ही अपनात तुम्ही गठीत करतो
3: बाबा.
4: आहे
23: म्हातारा नाही, खूप मोठा मिळत आहे.
1: हरिवंश राय यांच्या ओळींनुसार नाना एक स्वच्छंदी बेफिकीर आणि कलंदर आयुष्य जगला आणि गेला असं न म्हणता कलेच्या सद्गुणांवर अमर झाला असंच म्हणावं लागेल. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी भरी पड़ी है दर्दों जख्मों से, तो वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो है हरेक को मौत से एक दिन, तब तक तो हर लम्हा शान से जीना सीख लो. असंच सांगून नानाने अलविदा म्हटलं. नानांचे हे सगळे डायलॉग निव्वळ मनोरंजन म्हणून न ऐकता, जर त्यामधला गर्भित अर्थ परिणामांची चिंता न करता समाजातल्या प्रत्येक घटकानं आणि विशेष करून आजच्या भरकटलेल्या तरुण पिढीने आणि न्यायालय पोलीस प्रशासन यांनी प्रत्यक्ष कृतीत जर उतरवला ना, तर तीच नानाला खरी श्रद्धांजली ठरेल. गुड बाय दोस्तों.
24: नगरकर आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमाचा विषय होता संवाद फेकीचा बेजोड सम्राट धडक बेधडक नाना, आणि हा कार्यक्रम सादर केला ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक निवेदक संगीत समीक्षक सुहास भाईमुळे यांनी. आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी दिलबंद गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: मग माझ्यासारखा संगीतकार?
1: बाई मुळीच नाही.
0: मग तो भिल्लवडीच्या नाक्यावरचा कारकुनच होणार, कारकुनच होणार.

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: कैसी कहो नमस्कार स्नेहालय संचलित रेडियो नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं. आज आपण ऐकणार आहोत स्त्री भ्रूण हत्या, लैंगिक अत्याचार, हिंसाचार यासारख्या अनेक प्रश्नांच्या मुळाशी हात घालत त्याविरोधात जनमत तयार करणाऱ्या पत्रकार, लेखिका, गीतकार आणि फिल्ममेकर स्वाती चक्रवर्ती भटकळ यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या पाहुणे आहेत चाकोरी बाहेरच्या फिल्ममेकर, पत्रकार, लेखिका आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या स्वाती चक्रवर्ती भटकळ. स्वातीताईंचं रुबरू रोशनी नावाचं डॉक्युमेंटरी वजा तुम्ही एक सादरीकरण नेटफ्लिक्सवर पाहिलं असेल. अनेक सामाजिक विषयांवर त्या सध्या काम करतात आहेत आणि टेलिव्हिजनवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या आमिर खान यांच्या सत्यमय जयतेच्या निमित्तानं नगरशी त्यांचा ऋणानुबंध जोडला गेला. सत्यमय जयतेचं फील्ड रिसर्च बेसिक हा जो सगळा तपशील आहे सत्यमय जयतेचा, ज्याला आपण आत्मा म्हणूयात, तो स्वातीताईंनी अनेक ठिकाणी फिरून गोळा केलेला आहे आणि या मालिकेने अनेकांचे डोळे उघडलेले आहेत, अनेक प्रश्नांना हात घातलेला आहे. स्वातीताई, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. मला उत्सुकता आहे तुमच्या या सगळ्या, म्हणजे पत्रकार म्हणून, लेखिका म्हणून, तुम्ही गाणी पण लिहिलेली आहेत, चित्रपटासाठी तुम्ही काम करता आहात, या सगळ्यांची सुरुवात कशी झाली?
2: सर्वप्रथम भूषणजी खूप खूप धन्यवाद, पुन्हा आपण चर्चा करतोय हो. आणि खूप वर्ष जरी उलटली तरी असं वाटत नाही कधी की मी फार स्नेहालयापासून दूर आहे. स्नेहालयाला आणि रेडिओ नगर 90.4 FM येऊन मला असं माहेरी आल्यासारखं वाटतं.
1: नक्कीच.
2: तर या जर्नीची सुरुवात ऍक्च्युली मी कॉलेजमध्ये असताना मला असं म्हणावं लागेल की सामाजिक विषयांशी जरा माझा संबंध आला. तो काळ होता 1980s. मी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्स शिकत होते आणि त्या काळात आमच्या कॉलेजमध्ये एक व्यक्ती आले, लॅन्सी फर्नांडिस त्यांचं नाव आहे. तो साल होता 1984 आणि त्या काळात अनेक गोष्टी घडत होत्या आजूबाजूला, पण त्याची जाणीव तशी नव्हती. कारण आपण असं करिअरवर फोकस, माझा मोठा भाऊ तोही अभ्यासात चांगला होता, त्याने इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन करून तो आता पुढे शिकत होता आणि घरच्यांची इच्छा होती की तू आता MBA करायला पाहिजे. तर मीही त्या ट्रॅकवर होते खरं सांगायचं तर. पण लॅन्सी सर जेव्हा आले कॉलेजला मध्ये आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की शिक्षण घ्यायचं असेल तर कॉलेजच्या बाहेर पडा आणि समाजात फिरा आणि पहा की नेमकं काय चाललं आहे. आणि त्यांनी सुरुवातीला आम्हाला काही जे मुंबईतच जे ज्याला आपण झोपडपट्टी म्हणतो तिथे ज्या छोट्या छोट्या लोक चळवळ चालू आहेत, संघटना आहेत, जिथे लोक लहान लहान गोष्टींसाठी की प्यायला पाणी पाहिजे त्याच्यासाठी लढा, कचरा आपल्याकडे गोळा होतो आहे पण कोणी उचलून घेऊन जात नाही BMC, त्याच्यासाठी लढा, राशन जे आपलं हक्काचं आहे ते मिळवण्यासाठी लढा, या अशा
1: मुंबईचे असे अनेक प्रश्न आहेत की रोज लाखो लोक त्याच्याशी झुंजत असतात आणि त्यातच अनेकांचं आयुष्य जात असतं.
2: आणि एक मध्यवर्गीय परिवारात असून कदाचित या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर फार येत नाही हो. पण कॉलेजमध्ये असतानाच मला या गोष्टींशी ओळख झाली आणि नंतर नंतरच्या काळात मी असं ठरवलं पुढे की ग्रॅज्युएशन संपल्यानंतर मी काय MBA करणार नाही आहे. आणि मग त्या काळात खूप रायट्स झाले हो. अनेक कम्युनल रायट झाले आणि मुंबई पेटलं होतं आणि मुंबईच्या आजूबाजूला भिवंडी वगैरे हे शहर आहेत ते पेटलं होतं आणि तिथे जाऊन मग आम्हाला थोडंसं रिलीफ वर्क करायची संधी मिळाली, त्याचा अनुभव मिळाला आम्हाला आणि मार्गदर्शन करणारे मिळाले आणि नंतर नंतर हळूहळू मला कळू लागलं की देर इज मच मोर टू लाईफ दॅन अ करिअर.
1: बरोबर.
2: आणि तिथून सुरुवात झाली.
1: मग तुम्ही लिहायला लागलात, नेमकं काय तुम्ही करत होता त्या काळी सुरुवातीला?
2: तर ऍज अ स्टुडंट तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही पोस्टर बनवाल, तुम्ही इतर स्टुडंट्सला गोळा कराल, तुम्ही काही रिलीफचं काम कराल, पैसे गोळा कराल, घरोघरी जाऊन चादरी कपडे तुम्ही गोळा करून त्या राईट एरियाजमध्ये जाल. हे असंच चाललं होतं. आणि छोटे छोटे पत्रक, त्यानंतर लोकांच्या छोट्या मुलाखती घेऊन बुकलेट्स करणे किंवा पोस्टरवरती त्यांच्या अशा छोट्या छोट्या कहाण्या लिहिणे, हेच काम होतं. लोकांपर्यंत, इतर स्टुडंट्सपर्यंत आपण कसं पोचवायचं. अँड वी फॉर्म समथिंग कॉल्ड स्टुडंट्स फ्रंट अगेन्स्ट कम्युनलिझम. आणि एक छोटा आमचं एक छोटेखानी पोस्टर एक्झिबिशन होतं. आणि त्यात सत्यजित तो माझा क्लासमेट होता, आता नंतर नवरा झाला काही वर्ष. आणि आता आय वुड से की हम एक जीवन के जीवन में एक साथ चल रहे हैं अभी भी हम लोग.
1: अरे वा.
2: खूप वर्ष झाली. तर आम्ही एकत्र असं कॉलेजला फिरत होतो लोक आणि इतर स्टुडंट्सला असं मोबिलाईज करायचं प्रयत्न. त्यात छोट्या गाणी मी लिहायची डेफिनेटली, आणि छोटे छोटे स्ट्रीट प्लेज, मग त्याच्यात काहीतरी लिहायचं. आणि वाचनाची आवड मला खूपच होती अगोदरपासून.
1: हे सगळं सुरू असताना त्याला फिल्मचं जे परिमाण लाभलं, कारण आपण आपल्या पातळीवर स्थानिक जिथे जिथे आपण काम करतो तिथे अनेक कार्यकर्ते काम करत असतात, पण एकदा फिल्मवर ते आलं की त्याला खूप मोठं असं एक व्यापक असं स्वरूप येतं आणि ती गोष्ट आणखीन प्रभावी होते. सत्यमेव जयतेनं हे दाखवून दिलं आणि हा मला वाटतं आपल्या भारतीय या सगळ्या टेलिव्हिजनसाठी एक मैलाचा दगड ठरला की एक मालिका काय करू शकते, किती बदल लोकांच्या मध्ये आणू शकते हे या मालिकेने दाखवून दिलं. आमिर खान यांना जेवढं क्रेडिट आहे तेवढं तुम्हा दोघांना, सत्यजित आणि तुम्ही, त्यासाठी जेवढी मेहनत घेतली ही खरंच फार महत्वाची होती. याची सुरुवात कशी झाली, सत्यमेव जयतेचं मनात बीज कसं रोवलं गेलं?
2: मला असं वाटतं की याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा मला माझ्या घरच्यांनी सांगितलं की तू जर MBA करणार नाहीस किंवा तुझ्या पुढच्या शिक्षणाला आम्ही सपोर्ट करणार नाही.
1: बर.
2: आणि मला करायचं होतं MSW. आणि मग मी विचार केला ठीक आहे पुढचं शिक्षण करायचं आहे तर मला नोकरी करायला पाहिजे. तर मी TYBA मध्ये होते तेव्हा. मग मी माझ्या एका सिनियरला सांगितलं की अरे तू नोकरी करतोस, मला पण एक जॉब दे ना कुठेतरी. तर त्यांनी मला एका न्यूजपेपर ऑफिसमध्ये ऍज अ ट्रेनी रिपोर्टर असं जॉब लावून दिला.
1: अरे वा, म्हणजे मुंबईतच तुम्ही पत्रकारिता सुरू केली?
2: पत्रकारिता सुरू केली. आणि ते कहते ना खून चकना, ते पत्रकारितेचं जे मला जो मला चस्का बसला. आणि त्यानंतर मी ते सोडलंच नाही आणि साईड बाय साईड मी जॉब करत होते, शिकत होते. मम्मी तीन वर्षात मी लॉ कम्प्लीट केला. मी नाईट कॉलेजला जात होते, सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉला, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कॉलेज आपण मानतो, तर तिथे मी शिकत होते. आणि पत्रकारितेची मला जाम आवड होती, तो तिथून सुरुवात झाली. आणि नंतरच्या काळात खूप वर्षानंतर जेव्हा सत्यजित आणि आमिर मित्र आहेत आणि आम्ही सामाजिक काम, म्हणजे सत्यजित आणि मी आम्ही सतत होतो त्याच्यात जोडलेला सामाजिक कामात. आणि आमिर जरी नट झाला आणि मोठा हिरो झाला, स्टार झाला, पण तरी आम्ही सतत भेटत असू आणि वी ऑलवेज न्यू व्हॉट इज गोईंग ऑन इन इच अदर्स लाईव्स. आणि तो आम्हाला सपोर्टही करायचा. तर त्याला काहीतरी सामाजिक विषयांवर करायचं होतं फिल्मच्या माध्यमातून, TVच्या माध्यमातून. तर मग त्यांनी सत्यजितला सांगितलं की दिस मस्ट बी अराउंड 2010 की मला काय ते मला TVवर ऑफर येत आहेत की तुम्ही टीव्हीवर काहीतरी करा, पण मला TVमध्ये तसं काही करायचं नाही आहे, एंटरटेनमेंट वगैरे. मला सामाजिक विषयांवर शो करायचा आहे, तर तू माझ्या बरोबर करशील का काहीतरी. आणि बाय देन सत्यजित ऑलरेडी लॉ सोडून ह्याच्यात फिल्म लाईन मध्ये गेले होते. मी तरी माझं वेगळा चालू होता सगळा. मी एज्युकेशनच्या फील्डमध्ये लहान मुलांची पुस्तकं लिहित होती, वेगवेगळ्या तऱ्हेचं काम मी करत होते, ई लर्निंग मी करत होते. आणि मग सत्यजित नीडेड टू फॉर्म अ स्मॉल टीम. तर मग त्यांनी मला विचारलं की आम्हाला काहीतरी बेस रिसर्च करायचं आहे स्वाती, तर 3 महिन्याचा प्रश्न आहे, बघूया करूया. कोणता TV शो तर बनणार नाहीये, पण आपण ऍटलिस्ट आपला बेस रिसर्च करूया. आय नीड अ टीम आय कॅन ट्रस्ट. तर मग तो टीम छोटासा मी बनवला. आणि त्याच्यात मी ज्यांचा उल्लेख केला मगाशी, लॅन्सी सर, ते होते. आणि सत्यजित आणि आमचे एक कलीग आहेत आणि मित्र आहेत सुरेश भाटिया, ते होते आणि मी आणि एक दोन जण. आणि मग आम्ही असं ठरवलं की वी विल टेक 3 मंथ्स ऑफ टाइम आणि महत्वाचे काही जे विषय आहेत भारतातले त्या विषयांवर आपण जाऊन फील्ड रिसर्च करायचं की आपल्याला काय सापडतं आहे त्यात.
1: बरोबर.
2: तर कोणी हेल्थवर घेतला टॉपिक, आणखीन काय काय टॉपिक्स होते. तर मला टॉपिक जो मिळाला तो होता स्त्री भ्रूण हत्येचा फिमेल फिटिसाइड. आणि मला का निवडलं गेलं त्याच्यासाठी, कारण फक्त मी आई होते त्या सबंध ग्रुपमध्ये. आय वॉज द ओनली मदर, सो दॅट वॉज द क्रायटेरियन. आणि मला खरं म्हणजे टेलिव्हिजनमध्ये इंटरेस्टही नव्हता, आवड नव्हती आणि मी कधी कॅमेरा हातात सुद्धा घेतला नव्हता. तर थोडंफार मी कॅमेरा कसा धरायचं वगैरे असं लोक हसायचे मला पण हो. आणि पण काय झालं की जेव्हा मी ग्राउंडवर्क करू लागले ना तेव्हा मला सगळं माझा जर्नलिझमचा पास्ट
1: हो,
2: मला असं वाटलं की अरे हे तर मला माहिती आहे, माहीत आहे. सेकंडली सामाजिक विषयांशी
1: जोडलं गेलेलं असतं
2: बरोबर, तेव्हा त्याचंही मला वाटलं अच्छा ये भी मुझे मालूम है आणि लाईक मला काहीतरी माहिती आहे ह्याचं, ह्यातलं मी मॅनेज करू शकेन. आणि मला स्त्रियांना भेटायचं होतं, मला आईंना भेटायचं होतं, महिलांना भेटायचं होतं, त्यामुळे कम्फर्ट होता मला खूप. आणि जसजसं मी पुढे जात गेले आणि मी महिलांना भेटू लागले आणि मी आई असण्याचं मला तो आमचा जोडण्याचा पॉईंट होता की कधी आम्ही भेटतो, कुठेही मी जाऊन महिलांना भेटायचे, देवळांमध्ये, महिला मंडळांमध्ये, मार्केटमध्ये. तुम्ही म्हणाल तिथे की इथे महिला गोळा होत आहेत, आपण जाऊन त्यांना भेटायचं, त्यांच्याबरोबर बोलायचं. आणि हळूहळू थ्रू ऑल दीज कॉन्व्हर्सेशन्स एक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं की जे रिसर्चमध्ये आम्हाला कधी दिसलं नव्हतं. तुम्ही जर पेपर रिसर्च पाहाल की पुस्तकांमध्ये किंवा न्यूजपेपर्समध्ये रिपोर्ट्समध्ये काय लिहिलेलं गेलं आहे स्त्री भ्रूण हत्येबद्दल, तर तुम्हाला आकडे भेटतात, सो मेनी मिलियन मिसिंग, सो मेनी मिलियन डेड. परंतु ज्या महिलांवर हे सगळं घडतं आहे की ज्यांना मोस्ट ऑफ द टाइम जबरदस्ती मल्टिपल अबॉर्शन्स करून घ्यावे लागतात किंवा स्वेच्छा म्हणतो आपण, पण ते किती मेंटल प्रेशर खाली, तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, व्हॉट इज देअर स्टोरी, त्यांची कहाणी काय आहे, हे कुठेही आपल्याला सापडलं होतं. आणि ते मला सापडू लागलं कारण आम्ही भेटायचो, मग ते आम्हाला मला विचारायचे हा अच्छा आपको कितने बच्चे हैं, वो दो बच्चे हैं, बडी बेटी है, हा बेटी है मेरी, अच्छा और दुसरं. आणि मग ऑलवेज त्या दुसऱ्याला प्रश्नाला एक थोडं हेजिटेशन होतं त्यांचं, घाबरून विचारतात अच्छा मोठी मुलगी आहे मग दुसरा
1: पुन्हा मुलगीच
2: पुन्हा काय आहे, दे वुड बी अ फिअर इन आस्किंग दॅट क्वेश्चन. पण त्या या कॉन्व्हर्सेशन मधनं मला एक असं चित्र दिसू लागलं आणि हळूहळू लाईक 40-45 दिवस मी सतत फिरले कॅमेरा घेऊन, एक दोन जणांची टीम घेऊन भारतभर.
1: अरे वा, कुठे कुठे जाऊन आला तुम्ही?
2: मी राजस्थानमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, केरला आला.
1: मला वाटतं राजस्थानमध्येही या प्रश्नाची तीव्रता खूप मोठी होती, म्हणजे कशा प्रकारे त्या मुलींना मारलं जातं याच्या कहाण्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या वाचल्या होत्या. अक्षरशः थरकाप उडावा अशी ते प्रकार सगळे सुरू होते. आणि श्रीमंत घरात पण, म्हणजे अगदीच तळागाळातला समाज असं नाही तर अगदी वरच्या सुशिक्षित वर्गात देखील हे प्रकार घडताना दिसतात.
2: अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. गुजरातमध्ये मला एक महिला भेटले, अतिश्रीमंत घरातले, बिझनेस घरातले, घराण्यातले, आणि त्यांना 2 मुली का 3 मुली झालेल्या. आणि त्यानंतर नवरा बोलला नाही मला मुलगा पाहिजेच पाहिजे, तर 13 अबॉर्शन केले त्यांनी.
1: अरे बापरे,
2: 13 सेक्स सिलेक्शन आणि अबॉर्शन्स केले आणि त्यानंतर तिला शक्य होत नव्हतं. मग नवरा म्हणाला की माझ्या मोठ्या भावाला 2 मुलं आहेत, तर त्यांनी मुलगे मॅन्युफॅक्चर म्हणजे प्रोड्यूस केले आहेत, तर तू माझ्या मोठ्या भावाबरोबर संबंध ठेव,
1: अरे बापरे,
2: म्हणजे तुला मुलगा होईल. तेव्हा मग शी डिसाइडेड दॅट आता बस झालं, शी वॉक्ड आउट ऑफ द मॅरेज. ती कॅमेरावर यायला तयार नव्हती, पण तिने तिचं सांगितलं. गुजरातमध्ये अगदी आय एम अहमदाबादच्या शेजारी ती महिला भेटली, जी शेवटी आमच्या शोवर आली, गुजरातमधली अमिषा याग्निक म्हणून. आणि तिच्यावर किती किती जबरदस्ती झाली आणि किती वेळा तिचं अबॉर्शन केलं गेलं. नंतर मध्य प्रदेशमध्ये जिथे आपण म्हणतो की तिथे इनफॅक्ट रस्त्यावर एमपीच्या त्या एरियामध्ये मोरेना एरियामध्ये बंदूकधारी लोक असं वाण्याच्या दुकानावर दिसतात. तर त्या एरियामध्ये ह्या महिलेने काय हिमतीने दोन मुलींना जन्म दिला आणि तिच्या नवऱ्याने तिचा तोंड चावून नाक चावून तिला पनिश केलं. हा, टू पनिश हर. तर कुठे कुठे बंगालमध्ये मी फिरले, महाराष्ट्रात मी फिरले, पंजाब आणि सगळीकडे या अशा कहाण्या मला मिळाल्या.
1: सगळीकडे प्रश्न आहेच एक, असं कुठलं राज्य किंवा कुठला समाज नाही की ज्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या होत नाहीत.
2: राजस्थानमध्ये आदिवासी समाजात मला सापडलं की
1: त्यांच्याकडे नाहीये,
2: त्यांच्याकडे नाहीये, निदान तेव्हा तरी नव्हतं.
1: आणि महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे तुम्ही भेट दिली, स्नेहालयात कधी आलात?
2: तर मी शोधत होते की बापरे, अंधकार चित्र तर सगळीकडे दिसतंय की अंधार आहे, पण कुठेतरी काहीतरी चांगलं आहे का, इज देअर सम होप? आणि त्याच्या शोधात ना मला लॅन्सी सरांना ऍक्च्युली एका मराठी वर्तमानपत्रात एक छोटासा एवढूसा लाईक यु नो 3 इंचाचं एक
1: सिंगल कॉलम, आपण
2: सिंगल कॉलम, हा छोटंसं एक न्यूज रिपोर्ट.
1: बरोबर.
2: आणि त्याच्यात एक संस्थेचं नाव होतं स्नेहालय. तर मी वाचलं ते आणि मी म्हटलं की ऑनलाईन शोधते, पण ऑनलाईन काही विशेष मला सापडलं नाही, पण मला पत्ता सापडला. आणि मग मी इथे जस्ट फोन केला की मी एक रिसर्चर आहे आणि मला यायचंय भेटायला तुम्हाला. आणि मग मी आले इथे नगरला आणि पहिल्यांदा या हीच जागा आहे जिथे
1: स्नेहांकूरचं पहिल्यांदा
2: हो. तर मी आले आणि पहिली गोष्ट मला जी दिसली बाहेर की एक पाळणा, आणि इट इज अ व्हेरी हार्ट ब्रेकिंग विज्युअल. आणि नंतर मग मी आत शिरले आणि भिंतींवर असे पोस्टर्स लावलेले होते, डस्टबिन मध्ये सापडलेली मुलं, मंदिराच्या आवारात अबँडन केलेली मुलं, ज्या मुलांचं रेस्क्यू झालेलं आहे अशा मुलांचे ची अवस्था. आणि मला असं वाटलं की फायनली मला कुठेतरी हे सापडत आहे की ऑन ग्राउंड कोणीतरी काम करतंय या विषयावर, की जे अबँडन मुली आहेत त्यांना तुम्ही घेऊन येतायत, त्यांना तुम्ही पुनर्जीवन द्यायचा प्रयत्न करताय. आणि मग इथे येऊन मग प्राजक्ता आणि गिरीश भेटले आणि तुमची टीम भेटली, अजय वाबळे होते तिथे आणि रेडिओ स्टेशन पण होता आणि चर्चा झाली. नंतर ते म्हणाले की चला तुम्ही आमच्या बरोबर, आज आम्ही काही इथे काही परिवार आहेत त्यांचा सन्मान करायचा, मला सत्कार करायचा आहे. तर मी विचारलं कशाबद्दल, तर चला म्हणाले. तर आम्ही गेलो आणि तिथे मला कळलं की यांना दुसरी का तिसरी मुलगी झाली आहे आणि त्या परिवारांचा सत्कार होत आहे. आणि मी आश्चर्यचकित झाले. आणि त्यानंतर इतकं साधं होतं सगळं, पण इतकं प्रेमळ होतं. ते
1: मुलीच्या जन्माचं स्वागत सोहळ्यांनी करायचं, अनुमानी सगळ्यांनी तो,
2: आणि त्या पेरेंट्सला त्यांचा सत्कार करायचा की तुम्ही मुलीला जन्माला आणला, तुम्ही यु नो तिला भ्रूण हत्या तुम्ही केली नाही तिची. आणि मग माझ्या हस्ते पण काही असे तुम्हाला गिरीशची सवय माहिती आहे ना, मग त्यांनी म्हणजे हा आता आमच्याकडे इथे स्वातीताई आले आहेत, त्या रिसर्चर आहेत मुंबईवरनं आले आहेत, आणि आता त्यांच्या हस्ते आम्ही देऊया. आणि असं सगळं मला त्या काय 5 का 6 तासातच ना मी न कळत स्नेहालय परिवारची एक सदस्य झाली.
1: स्वातीताई, तुम्ही खूप खोलात जाऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवली. नेमकं काय कारण असतील की कशामुळे आपल्याकडे स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत असतील, आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये म्हणजे सत्यमेव जयतेच्या नंतरचा काळ आपण बघितला, तर किती प्रमाणात याला आपण आळा घालू शकलो, किती प्रमाणात ते कमी करू शकलो?
2: कारण तर अनेक आहेत. स्त्री भ्रूण हत्येचे आर्थिक कारण आहेत आणि सामाजिक रूढी परंपरा आहेत. डावरी हा एक मोठा प्रश्न आहे. मुलींना काय म्हणूया, जमिनीत किंवा प्रॉपर्टीमध्ये
1: हिस्सा
2: जमिनीचं वाटप नाही करायचं आहे, हाही एक मोठा भाग आहे. काही ठिकाणी असंही असतं की मुली असुरक्षित असतात, तर त्या असुरक्षिततेतनं त्यांना वाचवणं इतकं कठीण होतं की तिला जन्माला न आणणं हे परवडतं पेरेंट्सला. असे अनेक आणि मग की वंशज पाहिजे आणि त्याच्यानंतर यु नो आम्ही मेल्यानंतर आमच्या ह्याला
1: तिला
2: अग्निकोण देणार वगैरे वगैरे. तर या अशा कारणांमुळे आणि अनेकही इतरही असतील कारण स्त्री भ्रूणहत्या होत आहे. ह्याची सुरुवात काय म्हणूया झाली आय थिंक एक कॅटलिस्ट म्हणतो ना आपण कोणत्याही गोष्टीला. तर मुलगी इन्फॅन्टिसाइड अगोदरही होत होतं की जन्माला आल्यानंतर मुलीला मारणं पण ते जरा कठीण आहे. जन्माला आलेल्या एका जीवाला आणि तुमच्याच मुलाला मुलीला तुमच्याच हाताने मारणं इमोशनली कठीण आहे, फिजिकली पण कठीण आहे आणि तिसरी गोष्ट ते क्रिमिनल पण आहे आणि एक ओपन क्राईम आहे, एक उघड क्राईम आहे. तर हे सगळं कठीण होतं पण ज्यावेळी सोनोग्राफीच्या माध्यमातनं सेक्स सिलेक्शनचा एक दार उघडला गेला आणि सेक्स सिलेक्शन नंतर अबॉर्शन करणं हे लिगली अवेलेबल अँड एनकरेज्ड
1: आणि गुपचूप होत होत.
2: सुरुवातीला तर गुपचूपही नव्हतं. सुरुवातीला ऍक्च्युली सुरुवातीच्या काळात हे अॅम्निओसेंटेसिस जी टेक्नॉलॉजी होती ती आणली गेली आणि ऍक्च्युली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये त्यांनी अॅम्निओसेंटेसिस करून आणि त्याच्यातनं सेक्स सिलेक्शन करता येतं आणि काही फिटसेस तिथल्या तिथे त्यांनी फिमेल फिटसेस अबॉर्ट केले हॉस्पिटलमध्ये आणि त्याबद्दल पेपरही लिहिला गेला एक की या टेक्नॉलॉजीमुळे जे मेल इन द परसूट ऑफ द मेल चाइल्ड the unwanted females that are born those unwanted the number of unwanted female children can be reduced.
1: अरे
2: तर हे चक्क एक पब्लिश्ड पेपर.
1: बरोबर.
2: तर डॉक्टर सुद्धा त्याला पाहण्याचं दृष्टिकोन काय होता आणि सायन्स आय एम नॉट ट्राईंग टू ब्लेम एनीबडी पण मी सांगते की सामाजिक एक परिस्थिती आहे की लोकांना मुलगा पाहिजे, सन प्रेफरन्स आहे पण कितीही मुलगा झाला नाही तरी किती मुली झाले तरी तुम्ही थांबत नाही, तुम्हाला मुलगा पाहिजेच पाहिजे. मग सरकारला वाटतं अरे आपल्याला पॉप्युलेशन कंट्रोल पाहिजे पण मुलगा झाल्याशिवाय एवढ्या मुली होणारच, पॉप्युलेशन कंट्रोल होणार नाही. मग तुम्हाला कसं करता येईल पॉप्युलेशन कंट्रोल आणि लोकांचं सन प्रेफरन्स पण तुम्ही असं अबाधित ठेवू शकता? तर टेक्नॉलॉजीच्या मार्फत आणि सुरुवातीला हे झालं पण नंतरच्या काळात जेव्हा काय म्हणतो सोनोग्राफी मशीन झाले आणि हे सगळं अक्षरशः छोट्या छोट्या क्लिनिक
1: गल्ली गल्ली बोळामध्ये सोनोग्राफी केंद्र सुरू झाली होती
2: तेव्हा मग लॉ आणला गेला. पण बाय देन कसं म्हणतात ना की यू आर लॉकिंग द स्टेबल डोर आफ्टर द हॉर्स हॅज बोल्टेड, तर तो प्रकार होता आणि तोपर्यंत इट हॅड स्प्रेड एव्हरीवेअर. दुकानं अशी मशरूम झाली होती. नंतर त्याला कंट्रोल करणं खूप कठीण होतं. आता मला माहित नाही आकडे काय आहेत कारण आपल्या समोर आकडेच नाही आहेत. अजून एक आपल्याला सेन्ससची गरज आहे आणि तो सेन्सस झालेला नाही आहे आपला भारताचा. तेव्हा सेन्ससचे डेटा येईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल.
1: पण तुम्हाला प्रतिक्रिया तर मिळाल्या असतील जेव्हा सत्यमेव जयते चालू होतं किंवा नंतरच्या काळात देखील, असा कुठला आठवणीचा क्षण आहे की तुमचे डोळे पाणवलेले आहेत ते ऐकून सगळी हकीकत?
2: भूषणजी आठवणी तर खूप आहेत आणि प्रतिक्रिया तर प्रत्येक एपिसोडवर आले आम्हाला. पण मी म्हणेन की जो चाइल्ड सेक्शुअल अब्यूजचा जो एपिसोड होता, मुलांचं जे लैंगिक शोषण होतं, त्या एपिसोडवर जेवढी प्रतिक्रिया आली कदाचित दॅट वॉज अ रेकॉर्ड प्रतिक्रिया. म्हणजे लाखोंच्या संख्येने लोकांनी आम्हाला पत्र लिहिले आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड पासून लोकांनी आम्हाला पत्र लिहिले. आम्ही एक छोटासा वर्कशॉप केला होता त्याच्यावर मुलांना शिकवायला, गुड टच बॅड टच, आणि त्याचे क्लिप्स आय थिंक हजारोंच्या संख्येने क्लिप्स करून लोकांनी त्याचा वापर केला शाळांमध्ये वगैरे. एक पाकिस्तानमधनं एका बाईने आम्हाला पत्र लिहिलं की तुमचा एपिसोड पाहिला आणि अत्यंत गरजेचा आहे एपिसोड, फक्त माझी एक सूचना आहे की तुम्ही तुमच्या त्या गुड टच बॅड टच वर्कशॉपमध्ये तुम्ही बॉडी पार्ट्समध्ये तुम्ही जे सांगितलं आहे की प्रायव्हेट पार्ट्सचं तुम्ही उल्लेख केला आहे पण तुम्ही तोंडाचा उल्लेख केला नाही म्हणजे माउथचं, कारण ओरल सेक्शुअल अब्यूज होतो आणि माझ्या बाबतीत खूप प्रचंड प्रमाणात ओरल सेक्शुअल अब्यूज झाला माझ्या लहानपणी, आणि त्यामुळे मला इतका दम्याचा त्रास निर्माण झालाय जो पूर्णपणे सायकोसोमॅटिक आहे. तर दर महिन्याला मी हॉस्पिटलाइज असते, मला श्वास घेता येत नाही, आणि डॉक्टर म्हणतात की माझ्या फुफ्फुसांना काहीही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला माहिती आहे
1: मनावर तो
2: माझ्यावर काय परिणाम झाला आणि कशामुळे. आणि आय विश की तुम्ही हाही जर घातला असता. आणि आय कुडंट ऍक्च्युली स्लीप फॉर सम डेज, मला इतकं ते हे झालं. आणि नंतर आम्ही ठरवलं की ओके, जेवढे रेस्पॉन्सेस आले होते या विषयावर आम्ही त्यांना थोडासा एडिट करून आम्ही एक पुस्तक काढूया, पुस्तिका काढूया. आणि नंतर आम्ही मग एक कंपायलेशन काढलं, त्याचं नाव आहे चुप्पी तोडो. छोटासा कंपायलेशन आहे, साधा पीडीएफ आहे, पण त्याच्यात आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया, माझ्या बाबत असं झालं, मी लहानपण माझ्या सोबत लहानपणी असं झालं, तुमचा शो ऐकून मला असं वाटलं अच्छा माझीच कहाणी कोणीतरी सांगत आहे, 25 वर्षानंतर मी जाऊन माझ्या अब्युजरला कन्फ्रंट केलं आहे, आज कधीही कोणालाही न सांगितलेली गोष्ट मी आज माझ्या आई वडिलांना जाऊन सांगितलं आहे. तर अशा गोष्टी
1: कितीतरी अशी कोंडलेली दारं मोकळी झाली असती, अनेकांना ते मोकळं होणं देखील आयुष्यामध्ये फार महत्वाचं असतं. तुमचा पुढचा टप्पा होता तो म्हणजे तुम्ही रुबरू रोशनी स्वतः दिग्दर्शित केलेली एक डॉक्युमेंटरी जी नेटफ्लिक्सवर आता अवेलेबल आहे. साधारण 2016 पासून तुम्ही मला वाटतं या नव्या मालिकेसाठी प्रयत्नशील होता. सत्यमेव जयते करतानाच हे कुठे कुठे तुम्हाला मनात होतं की असं काहीतरी आपण पुढचा प्रोजेक्ट म्हणून हा घ्यायचा?
2: खरं म्हणजे नाही, सत्यमेव जयते करताना इतर कोणत्याही विषयाबद्दल विचार करणं शक्य नव्हतं, कारण मन शरीर इमोशन या सगळ्या इतक्या भरलेल्या होत्या सत्यमेव जयतेने, तिथे जागा नव्हती. आणि मी सत्यमेव जयते करेपर्यंत माझ्या मुलीच्या जन्मापासून आणि नंतर सत्यमेव जयते सुरुवात करण्यापर्यंत आणि मध्ये माझा मुलगाही झाला, मी आई म्हणून माझी जी जबाबदारी होती ते निभावताना मी पार्ट टाइम आणि प्रोजेक्ट बेसिसवर काम करू लागले आणि अनेक वर्ष मी तसं काम करत होते. सत्यमेव जयते वॉज द फर्स्ट वन आफ्टर दॅट, की जवळजवळ 15-1 वर्षाच्या गॅप नंतर मी फुल टाइम काम करू लागले आणि आय वॉज कम्प्लिटली कन्झ्युम्ड बाय इट. ते संपल्यानंतर टीमने मूल्यमापन केले की आपण का शो केला, 3 सीझन आपण केले, आणि आपल्याला टीव्ही शो करायचं होतं म्हणून आपण केला का, आपल्याला काहीतरी बदल घडवायचं होतं, आणि ऑब्व्हियसली वी वॉन्टेड सम सोशल चेंज, पण बदल घडलं की नाही तुम्ही जसं म्हणालात की याचं मूल्यमापन म्हणजे ह्याचं मेजरमेंट कसं करायचं. आणि मग आम्हाला असं दिसू लागलं की टेलिव्हिजन हॅज अ सर्टन मेथड, पहिल्या आठवड्यात 1 एपिसोड येणार, पुढच्या आठवड्यात दुसरा यायलाच पाहिजे, आणि मग तिसरा आणि मग चौथा, आणि मग जो दुसरा येतो तो पहिल्याला खाऊन टाकतो, तिसरा येतो तो दुसऱ्याला खाऊन टाकतो, अँड दॅट इज द नियम ऑफ टेलिव्हिजन. तर आम्ही मग विचार केला की अशा तऱ्हेने बदल घडू म्हणजे शक्य आहे, कुठेतरी घडतं, पण काही ठिकाणी नाही घडत, म्हणजे तुम्ही नुसतं सीड्स घेतले, बियाणं घेतली आणि अशीच टाकली वाऱ्यावर,
1: काही उगवतील काही तसेच वाया जातील.
2: बरोबर. मग आम्ही विचार केला की नाही, मग आपण एक विषय घ्यायचा आणि त्याच्यावर आपण सर्वांगीण काम करायचं. पण तोपर्यंत काय झालं होतं ना, मला असं वाटत होतं की व्हायलन्सचं प्रमाण आपल्या पूर्ण जगात इतकं वाढलं होतं, टेरर काउंटर टेरर, कधी आर्मीचा टेरर तर कधी टेररिस्टचा टेरर, कधी वॉर, कधी रिलिजनच्या नावाने, कधी कोणत्याही नावाने. आणि मला असं वाटत होतं की तू 1000 वर्षापूर्वी हे केलं म्हणून आज मी हे करणार, अरे आज तू हे केलंस म्हणून उद्या मी हे करणार. सो एक सायकल ऑफ व्हायलन्स ज्याला म्हणतो ना, ते कधीही न संपणारं सायकल ऑफ व्हायलन्स मला दिसत होतं आणि मला माझ्या अंतरात्मेत एक होपलेसनेस फार वाटत होतं की आपण काहीही केलं तरी ह्या गोष्टीत फरक पडत नाही. आणि आपण कितीही काम केलं, का फिल्म बनवली, का काहीही केलं, शो केला, तरी आपण फंडामेंटली या सायकल ऑफ व्हायलन्सचं कसं तोडायचं, मी शोधत होते ह्याला उत्तर. आणि अचानक एक दिवशी मला एका न्यूजपेपर आर्टिकलमध्ये तो उत्तर सापडलं. छोटंसं आर्टिकल होतं की पंजाबमध्ये रणजित सिंग गिल म्हणून एक होते आणि तर मी जे मी तेव्हा वाचलं आणि मला वाटलं बापरे हे जर खरं आहे तर मला याबद्दल फिल्म बनवायची आहे. आणि तोपर्यंत काय झालेलं की सत्यमेव जयते करता करता मला एक लक्षात आलं होतं की ऑडिओ व्हिज्युअल मीडियम स्पेशली डॉक्युमेंटरी ह्याला एक पॉवर आहे, एक वेगळ्या तऱ्हेचा पॉवर आहे जे कदाचित प्रिंट मीडियमला नाही आहे.
1: मर्यादा
2: आहे
1: प्रिंटवर. बरोबर.
2: तर मग मी ठरवलं आणि मी सत्यजितलाही म्हटलं की मी काय पुढे टीम बरोबर काम करणार नाही, मला एक डॉक्युमेंटरी बनवायची आणि दिस इज द थॉट. आणि पैसे असले नसले काहीही फरक पडत नाही, आपण छोटा कॅमेरा घ्यायचा, लोकांकडनं फेवर घ्यायचे, मित्रांना मैत्रिणींना सांगायचं की बाबा या मदत करा, शूट करा, हे करा ते करा, पण मी हे करणार आहे. आणि मग मी जाऊन असं रिसर्च सुरू केलं आणि लोकांना जाऊन भेटू लागले आणि मग मला सापडले की अनेक अशा कहाण्या आहेत जिथे लोकांनी समोरच्या माणसाला माफ केलंय खून नंतर, की मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटलं की अच्छा, मी ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होते ऍक्च्युली मला तो सापडलेला आहे की जर आपल्याला हा सायकल ऑफ व्हायलन्स संपवायचं असेल तर एकच उत्तर आहे, माफ
1: कर
2: आणि प्रेम, माफी आणि प्रेम. तर म्हणून मग मी रुबरू रोशनी ची सुरुवात केली आणि नंतर मग लवकरच आमिर लक्षात आलं की अच्छा स्वाती पाणी फाउंडेशन आणि मग पाणी फाउंडेशनची स्थापना झाली आणि मग आमिरला कळलं की अरे स्वाती पाणी फाउंडेशन जॉईन करत नाहीये. मग त्यांनी विचारलं तू एवढं का महत्वाचं करतेस की तू पाणी फाउंडेशन जॉईन नाही करणार. मग त्याला सांगितलं की आमिर मला अशी फिल्म बनवायची आणि मी ऑलरेडी या लोकांना जाऊन भेटून आली आहे आणि मी छोट्या कॅमेरावर त्यांच्याबरोबर बोलणं केलं आहे आणि आय वॉन्ट टू मेक इट. आणि मग मी जेव्हा त्याला सांगितलं तो मला म्हणाला की खूप वर्षापासून मला माफीवर एक फिल्म बनवण्याची इच्छा आहे.
1: अरे वा, बरोबर.
2: आणि तू ज्या कहाण्या मला सांगते आहेस मला इतकं टच करून गेले आहेत की मला प्रोड्यूस करण्याची इच्छा आहे तुझी डॉक्युमेंटरी. आणि मग काय पुढे, मग काय विचारायला नको. एक अतिशय चांगला भक्कम आणि सेन्सिटिव्ह प्रोड्युसर, सपोर्टिव्ह प्रोड्युसर मला भेटला.
1: आणि मला वाटतं किरण राव पण त्या प्रोजेक्ट मध्ये,
2: किरण राव आणि मी तेच सांगणार होते. आणि किरण राव बरोबर तिच्या बरोबर खूप क्रिएटिव्ह डिस्कशन्स आम्ही केले आणि इनफॅक्ट तिने तिची स्वतःची खोली मला दिली की तू इथे एडिट कर, तू इथे बसून एडिट कर, कुठे जाऊ नकोस, खटपट करू नकोस. आणि ती मला नेहमी भेटायची आणि आम्ही डिस्कशन करायचो आणि कसं शूट करायचं आहे काय, कारण मी इंडिपेंडेंटली फॉर द फर्स्ट टाइम एक फिल्म बनवत होते आणि तिने ऑलरेडी बनवलेलं धोबी घाट आणि तिला एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे खूप मला तिचा सपोर्ट त्या संबंध जर्नीत मला मिळाला.
1: स्वाती, खरं म्हणजे डॉक्युमेंटरी आणि बाकीच्या मसाला फिल्म किंवा फीचर फिल्म आपण ज्याला म्हणतो, तर लोकांचा ओढा हा जास्त कल्पनारंजनामध्ये असतो, त्यांना आणखीन काहीतरी लार्जर दॅन द लाईफ बघायला आवडतं. तुम्ही त्यातूनही मेसेज देऊ शकता, म्हणजे सोशल त्या फिल्ममधूनही मिळत असतो, तर तुम्हाला डॉक्युमेंटरी हाच फॉर्मॅट का निवडावा असा वाटला, त्याच्यावर एक चांगली आणखीन थोडीशी रंजक फिल्म आपण बनवू शकलो असतो असं नाही वाटलं?
2: मला कोणत्याही फॉर्मशी असा प्रेम नाही आहे. म्हणजे आज मला जर वाटलं की लिखाणातनं एक गोष्ट जास्त इफेक्टिव्हली आपण पोचवू शकू,
1: बर
2: मी लिखाणाचा वापर करणार.
1: ओके.
2: मला जर वाटलं की दिस स्टोरी इज बेस्ट टोल्ड थ्रू डॉक्युमेंटरी, मी डॉक्युमेंटरीचा वापर करणार. आणि जर एखादी गोष्ट असं वाटलं की नाही फिक्शन फिल्म मधनं खूप सुंदर मांडता येईल, जास्त इफेक्टिव्हली मांडता येईल, तर वाय नॉट. किंवा रेडिओवरनं जास्त मांडता येईल तर वाय नॉट.
1: बरोबर. त्या विषयाला न्याय कसा मिळू शकेल,
2: मला असं वाटतं या दॅट इज द मेन थिंग. तुम्ही खूप सुंदर शब्द वापरला हा न्याय, विषयाला न्याय करणं हे महत्वाचं आहे आणि फॉर्म इज व्हेरी सेकंडरी ऍक्च्युली.
1: स्वतीती, तुम्ही आता स्नेहालयच्या बांगलादेश मधल्या सद्भावना सायकल यात्रेच्या कार्यक्रमात पण होतात, बांगलादेशात पण ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली, कसा होता तिथला रिस्पॉन्स, अनुभव काय होता?
2: तर मी अत्यंत कृतज्ञ आहे की स्नेहालय, थँक्स टू स्नेहालय मी बांगलादेशला पोचले. आणि मी गांधीजींच्या कर्मभूमीत पोहोचले, दुसऱ्या कर्मभूमीत आणि नोआखाली, हिस्टॉरिक प्लेस.
1: आणि माफीशी जास्त संबंध गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी इतका
2: अगदी
1: अन्य कुठल्या व्यक्तीचा.
2: अगदी बरोबर. आणि एक बंगाली असून बांगलादेश बद्दल आणि मुजीबुर रहमान यांच्याबद्दल पण एक वेगळ्या तऱ्हेचं प्रेम आणि एक वेगळ्या तऱ्हेचं कनेक्शन आहे. कारण जेव्हा बांगलादेश वॉर सुरू होता त्या काळात मी लहान होते, पण मला अजूनही आठवत आहे की माझ्या घरात माझे वडील, माझी आई, माझी आजी, माझे आजोबा, त्यांचं बोलणं व्हायचं आणि कधी कधी ब्लॅकआउट्स करायचे असायचे, राईट. आणि माझा एक वाढदिवस आम्ही असा साजरा केला की डायनिंग टेबलच्या खाली एक मेणबत्ती लावून, कारण लाईट लावणं बरोबर नव्हतं,
1: विमानातून
2: बॉम्ब हल्ले सुरू होते. तर तो काळ मला क्लिअरली आठवतो. आणि माझा मोठा भाऊ तो खूप छान चित्र काढतो, तर मुजीबच्या असॅसिनेशन नंतर त्यांनी फार सुंदर एक पोर्ट्रेट बनवलेलं मुजीबुर रहमान यांचं. त्यामुळे या सगळ्या आठवणी, या सगळ्या हिस्टॉरिक गोष्टी, मला असं वाटलं बापरे मला एक किती मोठी संधी मला एक मिळाली आहे. आणि तिथे पोचल्यावर लोकांबरोबर बोलणं, आनंद आणि एक एक वेगळा आनंद मला याचं वाटलं की तिथे अरे अब्दुल्ला, अरे आनंद, हे जे चालू असतं ना सारखं, कोण अब्दुल्ला कोण आनंद ऍक्च्युली कळतही नाही खूप वेळेला, अनेक वेळेला, हे मला बांगलादेशमध्ये अनुभवायला मिळालं. आणि किती प्रेम, किती आपुलकीने त्यांनी आमचं स्वागत केलं. आणि
1: आपण उगाच सरहद्दी काहीतरी एक भिंती निर्माण करत असतो आपल्या आणि त्यांच्यामध्ये, पण खरं म्हणजे माणसं खूप किती मनापासून एकमेकांना भेटण्यासाठी उत्सुक असतात.
2: अगदी.
1: हे यानिमित्ताने खूप जणांनी अनुभवलं.
2: आणि फिल्म दाखवण्या फिल्म स्क्रीनिंग पूर्वी त्याच्या आदल्या दिवशी एक कल्चरल प्रोग्राम होता आणि तिकडची तर गांधीजींनी ज्या शाळेची स्थापना केली तिथे नोआखालीत त्या शाळेची पण मुलं परफॉर्मन्स करत होती. लहान मुलं, 4th पर्यंतची मुलं आहेत तिथे, प्रायमरी शाळा आहे ती. आणि इतर पण मुलं इतर कॉलेजेसमधनं शाळांमधनं परफॉर्म करत होती. आणि मला एक लक्षात आलं की लहान लहान मुलं आजही तिथे मुक्तियुद्धाबद्दल परफॉर्मन्सेस करत होते. मी कधीही भारतात असं पाहिलं नाहीये कधीही की भारताच्या म्हणजे एका युद्धाबद्दल येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं परफॉर्मन्स करतात ऍज इफ ते आज घडत आहे. आणि ते गाणं जे त्यांनी तिथे ज्या गाण्यावर ते मांडत होते, बांगला आम्ही तुम्हाला दाम दिए किनेची, की बांगला आम्ही तुम्हाला आम्ही किंमत मोजली आहे, मला असं वाटलं की बाप रे, ते युद्ध, ते ब्लडशेड, तो काळ आजही त्यांच्यासाठी अत्यंत जिवंत आहे. नॉट ओनली त्या जनरेशनसाठी की ज्यांनी ते भोगलं, पण येणाऱ्या जनरेशनच्या मनात सुद्धा आजही ती भीती, आजही तो राग, आजही तो द्वेष, आजही ती इन्सिक्युरिटी जागृत आहे, अजूनही आहे. आणि ती छोटी छोटी मुलं, तुम्हाला आठवते की नाही माहित नाही, पण ती छोटी छोटी मुलं खुर्चीवर चढले आणि त्यांचा त्यांना फाशी दिली जात आहे असा तो सीन होता. आणि त्यांच्या अशा चेहऱ्यावरनं जेव्हा ते काळे कपडे टाकले आणि ती मुलं अशी लटकल्यासारखं त्यांनी परफॉर्म केलं, इट ब्रोक माय हार्ट. आणि तिथे मला एक तरुण मुलगा भेटला आणि तो बोलू लागला माझ्या बरोबर की मी एक प्रोग्राम चालवतो, म्हणजे त्याचा व्यवसाय वेगळा आहे पण तो एक प्रोग्राम चालवतो. तर मी म्हटलं काय प्रोग्राम चालवतोस? तुम्हाला मला बोलला की मला बोलायचं तुमच्या बरोबर, कारण मी कुठेतरी अडकलोय त्या प्रोग्राम मध्ये आणि तुम्ही फिल्म मेकर आहात. मी म्हटलं जरूर आपण बोलूया. तर तो मला म्हणाला की लहान नवीन जनरेशन मुक्तियुद्धला विसरत आहे, पण मला ते मुक्तियुद्धाबद्दल सगळं ते मेमरी ताजं ठेवायचं आहे, मला ते मेमरी मरू द्यायचं नाही. तर ते कसं करता येईल? आणि मग मी त्याला एक प्रश्न विचारलं, पण तुला का ते मेमरी जिवंत ठेवायचं आहे? का तुला असं वाटतं की कोणीही कधीही विसरू नये की आपल्यावर अत्याचार काय झाले? आणि त्याच्याकडे उत्तर नव्हतं. अँड देन आय टोल्ड हिम ओके, आता माझ्या फिल्मची स्क्रीनिंग आहे, आपण स्क्रीनिंगनंतर बोलूया. आणि मग तो आला स्क्रीनिंगला. आणि नशिबाने, कारण फिल्म नेटफ्लिक्स वर तर नंतर गेली, पण पहिल्यांदा स्टार प्लसच्या संबंध सगळ्या चॅनल्सवरती दाखवलं
1: होतं आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये,
2: त्यामुळे माझ्याकडे बंगाली कट होतो. तर त्या हॉलमध्ये बांगलादेशमध्ये बसून बंगालीत ऐकायचं सगळ्यांबरोबर, इट वॉज अन आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स. आणि लोक रडत होती, लोक ऐकत होती. नंतर येऊन खूप मुलींनी मला मिठी मारली, अनेक मुली होत्या त्यांना सेल्फीज घ्यायचे होते. आणि मग हा मुलगा आला परत माझ्याकडे आणि तो एक शब्दही बोलू शकत नव्हता, तो इतका रडत होता, तो इतका बेचैन झाला होता. आणि तो मला म्हणाला, दीदी, बंगालीत बोलला की दीदी आता मला कळलंय की तू तो प्रश्न मला का विचारला होतास आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर सापडलंय. मी माफ करू शकत नाहीये ज्यांनी आमच्या देशाच्या लोकांबरोबर असं केलं, मी त्यांना माफ करू शकत नाहीये. आणि माझ्या आत ज्वलंत आहे सगळं, त्रास होतो त्याचा मला. आणि पण मला, पण आपण का तो त्रास ठेवायचा, आपण माफ का करू शकत नाही. नंतर मग तो ढाकाला पण आला मला भेटायला आणि आजही तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. पण असे अनुभव आयुष्यात कधीतरी क्वचित मिळतात.
1: खरं म्हणजे फार महत्वाचे तीन सत्यकथा तुम्ही त्यामध्ये मांडल्या आणि जे आजपर्यंत लोकांना फारसं जाणवलं नव्हतं हे त्या डॉक्युमेंटरी पाहताना आपल्याला हृदयापर्यंत ते पोहोचतं आणि ते मला वाटतं तुमचं खरं यश आहे. स्वातीताई, आता सध्या कुठल्या विषयावर तुम्ही काम करताय?
2: सध्या मी एक डॉक्युमेंटरी सिरीज वर काम करते आहे गेली 4 वर्ष. कधी कधी मला असं वाटतं, बापरे मी का सुरुवात केली या कामाला, कारण हा इतका मोठा चॅलेंज झालाय माझ्यासाठी आणि त्याला पूर्ण करणं आणि लोकांपर्यंत मी कसं पोहोचवणार हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आला आहे. पण चॅलेंजेस सोडा, जसं स्नेहालय परिवारात मी आहे तशी आणखीन एक संस्था आहे मध्य प्रदेशमधली, त्याचं नाव आहे जनसाहस. आणि जनसाहसमध्ये मुख्यतः आणि मोठ्या प्रमाणात ते रेप सर्वायवर्स बरोबर काम करतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात एका वेळेला 15-16 हजार सर्वायवर्स त्यांच्याबरोबर काम चालू आहे त्यांचं. आणि सायकोसोशल, लीगल, रिहॅबिलिटेशन, वेगवेगळ्या तऱ्हेचं काम हेल्प करतात. आणि मला एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवायची इच्छा होती की तिथे जे सर्वायवर्स आहेत, रेप सर्वायवर्स, त्यांनी स्वतःकडे बघण्याचं दृष्टी त्यांची कशी बदलली आहे. देर इज बीन अ मूलभूत एक बदल. तर एनिवे, त्यावर काम करताना मला एक गोष्ट दिसू लागलं त्यांच्या डेटामध्ये की गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा रेपचं इन्सिडेंट होत आहे त्याचबरोबर एक व्हिडिओ आणि फोटोज बनवले जात आहेत. त्या इन्सिडेंटचे फोटो बनवले जातात, त्या इन्सिडेंटचे व्हिडिओज केले जातात.
1: अरे बापरे, बर.
2: मग मला विचार पडला, अरे पण याचा वापर काय, म्हणजे काय, कारण तुम्ही क्रिमिनल स्वतःच्या ऍक्ट बद्दल एका तरी पुरावा बनवतो, बरोबर आहे. पण मग लक्षात आलं की हा ओके, ब्लॅकमेल साठी वापरतात, त्या विक्टिमला पुन्हा पुन्हा रिविक्टिमाइज करायला ते वापरलं जातं, FIR करू नये म्हणून प्रेशराइज करायला वापरलं जातं. ते सगळं आहे. पण त्या व्यतिरिक्त मला एक गोष्ट लक्षात आली की हे व्हिडिओज मग बाहेर लीक होतात आणि ते इंटरनेटच्या मार्फत पसरतात.
1: पोर्नोग्राफी एक मोठा, जगामध्ये खूप मोठा तो एक मार्केटचा भाग बनलेला आहे,
2: बरोबर. आणि मग त्यात मी आणखीन खोलात जाऊ लागले आणि मग मला लक्षात आलं की बापरी, एक संबंध, एक वेगळा जग आहे ज्याची मला जाणीव नव्हती, की जिथे सेक्स आणि सेक्शुअलिटी बद्दल लोकांपर्यंत आणि लहान मुलांपर्यंत अगदी विकृत माहिती पोचवली जात आहे. आणि एक इंडस्ट्री आहे ती. आणि तिथून मग माझी एक सुरुवात झाली. आणि मग जसं जसं मी आणि खोलात जाऊ लागले, मला दिसू लागल्या गोष्टी. आणि या संबंध जर्नीमध्ये मला अनायासे एक खूप चांगली पार्टनर मिळाली आणि ती म्हणजे माझी मुलगी.
1: अरे वा, बर बर.
2: तर तिचं नाव आहे नयनतारा. म्हटलं बापरे, सुरुवातीला असं वाटलं अच्छा, मुली बरोबर कसं, म्हणजे पॉन आणि सेक्स आणि या सगळ्या विषयांवर बोलायचं, काम करायचं. पण हळूहळू ते इतकं नॅचरल झालं सगळं आणि नंतर मला त्याचं महत्व कळू लागलं, कारण मी ज्या जनरेशनला बिलॉंग करते त्या जनरेशनने सेक्सला वेगळ्या तऱ्हेने पाहिलं आहे, किंवा त्या जनरेशन त्या जनरेशनच्या हातात फोन, मोबाईल फोन या सगळ्या गोष्टी, इंटरनेट
1: उशिरा
2: आल्यात. आणि आताचं जनरेशन आणि नंतरचं, त्याच्याही पलीकडचे जे यंगस्टर्स आहेत, तर एक इंटर जनरेशनल लेन्स, दृष्टिकोन आपल्याला पाहिजे या विषयांकडे बघण्याचा. आणि माझ्या मुलीबरोबर काम करताना आणि नंतर माझा मुलगाही खूप मला हेल्प करतो, तर त्यांच्याबरोबर असं मिळून हे काम करण्यात मला ताकदही मिळाली, आनंदही मिळाला आणि खूप असं वेगळा आणि फ्रेश दृष्टिकोनही मिळाला मला. सो द आयडिया इज की स्मार्टफोन्स, हाय स्पीड इंटरनेट, फोन कॅमेराज हे जेव्हा आमच्या सेक्स लाईव्समध्ये शिरतात, आमच्या सेक्सच्या अंडरस्टँडिंगमध्ये शिरतात, आमच्या इंटिमसी आणि आमच्या इंटिमेट रिलेशनशिप्समध्ये शिरतात, तेव्हा आपल्यावर काय परिणाम होतं, मुलांवर, मुलींवर, म्हणजे बायकांवर, पुरुषांवर, याबद्दल ही सिरीज आहे.
1: आणि मधल्या दोन वर्षांमध्ये तर कोरोनाच्या काळात जेव्हा शाळा बंद होत्या, सगळंच बंद होतं, तेव्हा अगदी लहान मुलांच्या हातात सरकारनेच मोबाईल देण्यासाठी आपल्याला भरीस घातलं आणि जे पालक देत नव्हते त्यांनाही शाळेच्या शिक्षणाच्या निमित्तानं मोबाईल द्यावा लागला. मला वाटतं या कोरोनाने खूप नवे सामाजिक प्रश्न पण निर्माण केले. लहान वयात मुलींची लग्न असतील किंवा घरात असल्यामुळे फॅमिलीमध्ये नवरा बायकोमध्ये वाढलेली भांडणं असतील, एकाकीपणा असेल किंवा फ्रस्ट्रेशन असेल, अनेक मानसिक रुग्ण या काळात तयार झालेले दिसतात. मला वाटतं या सगळ्यांचं कुठे ना कुठे या तुमच्या सध्याच्या विषयाशी पण तो संबंध जोडला जात असेल.
2: नक्की त्याची छटा दिसते आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे कोविडमुळे आता लहान मुलांच्या हातात आम्हाला द्यावंच लागलं डिव्हायसेस आणि इंटरनेट कनेक्टेड डिव्हायसेस, आणि आता ती डिव्हायसेस आम्ही काढून घेऊ शकत नाही त्या मुलांकडनं. दुर्दैवी गोष्ट ही आहे की डिव्हायसेस आणि इंटरनेट आपण दिलेलं आहे पण त्याबद्दल आपण मुलांना शिक्षण दिलं नाही किंवा आपण स्वतःही शिक्षण घेतलं नाहीये की इंटरनेट कसा सेफली वापरायचा. आणि फारच दुर्दैवाची गोष्ट ही आहे की एक मोठी इंडस्ट्री आहे, टेक इंडस्ट्री, ज्यांनी काही गोष्टी जाणून बुजून फार एडिक्टिव्ह केलेला आहे आणि त्यांना माहिती आहे की त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये एडिक्टिव्ह काय गोष्टी आहेत, की व्यसन करणारी, व्यसनाकडे आपल्याला एडिक्टिव्ह करणाऱ्या काय एलिमेंट्स आहेत ते आपल्याला माहीत नाही आहेत
1: पण त्यांना माहिती आहेत. ते बरोबर त्यांनी लोकांना भुरळ घातली
2: आणि त्यांना आळा घालण्या इतपत ताकदशीर कोणतंही मला तरी नाही दिसत आहे. कोणतंही सरकार, जगातला कोणतंही सरकार, जगातला, आपला नाही, देशातला नाही,
1: सगळीकडेच हा प्रश्न आहे.
2: एकदा एक कॉन्फरन्स, लाईक ऑनलाईन कॉन्फरन्स होता कोविडच्या काळात, युनिसेफने ऑर्गनाईज केलं होतं. तर ऑनलाईन, जे आता ऑनलाईन मुलांचा जे सेक्शुअल अब्यूज होत आहे, चाइल्ड सेक्शुअल अब्यूज ऑनलाईन, तर मीही त्याच्यात सहभाग घेतला आणि नंतर खूप मोठी लोक होती, मोठी माणसं होती आणि फिलिपिन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात लहान मुलांचं शोषण ऑनलाईन होत आहे. तर तिकडचे मोठे जे पोलीसवाले होते त्यांना मी एक प्रश्न टाकला ऑनलाईन की जर आपल्याला हे चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल थांबवायचं असेल तर कोणती एक गोष्ट आहे जी सर्वात, म्हणजे ते नसलं तर हे थांबू शकेल, विच इज द बिगेस्ट एनिमी. आणि ते म्हणाले एकच, ग्रीड, ग्रीडीनेस. जर पैशांसाठी हवरटपणा नसला ना तुम्ही हे थांबू शकता, पण टेक्नॉलॉजी कंपनीज हावरट आहेत अँड दे रिअली डोंट केअर.
1: बरोबर.
2: तर आज आकडे जर पाहाल तुम्ही, इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या, टेलिग्राम सारख्या, व्हॉट्सअप सारख्या या प्लॅटफॉर्म्सवर जिथे मुलं सहज वावरतात, पबजी गेम, डिस्कॉर्ड, इथे त्यांनी या टेक्नॉलॉजीने खूप सेफ जागा बनवली आहे एक्सप्लॉइट करणाऱ्यांसाठी, लहान मुलांवर जे हल्ला कर

0: म्हणाल की जगात सगळीकडेच आहे. पुढे काय नेमकं आपण करायला हवं, सरकारनी असेल, समाजाने असेल, आई वडिलांनी असेल?
1: मला असं वाटतं की पहिली गोष्ट आहे की आपण खूप लवकर नवीन जनरेशनला ब्लेम करतो की आजकालची पिढी आहे ना ती अशीच आहे, आणि आपण हे पाहत नाही की अरे हे मोबाईल फोन किंवा ही सोशल मीडिया किंवा हे अडिक्टिव्ह या अडिक्टिव्ह गोष्टी आपणच तयार करून त्यांच्या हातात दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की त्यांचं जग आपण समजून घेतलं पाहिजे आणि इंटरजेनरेशनली आपण या सोल्युशनकडे वळलं पाहिजे की बाबा तुम्हीही बसा, आम्हीही बसतो, आम्ही आमचं चूक मान्य करतो आणि आता तुम्हालाही सांगतो की बाबा याच्यात प्रॉब्लेम आहे, आपण एकत्र सॉल्व्ह कसं करायचं ह्याला. मला डायलॉग शिवाय काही दिसत नाही ऑल्टरनेटिव्ह.
0: अगदी अगदी, संवाद हाच एक सगळ्यात मोठा त्यातला
1: आणि इंटरजेनरेशनल म्हणजे वेगवेगळ्या पिढींचे व्यक्ती नॉन जजमेंटल तऱ्हेने येऊन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायला आपण जर बसलो.
0: बरोबर.
1: चर्चा
0: स्वातीताई, तुम्ही लेखिका आहात, कवयित्री आहात, पत्रकार म्हणूनही तुम्ही तुमचं लिखाण तुम्ही करत असता. मला वाटतं आजच्या पत्रकारांना पण हे सांगायला पाहिजे की तुम्ही उथळ ज्या बातम्या दिल्या जातात किंवा वरवरचं जे रिपोर्टिंग केलं जातं किंवा इन्व्हेस्टिगेशनच्या नावाखाली, शोधपत्रकारतेच्या नावाखाली सनसनाटीपणा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, पण प्रश्नाच्या गाभ्याशी जाऊन प्रश्नाचं मूळ शोधणं आणि मग तो वृत्तांत, ती स्टोरी लोकांपुढे आणणं हे किती महत्वाचं असतं हे मला वाटतं तुमच्याकडे बघितल्यावर ते सगळ्यांच्या लक्षात येईल. तुम्ही काय सांगाल उद्याच्या पत्रकारांना, त्यांनी लेखणी कशी वापरायला हवी? केवळ रोजीरोटी देणारी व्यवसाय म्हणून आपण तिच्याकडे बघता कामा नये.
1: कसं आहे ना भूषणजी, जगभर सगळीकडे आपल्या देशात आणि इतर देशातही लोक जगण्याच्या झटपटीत सर्व्हाइव्ह करायला
0: पर्याय नाही,
1: ते स्ट्रगल करतात. तेव्हा ते का जिथे जे लिहितात ते का लिहितात आता त्याच्यावर जजमेंट मी करू शकत नाही, पण मी माझ्या हिशोबाने सांगू शकते की मी आता तशी पत्रकार नाही आहे. मी आता डॉक्युमेंटरीच्या मार्फत जे सांगायचं ते सांगते. मला जे आवडतं करायला की लोकांचं सत्य जसं आहे ना, तुम्हाला ते सत्य जसं सापडलंय ना तसं प्रेझेंट करा, तरच ते सत्य आहे, नाहीतर ते सत्य राहत नाही.
0: वास्तवाच्या आणि सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. निदान प्रयत्न तरी करणं आपल्या हातात आहे.
1: आणि कितीही मी असं म्हणत नाही की सगळ्यांनी ध्येयवादी व्हावं किंवा वॉट एव्हर, पण एवढी जाणीव आपण ठेवायला हरकत नाही की जे काय आपण करतो, जे काय आपण लिहितो, जे काय आपण बोलतो त्याचा परिणाम होतो.
0: नक्कीच.
1: इट हॅज अन इम्पॅक्ट.
0: हो,
1: इम्पॅक्ट चांगलं असू शकतं.
0: हो,
1: आणि इम्पॅक्ट वाईटही होतं.
0: बरोबर.
1: तर त्याची जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाही.
0: सध्या मला एक खूप वेळ झाला विचारायचं असं आहे की तुम्ही मूळच्या बंगाली फॅमिलीमध्ये वाढलेले आहात, इतकं सुंदर मराठी कुठे शिकलात?
1: तुमचं प्रेम आहे आणि स्नेहालयाचं प्रेम आहे की माझ्या तुटक्या फुटक्या मराठीलाही तुम्ही सुंदर मराठी म्हणताय. बाहेर आता कोणीतरी मला म्हणाले याचे इंटरव्ह्यू देणार, बेस्ट ऑफ लक. मी त्यांना म्हटलं की माझ्या मराठीची वायवाची परीक्षा आहे.
0: फार छान.
1: मुंबईत माझा जन्म झालाय, तर मी मूळ ऍक्च्युली महाराष्ट्राचीच आहे आणि आमच्या घरात नेहमी वेगवेगळी भाषा बोलण्याची पद्धत होती, कारण माझ्या आईचं शिक्षण आग्रामध्ये झालेलं, माझे वडील राजस्थानचं त्यांचं मूळ म्हणजे जन्म त्यांचा, पण बंगाली, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा आम्ही मी ऐकत ऐकत मोठी झाले. आणि मग शाळेत मी सरकारी शाळेत होते त्यामुळे मराठी सब्जेक्ट होता.
0: सगळ्या समाजाची मुलं शिकतात,
1: शाळेमध्ये आणि मराठी सब्जेक्ट होता आणि मला भाषांची आवड आहे. आणि नंतरच्या काळात पत्रकारितेत गेल्यावर त्या काळात निदान तुम्हाला मराठी शिवाय पर्याय नव्हतं. तर सुरुवातीला मी लाईक पहिल्या शिफ्टला मी पोहोचायची 7 वाजता आणि रात्रीच्या शिफ्टला जे लोक इडली सांबार वगैरे खाऊन तेथे टाकून गेलेले ना प्लेट्स, त्यांचे प्लेट उचलून एक कागद घेऊन टेबल पुसून आणि टाईपरायटर उचलून मी तिथे बसायची आणि फोन उचलून मग 100 डायल करून नमस्कार साहेब, पत्रकार बोलते, काही विशेष, काही विशेष.
0: शेवटचा राऊंड असतो तो.
1: हो, तो इथून माझी सुरुवात झाली. आणि नंतरच्या काळात लग्नानंतर माझ्या सासरी जास्त मराठीच बोललं जातं आणि
0: ग्रंथप्रेमी कुटुंबामध्ये तुम्ही आहात, त्याचाही संस्काराचा एक मोठा भाग असणारच.
1: आणि सत्यजित आणि मी आम्ही एक ठरवलं होतं की मुलांना

0: आम्ही दोन्ही भाषा देणार मुलांना.
1: बरोबर.
0: तर तोही बंगाली बोलतो.
1: अरे वा.
0: आणि मीही मराठी बोलते, त्यामुळे आमच्या घरात अजूनही आम्ही.
1: वा वा, फारच छान. स्वतः आपल्या या गप्पांचा समारोप आपण एखाद्या तुमच्या आवडत्या कवितेनी गाण्यानी आम्हाला आवडेल.
0: एक छोटीशी कविता म्हणते की कुसुमाग्रजांची एक कविता आहे, माफ करा की फार मोठ्या कवीचं मी नाव घेतलं, पण आय वॉज व्हेरी इन्स्पायर्ड की तिमिरा तुनी तेजाकडे ने दीप देवा जीवना, ज्योतिपरी शिव मंदिरी रे जागवी माझ्या मना.
1: अरे वा.
0: तर मी हिंदीत छोटस केलं आहे लहान मुलांसाठी. अंधेरे से उजाले तक ले जा मुझे, ए दीप मेरे, ए दीप मेरे, ए दीप मेरे ले जा, जहां मन दिया बन करे जग रोशन, मुझे ऐसी जहां तू बता मुझे, ए दीप मेरे, ए दीप मेरे बता.
1: अरे वा, फार फारच छान. स्वतीताई तुम्ही आवर्जून आलात स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आणि खूप छान गप्पा मारल्या. गप्पांचा आणखीन एक टप्पा आपण तुमची नवीन जेव्हा डॉक्युमेंटरी आम्हाला पाहायला मिळेल तेव्हा आपण नक्की भेटूयात. खूप धन्यवाद, खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या पुढच्या प्रकल्पांसाठी, उपक्रमांसाठी.
0: थँक्यू सो मच भूषणजी, थँक्यू व्हेरी मच. आणि शुभेच्छा अगदी राहू द्या प्लीज माझ्याबरोबर.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली स्त्री भ्रूण हत्या, लैंगिक अत्याचार, हिंसाचार यासारख्या अनेक प्रश्नांच्या मुळाशी हात घालत त्याविरोधात जनमत तयार करणाऱ्या पत्रकार, लेखिका, गीतकार आणि फिल्ममेकर स्वाती चक्रवर्ती भटकळ यांची मुलाखत, त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी, दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं. आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर.

0: है,
1: उधर है,
0: ऊपर है,
1: नीचे है,
0: कहाँ है,
1: यहाँ है।
2: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी। लेखिका पूजा काकडे।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पितृपक्षाच्या या पवित्र काळात आपल्या पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2026 दरम्यान स्वेच्छेनं दान करून आपण स्नेहालयातील 450 लाभार्थ्यांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य घेण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपले अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. यासाठी संपर्क क्रमांक आहेत संगीता सानप 90110201 78, भारत 90110201 76, ताज शेख 90110288. पितृपक्षात दान करू, पूर्वजांचा सन्मान करू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खडे तर साला सरकार से बडे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90110-6495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।